सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर 15 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 6 जुलै 2026. सकाळची 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. 5:55 झालेली आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया रेल्वेगाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:30 आपल्या नियोजित वेळेवरच धावते आहे. 22669 एर्नाकुलम पटना एक्सप्रेस 6:50 येणारी गाडी 3 मिनिटं उशिरा धावते आहे. 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:15 येणारी गाडी 12 मिनिटं उशिरा येईल. 11201 शार्दूल एक्सप्रेस 8:00, 6110 नागपूर वर्धा मेमू 8:00, 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:40, 12105 विदर्भ एक्सप्रेस 9:00, 16032 अंदमान एक्सप्रेस 9:05, 6117 नागपूर अमला मेमू 9:10, 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:25, 22905 शालिकमार एक्सप्रेस 9:35, 22692 बेंगलोर राजधानी 9:30, 12406 गोंडवाना एक्सप्रेस 8:30 येणारी ही गाडी 1:10 उशिरा धावती आहे. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:55, 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:20 या दोन्ही गाड्या आपल्या नियोजित वेळेवरच धावतील. वन टू फोर झिरो सिक्स गोंडवाना एक्सप्रेस 8:30 येणारी गाडी 1:10 उशिरा धावते आहे. 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:45 येणारी ही गाडी 2:36 उशिरा येईल. 22512 कर्मभूमी एक्सप्रेस 8:10 येणारी ही गाडी 2:13 उशिरा धावते आहे. 12145 LTT पुरी एक्सप्रेस 10:20 येणारी गाडी 15 मिनिटं उशिरा येईल. 03252 बँगलोर दानापूर मध्यरात्री 12:50 येणारी गाडी 11:23 उशिरा धावती आहे. 03251 दानापूर बेंगलुरू एक्सप्रेस 12:10 येणारी ही गाडी 35 मिनिटं उशिरा येईल. 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:45, 12844 अहमदाबाद पुरी एक्सप्रेस 10:55, 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11:05, 12967 जयपूर एक्सप्रेस 11:10, 12809 हावरा मेल 11:20, 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:30, 12626 केरला एक्सप्रेस 11:50, 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12:55, 12622 तमिलनाडू एक्सप्रेस 1:10, 22354 हमसफर एक्सप्रेस 1:10, 18029 शालिकमार एक्सप्रेस 1:20, 12193 यशवंतपूर जबलपूर 1:25, 22536 बनारस सामेश्वरम 1:30, 12811 हातिया एक्सप्रेस 1:40 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवरच धावत आहेत. 18030 LTT एक्सप्रेस 1:35 येणारी गाडी 25 मिनिटं उशिरा येईल. 07076 6:45 येणारी गाडी 7:51 उशिरा धावते आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक आहे 139. रेल्वेगाड्यांसंबंधी सूचना आपण ऐकली. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मागील 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 29.5 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23.6 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आलं होतं. येत्या 24 तासांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे आणि कमाल आणि किमान तापमान 32 डिग्री सेल्सिअस ते 24 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6 वाजतायत दिल्ली

आशा भोसले यांच्या आवाजात शांता शेळके यांचं गीत श्रोते होताच आपण ऐकलं. यानंतर लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या आवाजात संत तुकारामांची रचना ऐकूया. संगीत नियोजक आहेत श्रीनिवास खळे.

श्रोते अर्चना कार्यक्रमात आता ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजात पारंपरिक रचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं.

प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात दत्ता पाटील यांची रचना श्रोतेवाताच आपण ऐकलेत. संगीतकार होते मधुकर पाठक. यानंतर ऐकूया वाणी जयराम यांच्या आवाजात संत नामदेवांची रचना. संगीत नियोजक आहे वसंत देसाई.

आणि श्रोते हो, अर्चना कार्यक्रमात शेवटी ऐकूया मराठा तितुका मिळवावा या चित्रपटासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात शांता शेळके यांचं हे देशभक्ती गीत.

आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा अर्चना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:30 झालेली आहे. चिंतन कार्यक्रमात सवय याविषयी सुचिता ठाकरे यांचे विचार ऐकूया.

सवय. आपण दररोज न विचार करता ज्या गोष्टी करतो त्या आपल्या सवयी असतात. प्रसिद्ध विचारवंत ॲरिस्टॉटल यांनी म्हटले होते, आपण जे वारंवार करतो तेच आपण बनतो. त्यामुळेच मानवी आयुष्यात चांगल्या सवयींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणतीही नवीन सवय तयार होणे ही एक मानसिक प्रक्रिया आहे. जेव्हा एखादी सवय मेंदूला सरावून जाते तेव्हा ती कोणतीही ऊर्जा न घालवता आपोआप घडते. आयुष्याला आकार देणाऱ्या काही महत्त्वाच्या सवयीमध्ये वेळेचे नियोजन करणे ही सवय अत्यंत महत्त्वाची आहे व त्यामुळे वक्तशीरपणा हा गुण विकसित होतो. आपण शिक्षक असाल तर शाळेची प्रार्थना कधीच चुकवू नये. विद्यार्थ्याने सुरुवातीपासून अभ्यास करावा. उद्या काय करायचं याचं नियोजन करण्याची सवय आपल्यातील प्रत्येकाला असली पाहिजे. योग्य नियोजन केल्यास तणावही कमी होतो. संतांनी मनुष्याला चांगल्या सवयी लावण्याचे आणि वाईट सवयी किंवा वासना सोडून देण्याचे अनेक दाखले दिले आहेत. त्याची काही उत्तम उदाहरणे म्हणजे संत तुकाराम महाराजांचा हा अभंग, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अर्थात जगात जी गोष्ट सुरुवातीला असाध्य वाटते ती सातत्याने सराव म्हणजेच अभ्यास केल्याने साध्य होते. समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या मनाचे श्लोक या ग्रंथात मनाला दररोज सकाळी कोणती सवय लावायची याचे अप्रतिम वर्णन केले आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. अर्थात हे सज्जन मना, नेहमी भक्तीच्या आणि चांगुलपणाच्या मार्गाने जा. समाजात ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सोडून देण्याची सवय लाव. ज्या चांगल्या आणि वंदनीय गोष्टी आहेत त्या मनापासून कर आणि रोज सकाळी उठल्यावर चांगले विचार करण्याची सवय स्वतःला लाव. सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तो मानवी धन्य होतो. अर्थात सदाचार ही माणसाची सर्वात मोठी सवय असली पाहिजे. ती कधीही सोडू नये. अशी सवय असलेला माणूसच समाजात धन्य होतो. माणूस सतत एकाच गोष्टीचा विचार करून वाईट सवयींच्या आहारी कसा जातो याचे गीताईमधील वचन पहा. विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातून जडे मोह मोहाने स्मृती लोपली. जेव्हा एखादा माणूस सतत बाह्य विषयांचे किंवा मोहाचे चिंतन करतो तेव्हा त्याला त्याची सवय म्हणजेच संग लागतो. या सवयीमुळे ती गोष्ट मिळवण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण होते व त्यामुळे भांडण राग जन्माला येतो. मराठी संतांच्या विचारावर आधारित एक ओळ प्रसिद्ध आहे जी लहानपणापासून लागणाऱ्या सवयींबद्दल सांगते.

0: झाडाला लावे जसे वळण, तसेच ते वाढत जाते. बालपणी मिळे जे शिक्षण, तेच मानवी जीवन घडविते. ज्याप्रमाणे छोट्या रोपट्याला सुरुवातीला जसे वळण लावू, तसेच ते मोठे होऊन झाड बनते, त्याचप्रमाणे माणसाला लहानपणी ज्या सवयी लागतात, तसेच त्याचे आयुष्य पुढे घडते. थोडक्यात सांगायचे झाले तर, संतांनी नेहमी मनाचा सराव करून वाईट वासना, क्रोध, आळस या सवयी सोडायला सांगितले आहेत, आणि नामस्मरण, सदाचार व उपकार करण्याची सवय अंगीकारण्याचा सल्ला दिला आहे.
1: पडती शब्द काली चिंतनाचे.
2: चिंतन या कार्यक्रमात सवय याविषयी सुचिता ठाकरे यांचे विचार श्रोतेवातच आपण ऐकलेत. याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:35 झालेली आहे. श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत यावरील माहितीचा भाग पहिला आज प्रसारित करण्यात येईल. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग दुसरा आज आपण ऐकाल. सादर करते आहेत धीरज कुंडलिक केदारी. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रमात पर्यावरण पूरक पंढरीची वारी यावरील माहितीचा भाग दुसरा सहभागी येत दथम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्ग वारी यांचे अध्यक्ष प्रशांत अवचट. सादर करते प्रसाद कुळकर्णी. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. श्रोते हो, तीनही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात जाई देशपांडे यांनी गायलेली मराठी नाट्यगीतं आपण ऐकू शकाल. 8:40 हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 9:00 सूचनापत्र. 9:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनिरुद्ध देशपांडे यांचं गायन, राग आहे रामकली आणि भैरव. 10:00 हॅलो डॉक्टर कॉफी विथ गार्डियन हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. विषय आहे हृदयरोग. तज्ज्ञ डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. 10:35 बालमित्रांसाठी कार्यक्रम गोकुळ. यात चला अभ्यास करूया याविषयी गणित या विषयाची माहिती सांगतील हेमंत पंचबुद्धे. 11:00 गाता रहे मेरा दिल जुन्या मराठी फिल्मगीतांचा कार्यक्रम. 11:30 विभावरी या हिंदी कार्यक्रमात कथासागर अंतर्गत राम मुळे यांची कथा तथा सुरेखा खरे यांचं काव्यपाठ आज आपण ऐकणार आहात. 12:00 पासून आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यात वनिता मंडळ या कार्यक्रमात अलवर क्षणांचा दरवळ याविषयी सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडिलकर यांची मुलाखत आज आम्ही प्रसारित करू. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCRT. 1:40 कोल्हापूर जिल्हा वार्तापत्र. 1:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमात विद्याधर सरदार यांनी गायलेली वराठी गीतं आपण ऐकणार आहात. 2:30 5:02 आणि रात्री 10:00 कार्यक्रम ऐकूया नादब्रह्म. 5:30 युवक मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. यात आजचा विषय आहे वाचन कट्टा. 6:15 मराठी चित्रपट संगीत. 6:30 साहित्य सौरभ मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम. यात रूपक ऐकूया साहित्यवारी. लेखन आणि निवेदन मीरा कुळकर्णी यांचं. 7:15 विधिमंडळ समालोचन. 7:30 माझं आवार माझं शिवार शेतकरी बंधू भगिनींसाठी हा कार्यक्रम. यात मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 लोकसंगीत. 8:30 भावधारा. 9:15 स्पॉटलाईट. 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात तारा विलायची यांचं गायन ऐकूया, राग बागेश्री, तबला मनीष मदनकर यांचं आणि व्हायोलिन शिरीष भालेराव यांचं. श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आता ऐकूया एक संदेश.
3: पोलीस
4: मिस सीमा
3: हो बोलते.
4: लगेच पोलीस स्टेशनला या.

0: थांबा, नाहीतर घरी येऊ हा.
1: पण का मी
0: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
0: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
0: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
0: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: डर बना सतर्क रहा।
1: आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे। 6:40 झालेली आहे। शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र सादर करीत आहोत कृषीवाणी। आजचा विषय आहे निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत, यावरील माहितीचा भाग पहिला।
2: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, सेंद्रिय शेतीमध्ये कीड रोग नियंत्रणासाठी कडुनिंबाचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो आणि म्हणूनच कडुनिंबाचं महत्व लक्षात घेता या झाडाला वंडर ट्री असं देखील म्हटलं जातं। आता आपल्या ग्रामीण भागात गावोगावी कडुनिंबाची झाडं जी असतात ती भरपूर प्रमाणात असतात आणि महत्वाचं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या झाडांना ज्या निंबोळ्या लागतात त्या आपण गोळा देखील करून ठेवत असतो। आता या गोळा केलेल्या निंबोळ्या ज्या आहेत त्याच्या मदतीनं आपण 5% निंबोळीचा अर्क हा घरच्या घरी तयार करू शकतो। निंबोळी अर्क जो आहे तो आपल्याला कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, जवस, भाजीपाला पिकं, फळ पिकांवर येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडी, यामध्ये मावा, फुलकिडे, पांढरी माशी, तुडतुडे, पिठ्या ढेकून, तसंच पतंगवर्गीय किडीमध्ये गुलाबी बोंडळी, घाटे अळी, शेंड्या आणि फळं पोखरणारी अळी, तसंच तंबाखूवरील पानं खाणारी अळी, उंटअळी, लष्करी अळी यासारख्या वेगळ्या वेगळ्या किडींच्या नियंत्रणासाठी या फवारणीचा आपल्याला उपयोग होऊ शकतो। निंबोळी अर्काचा प्रभाव हा वेगवेगळ्या किडींवर भिन्न पद्धतीनं होत असतो। काही किडी अर्काच्या वासामुळे दूर जातात तर काही किडी ज्या आहेत त्या अर्क फवारल्यामुळे पिकांना खाऊ शकत नाही। निंबोळी अर्काची फवारणी ज्या पिकांवर आपण करत असतो अशा ठिकाणी किडी अंडे देण्याचं टाळतात, तसंच अंड्यातून बाहेर निघालेल्या ज्या असतात त्या काही न खाता उपाशी पोटी मरून जातात। कडुनिंबाच्या पाना आणि बियामध्ये ॲझॅडिरेक्टिन, निंबिन आणि निंबिडिन तसंच मेलियान ट्रिओल सोबतच सालानिन हे महत्वाचे घटक आहेत। कडुनिंबापासून तयार केलेला अर्क जो आहे तो किडीला अंडी घालण्यास प्रतिबंध करतो, तसंच अंडीनाशक, कीड रोधक दुर्गंध, किडीस खाद्य प्रतिबंध तसंच कीटकनाशक या सर्व मार्गानं विविध प्रकारे परिणाम साधत असतो। अशा रीतीनं आपल्याला निंबोळ्याच्या अर्कापासून वेगवेगळ्या किडीच्या नियंत्रणासाठी उपयोग करता येईल। आता हा अर्क घरच्या घरी आपल्याला कसा तयार करता येईल याविषयी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितलेली माहिती जाणून घेऊया आपण उद्याच्या कृषीवाणीतून।
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात। निवेदक होते सचिन लाडोळे। श्रोते हो आता ऐकूया हवामानाचा अंदाज। विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह तसेच वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे। हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात। याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण पावसाळ्यात त्वचेला नेमक्या कोणत्या समस्या उद्भवतात आणि त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. श्रोते हो, पावसाळ्यात त्वचेच्या तक्रारी वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे वाढलेली आर्द्रता आणि मंदावलेली पचनशक्ती. आयुर्वेदानुसार जेव्हा शरीरातील दोषांचा समतोल बिघडतो तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो. पावसाळ्यात सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे मुरूम आणि पुरळ. दुसरी महत्वाची समस्या म्हणजे फंगल इन्फेक्शन. त्वचेच्या घड्यांमध्ये खाज, लालसरपणा किंवा गोलाकार चट्टे दिसू शकतात. पायाच्या बोटांमध्ये, काखेत, मानेच्या घड्यांमध्ये किंवा जांघेच्या भागात खाज, लालसरपणा किंवा पांढरे चट्टे दिसू शकतात. अनेक जण हे साधे रॅशेस समजून दुर्लक्ष करतात, परंतु वेळेवर उपचार न केल्यास हा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे या त्वचेच्या समस्यांवर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार या काळात त्वचेचे रक्षण करण्यासाठी काही सोपे नियम आहेत. पहिला नियम म्हणजे त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवणे. विशेषतः पायाच्या बोटांमधील जागा कोरडी ठेवणे महत्वाचे आहे. दिवसातून 2 वेळा सौम्य क्लिन्झरने चेहरा स्वच्छ करावा. दुसरे म्हणजे आयुर्वेदात नीम, हळद, मंजिष्ठा यासारख्या वनस्पती त्वचेसाठी हितकारक मानल्या आहेत. त्यांचे जंतुनाशक आणि त्वचा शुद्धीकरण करणारे गुणधर्म उपयुक्त ठरू शकतात. उठणे आणि औषधी स्नान. बेसन, मसूर डाळीचे पीठ, हळद आणि थोडे चंदन यांचे उठणे त्वचेला स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकते. यामध्ये कडुनिंबाच्या पानांचे किंवा सालीचे चूर्ण वापरले तर अधिक लाभदायक ठरते. चेहरा धुण्यासाठी मधाचा वापर करणे हेही चांगले असते. कडुनिंबाची पाने उकळून त्या पाण्याने अंघोळ करणे उपयुक्त ठरू शकते. पावसाळ्यात वात प्रकोप झालेला असतो, त्यामुळे त्वचेला कोरडेपणा आलेला असतो. म्हणून या काळात तेल लावून अभ्यंग करणे अर्थात बॉडी मसाज करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे त्वचेबरोबर हाडांचेही आरोग्य चांगले राहते. तिसरे म्हणजे आहार. त्वचा ही आपण जे खातो त्याचे प्रतिबिंब असते. आहाराचा त्वचेवर मोठा प्रभाव असतो. पावसाळ्यात वडापाव, भजी, त्यानंतर गरमागरम चहा यासारखे पदार्थ जास्त खावेसे आणि प्यावेसे वाटतात. परंतु त्यांचा अतिरेक झाला तर त्याचा वाईट परिणाम आपल्या पचनशक्तीवर दिसून येतो. परिणामी आपल्या त्वचेवरही त्याचा परिणाम दिसतो. म्हणून शक्यतो बाहेरचे अन्न, तळलेले पदार्थ, पावासारखे बेकरी प्रॉडक्ट्स हे टाळावे. त्याऐवजी ताजे, गरम आणि पचायला हलके अन्न घ्यावे. आवळा, डाळिंब, मूग, गाईचे तूप यांचा समावेश करावा. घरी बनवलेले विविध भाज्यांचे सूप, मुगाची खिचडी, मिक्स धान्यांचे धिरडे, थालीपीठ यांचा आहारात समावेश करावा. रोज पोट नीट साफ होईल याकडे लक्ष असावे. पुरेसे पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे आणि ताणतणाव कमी ठेवणे हेही तितकेच महत्वाचे आहे. आयुर्वेदातील एक सिद्धांत महत्वाचा आहे. रक्त शुद्ध असेल तर त्वचा सुंदर राहते. म्हणूनच केवळ बाह्य सौंदर्य प्रसाधने वापरण्यापेक्षा रक्तशुद्धी आणि पचनाची काळजी घेणेही आवश्यक आहे. त्वचेची समस्या सतत वाढत असेल, संसर्ग होत असेल किंवा घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा, कारण निरोगी त्वचा ही चांगल्या आरोग्याची ओळख आहे.

0: धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुन्हा ऐकू शकता 2:05. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरणपूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या दुसऱ्या भागात अवचटजी आपलं स्वागत. अवचट सर, जेव्हा या समस्येचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं आणि त्यासाठी तुम्ही जी पावलं उचललीत, जनजागृतीसाठी जे प्रयत्न केले आहे, तर ते कोणते होते? पहिल्यांदा तुम्ही काय पावलं उचलली?
1: नाही, पहिल्यांदा एक तर प्रत्यक्ष समस्येच्या मुळाशी आम्ही गेलो आणि मग लक्षात आलं की कॅरी बॅग जी येते ही कॅरी बॅग निसर्ग चक्रात येते कशी, कुठून येते? तर मग ही कॅरी बॅगच जर बंद केली
0: बरोबर
1: तर काय करता येईल? मग त्या दृष्टीनं आम्ही या वारी मार्गावर जे पानफूल विक्रेते आहेत, या पानफूल विक्रेत्यांचा वर्कशॉप करणारी आमची एकमेव संस्था आहे.
0: बर.
1: की या पानफूल विक्रेत्यांचं दिवसाचं उत्पन्न किती असतं? साधारणतः 350 ते 500 रुपये त्यांना पानफूल विकून मिळतात. पण या लोकांचा सर्वात जास्त खर्च कशावर होत होता? तर ते कॅरी बॅगचं बंडल विकत घेणे.
0: बरोबर.
1: आम्ही या लोकांना पर्यावरण हा विषयच सांगितला नाही, आम्ही याच्यातली इकॉनॉमी त्यांना समजून सांगितली.
0: बरोबर.
1: या सगळ्या लोकांना आम्ही बोलवलं.
0: बरोबर आहे.
1: आणि याच्यातली इकॉनॉमी सांगितली की तुम्ही ज्यावेळेस एक कॅरी बॅगचं बंडल घेता, त्याच्यावर 100 पिशव्या असं लिहिलेलं असतं, त्यात निघतात 60-65 पिशव्या, त्याऐवजी तुम्ही 5 किलो रद्दी विकत घ्या आणि त्या रद्दीचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यावर तुम्ही पानफूल द्यायला सुरुवात करा.
0: बरोबर.
1: तुम्हाला सांगतो, याच्यातून इतका चांगला अनुभव आला, त्यातले अनेक पानफूलवाले रडले की अशा पद्धतीनं आम्हाला कुणीतरी बोलवलंय, आम्हाला खुर्चीवर बसवलंय, आम्हाला चहा पाजलाय, नाही आम्हाला हे समजून सांगितलं. 80% पानफूलवाल्यांनी कॅरी बॅग वापरणं बंद केलं.
0: बर. वा.
1: जसं हे कॅरी बॅग इथून एक बंद झाली, तसं दुसरं या वारी मार्गावर ज्या शाळा कॉलेजेस आहेत,
0: बरोबर,
1: या शाळा कॉलेजेस मधले विद्यार्थी यांनी या विषयामध्ये खूप मोठं आमचं काम केलं. म्हणजे तुकोबारायांची वारी आणि माऊलींची वारी, या दोन्ही वारी मार्गावरच्या शाळा कॉलेजेस मध्ये आम्ही कार्यक्रम केले.
0: बरोबर.
1: आणि या कार्यक्रमामधून प्लास्टिक आणि थर्माकोलचा प्रवास कसा आहे,
0: बरोबर,
1: तो निसर्गामध्ये किती प्रकारच्या कशा समस्या निर्माण करतो,
0: बरोबर,
1: जसं पशु पक्षी प्राणी यांच्यावर जो परिणाम होतोय तोच माणसांवरही परिणाम होतो. गरम अन्न प्लास्टिक मध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये अशी एक केमिकल प्रक्रिया घडते की तिथे बिस्पोनिल नावाचा विषारी घटक तयार होतो आणि ज्या लोकांना कॅन्सर आहे अशा 95% लोकांच्या रक्तामध्ये बिस्पोनिल आढळलेला आहे. माणूस अन्नदान करतो, या वारी मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान करणारी लोक आहेत.
0: बरोबर.
1: मग हे अन्नदान करणाऱ्या लोकांना आम्ही हा विषय समजून सांगितला की तुम्ही अन्नदान का करता, तर तुम्हाला पुण्य मिळावं म्हणून तुम्ही अन्नदान करता. पण ज्या पात्रातून तुम्ही अन्न लोकांना देतात त्याच्यामुळे जर त्यांची तब्येत बिघडत असेल, वारकऱ्यांची तर तब्येत बिघडणारच आहे, त्याबरोबर निसर्गाची पण तब्येत बिघडणार आहे. त्यामुळं तुम्ही ते न वापरता साधी पानाची पत्रावळ जी आहे, जी निसर्गातून आलेली आहे, पळसाच्या पानाची पत्रावळ, त्या पत्रावळ
2: आकाशवाणी.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7 वाजले आहेत. श्रोते, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज म्हणजेच सोमवार दिनांक 6 जुलै 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6094400067 किंवा 2560101 किंवा 2529266. फोन नंबर्स पुन्हा एकदा ऐका 6940067 किंवा 2560101 किंवा 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका. लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
0: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
2: सांग तू माझा
0: तुमच्या आवडीची
1: पाहिले नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम
1: जवळी।
0: हॅलो मनभावन
3: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून। श्रोते हो एक निवेदन। श्रोते हो जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी मराठी भावगीत भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मनभावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान। आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266। हॅलो मनभावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून। तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। कार्यक्रम आहे हॅलो मनभावन।

चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रति सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता। आकाशवाणी म्हणजे भावविभोर नादलहरींचा सूर केवडा।

करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदा फुली। ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर।

0: श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712-254-8271.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7:07 होत आहेत. श्रोते हो, ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. बातम्यांसाठी प्रतीक्षा करा.

0: आवाज हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावतायत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी ते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या अनेक भागात पावसाचा कहर सुरू असल्यानं जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील मानखुर्दच्या जनता नगर परिसरात काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास 3 मजली कच्च्या चाळीतील 2 ते 3 घरं अचानक कोसळली. या दुर्घटनेत 5 लहान मुलं आणि 1 महिला अशा एकंदर 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1 जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे एका घरावर तरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं पथकही रवाना झालं असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. मुंबईत गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाचा जोर आणखी 2 दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शासकीय कार्यालयं शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व पूर्वनियोजित परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याशिवाय कोकण ठाणे पुणे जिल्ह्यातही पावसामुळे शाळा महाविद्यालयं आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनांनी दिले आहेत. पावसामुळे पाणी साचणं दरडी कोसळणं असे धोके असल्यानं अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात गेले 5 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा कुंडलिका सावित्री आणि पाताळगंगा या 4 नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. कुंडलिका नदीचं पाणी रात्री 1:30 रोहे शहरात शिरलं आहे. आंबा नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. कर्जत तालुक्यात भगीरथ धबधब्यानजीक मातीच्या धरणात पोहण्यासाठी गेलेला एक तरुण मृत्यूमुखी पडला. नेरळ नजीक एका धबधब्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत असून पुराचं पाणी खेड शहराच्या काही भागांमध्ये शिरलं आहे. लगतच्या नारिंगी नदीलाही पूर आल्यामुळे खेड दापोली मार्ग आणि बाजूची भातशेती पाण्याखाली गेली असून या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. दापोलीतही अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस नोंदवला गेला. पंचगंगेचं पाणी यावर्षी प्रथमच नदीपात्राबाहेर आलं असून वेदगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दरड कोसळणं आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे असा प्रवास करू नये. तसंच अत्यावश्यक प्रवास असल्यास प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना आणि अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मुंबईहून निघणाऱ्या काही रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू असला तरी बीड जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यातील पाऊस आणि पीक परिस्थितीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट, पाणी टंचाई साठा अवघ्या 17% खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या. चालू हंगामात जून महिना संपून जुलै उजळला तरी मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झाले आहे. शेतीचे कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातील लहान मोठ्या 173 धरण प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 17.25% इतका मर्यादित उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील तब्बल 81 लघु प्रकल्प कोरडे पडले असून 79 प्रकल्पांमध्ये मृतसाठ्यात म्हणजे जोत्याखाली पाणी गेले आहे. मुख्य जलस्रोत आटल्यामुळे ग्रामीण भागात टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे.

0: यंदा जून महिन्यात पावसाने तब्बल 15 ते 20 दिवस प्रदीर्घ खंड दिला. महिन्याच्या सुरुवातीला काही भागात तुरळक ठिकाणी सरी कोसळल्या, मात्र त्याने जमिनीत पुरेशी ओल निर्माण होऊ शकली नाही. दीर्घ खंडामुळे खरीपाच्या पेरण्या पूर्णपणे लांबणीवर गेल्या आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार जून अखेरीस जिल्ह्यात केवळ 10 ते 15% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण होऊ शकल्या आहेत. कापूस, सोयाबीन आणि बाजरी उत्पादक शेतकरी आता मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. रवी उबाळे, बीड.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एसएनडीटी महिला विद्यापीठ बहुउद्देशीय शिक्षण संशोधन उद्योजकता आणि जागतिक गुणवत्तेकडे वाटचाल करत आहे. देशातल्या अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या विद्यापीठाकडे असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात काढले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 111व्या स्थापना दिनानिमित्त पुण्यातल्या कर्वे रस्ता संस्था परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इनोव्हेशन महाकुंभच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पुण्याचे खासदार सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणारी VBG रामजी म्हणजेच विकसित भारत रोजगार आणि उपजीविका मोहीम या महिन्यापासून लागू झाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठीचा 25,000 कोटी रुपयांपेक्षा थोडा अधिक पहिला हप्ता काल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून वितरित करण्यात आला. यावेळी मंत्र्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामविकास मंत्र्यांसमवेत या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावाही घेतला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत 232 धान्य गोदामांचं उद्घाटन आणि हस्तांतरण होणार आहे. यामध्ये पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचंही उद्घाटन होणार आहे. स्थानिक पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला केंद्र शासनाच्या जागतिक स्तरावरील धान्य गोदाम योजनेअंतर्गत हे गोदाम मंजूर झालं आहे. याशिवाय जळगावमधील भारतीय बीज सहकारी समिती मर्यादितच्या टिश्यू कल्चर सुविधांचं भूमिपूजनही होणार आहे. याच कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीनं आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये समारोप झाला. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र व्हायला पाहिजे, त्या माध्यमातून केवळ गोसंरक्षणच नव्हे तर संशोधनही व्हायला पाहिजे, गोआधारित उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेलाही राज्य शासन गती देत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. आदिशक्ती आणि टू व्हील्स ऑफ होप सायकल बँक या उपक्रमांतर्गत राज्यातील 10 लाख विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण अभियानाला काल बारामतीमध्ये प्रारंभ झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्वाकांक्षी उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा.

0: मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
2: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
3: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली.
2: आता होता भुईवर भेटे आभाळाला.
3: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि.
4: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी,
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
8: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाले आहेत. जाणून घेऊया आजचं दिनविशेष. आज म्हणजेच 6 जुलै रोजी अर्थतज्ज्ञ भीम दांडेकर यांची जयंती आहे. त्यांचा जन्म 1920 झाला. तसंच विदर्भातील सत्पुरुष संत गुलाबराव महाराज यांचाही जन्म 6 जुलै 1881 रोजी झाला. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक व्यंकटेश माडगुळकर यांचाही जन्म आजच्याच दिवशी म्हणजेच 6 जुलै 1927 रोजी झाला. पद्मविभूषण, पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते एम बालमुरली कृष्णन यांचाही जन्म 6 जुलै 1830 साली झाला. एम बालमुरली कृष्णन म्हटलं की आपल्याला आठवतं ते हे एकात्मता गीत.

तर हे होतं आजचं दिनविशेष. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत.
0: अच्छा.
1: काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे. इम्पर्सोनेशन आहे.
0: अच्छा.
1: डाटा थेफ्ट आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे, की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नावाने ओळखलं जातं, अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा. सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे. आणि तुम्ही फोनबद्दल पण आत्ता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे, त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाहीत. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसले असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला, तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत, हे सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोनमध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही, टेक्स्ट मेसेज येतात, हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंटमधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट

0: आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंट मध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचा अकाउंट आहे आणि या अकाउंट मध्ये जे पैसे आले ते अकाउंट पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहात किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईल वरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते.
1: हा
0: हा, लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. PDF फाईल असेल, जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये. आणि समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर त्याचा पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला OTP येत असतो. तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात.
1: हा,
0: खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर,
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी एक सवयझेड व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं. जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कुणीही घाई करू नये, काही गरज नाही.
1: गरज नाही, आपण तसेच ठेवले
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 1930 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये.
1: अच्छा,
0: ही जर तुम्ही सायबर 1930 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात.
1: अच्छा,
0: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही.
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही.
1: अच्छा,
0: त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 1930 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 1930 जी सिस्टीम आहे cybercrime.gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण

0: जगभर सगळं जे जग आहे आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहे. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पड्डी देऊन टाकता कारण का ती रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंप वरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटर मधून किंवा मॉल मधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटर मधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हर वरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा, श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्री कार्यक्रम, ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: सूचना, या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
1: नमस्कार.
0: खर तर जेव्हा तुम्ही किंवा तुमच्या आजोबांनी पणजोबांनी लोणच्याच्या व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेला घरोघरी लोणचं घालण्याची पद्धत होती आणि असं सगळं असताना सुद्धा लोणच्याचा व्यवसाय सुरू करायचा आणि तयार केलेलं लोणचं बाजारात विकायचं ते विकत घेण्याची मानसिकता ग्राहकांची होती का? किती गृहिणींनी याला प्रतिसाद दिला हे ऐकायचंय.
1: खरं सांगायचं झालं ना तर ह्याच्यासाठी आपल्याला त्यावेळेच्या मुंबईची परिस्थिती काय होती हे आपण विचारात घेतलं पाहिजे. मुंबईमध्ये हे चाकरमानी लोक राहायचे.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया जाई देशपांडे यांचं गायन. सुरुवातीची रचना अण्णासाहेब किर्लोस्कर यांची आहे.

जाई देशपांडे यांनी गायलेली मराठी नाट्यगीतं आपण ऐकत आहात. आत्ताच ऐकलेलं नाट्यगीत होतं जय जय गौरी शंकर या नाटकातील. रचना विद्याधर गोखले यांची होती. श्रोतेयो कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.

श्रोते हो, जाई देशपांडे यांनी गायलेली मराठी नाट्यगीतं आपण ऐकलीत. तबल्यावर साथसंगीत दिली होती मोरेश्वर दहासहस्त्र यांनी आणि हार्मोनियमवर साथसंगीत दिली होती संदीप गुरमुळे यांनी. याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आपण ऐकत होतात. आता ऐकूया हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज म्हणजेच सोमवार दिनांक 6 जुलै 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नाला उत्तरं देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 किंवा 2560101 किंवा 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहेत. पहिल्या टप्प्यात ते इंडोनेशियाला भेट देतील. उभय देशांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पातळीवरील संबंध प्रस्थापित झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. या भेटीत ते इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी चर्चा करतील. तसेच योग्याकार्ता या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहराला मोदी भेट देणार आहेत. तिथल्या प्रबंधन मंदिराच्या संवर्धनाच्या कार्यात उभय देश सहकार्य करणार आहेत. पंतप्रधान भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत. त्यानंतरच्या दोन टप्प्यात पंतप्रधान 8 तारखेला ऑस्ट्रेलियाच्या आणि 10 आणि 11 जुलै दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. त्यामध्ये 232 धान्य साठवण गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमीपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातील उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल एप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलच्या लोकार्पणाचा समावेश आहे. त्याशिवाय सहकार CBS आणि सहकार सहयोगी या दोन प्रमुख उपक्रमांचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बियाणं प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती मर्यादित आणि भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे ICAR दरम्यान सामंजस्य करारही होणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये आज होणाऱ्या ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरण या विषयावरील 9व्या आंतरसरकारी तज्ज्ञ गटाच्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास गटाकडून 2 दिवसांचं हे सत्र आयोजित केलं आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणातील आगामी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित या सत्रांमध्ये सदस्य देश, आंतरराष्ट्रीय संस्था, ग्राहक संरक्षण प्राधिकरण, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इतर संबंधित घटक एकाच व्यासपीठावर येणार आहेत. भारताच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे या सत्राचं अध्यक्षपद भूषवतील. ब्रिक्स महिला कार्यगटाची 2 दिवसीय बैठक आजपासून केरळमध्ये सुरू होत असून भारत परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी एकत्रितपणे विविध क्षेत्रातील महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. आसाममध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या 2 दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी संस्थांचे प्रमुख आणि अधिकारी यात सहभागी होतील. संस्थात्मक सातत्य बळकट करणं आणि अंमली पदार्थ नियंत्रण संस्थांमध्ये कार्यचालन सहकार्य वाढवण्यावर यामध्ये भर देण्यात येणार आहे. अंमली पदार्थांशी संबंधित भविष्यातील धोक्यांना दिला जाणारा सामूहिक प्रतिसाद बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज जयंती आहे. त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 2 वर्षांच्या स्मरण उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून कोलकाता इथं आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी मुखर्जी यांचा 125 फूट उंच पुतळा कोलकाता इथं उभारला जाणार आहे. त्याचं भूमिपूजन आज करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांची आज बैठक होणार असून त्यामध्ये विविध प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसह ट्रस्टला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात विशेष तपास गटाच्या तपासातील निष्कर्षांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीत सचिव चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं लोकप्रिय समाजमाध्यम इन्स्टाग्रामवरील सशुल्क जाहिरातींमध्ये बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तणूक

0: मजकुराच्या वापरासंदर्भात कडक भूमिका घेत मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. या सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश या नोटीसीद्वारे दिल्याचं अधिकारी सूत्रांनी सांगितलं आहे. यासंदर्भात मेटानं 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण द्यावं असंही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं बजावलं आहे. या मंचानं मध्यस्थ म्हणून सुरक्षा मार्गदर्शक तत्वाचं पालन केलं आहे की नाही याचा आढावा सरकार घेत आहे. युरोपात पोर्तुगालमध्ये ग्रीस आणि स्पेनमध्ये भडकलेले वणवे विझवण्यासाठी आगीचे शेकडो बंब काल रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे लागलेली प्रचंड मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी 3 दिवसांहून अधिक काळ संघर्ष सुरू असल्यानं स्पेन आणि इटलीनंही तिथं आता मदतीसाठी आपली पथकं पाठवली आहेत. ग्रीसमधल्या थेस्सालोनिकी शहरातील रिसायकलिंग प्रकल्प या आगीनं वेढल्यामुळे प्लास्टिक जळून विषारी वायू पसरला आहे. बावी नावाच्या चक्रीवादळानं अमेरिकेच्या पॅसिफिक बेटांना धडक दिली आहे. या वादळामुळे गुआम आणि नॉर्दर्न मारियाना बेटांवर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. ताशी 290 किलोमीटर वेगानं हे वादळ पुढे सरकत आहे. बावी वादळ धोकादायक असून त्यामुळे मोठी हानी होण्याचा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेनं दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच झालेल्या दुहेरी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या वाढून आता 3,342 पोहोचली आहे. 16,000 अधिक जण जखमी झाले असून 17,000 लोक विस्थापित झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी 80 तात्पुरत्या छावण्या स्थापन करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत राऊंड ऑफ 16 ब्राझीलला नॉर्वेकडून 2-1 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ब्राझील स्पर्धेत 5 वेळा विश्वविजेता राहिला आहे. या पराभवानंतर ब्राझीलचा अनुभवी खेळाडू नेमार ज्युनियरनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ब्राझीलचा सर्वाधिक गोल करणारा हा खेळाडू म्हणून नेमार प्रसिद्ध होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सार्बियाच्या नोवान जोकोविचनं रशियाच्या रोमन सफिउलिनचा पराभव करत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. रोमांचकारी ठरलेली ही लढत 3 तास 26 मिनिटं चालली. या विजयामुळे जोकोविचचा हा ऑल इंग्लंड क्लबमधील 106वा एकेरी विजय ठरला असून त्याने रॉजर फेडररचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील 105 सामने विजयाचा विक्रम मागे टाकला आहे. क्रिकेट आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं इंग्लंडच्या महिला संघाचा 7 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 151 धावांचा पाठलाग करताना 17 षटकं 1 चेंडूत ऑस्ट्रेलियानं 153 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मेन बेथ मुनीनं सर्वाधिक 64 धावा केल्या. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं कालपासून झोडपून काढलं आहे. मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून कोकणात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत मानखुर्द परिसरात एकाचाळी 3 घरं कोसळून 5 मुलांसह 1 महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत झाड पडण्याच्या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला. ठाणे पालघर जिल्ह्यातही पावसामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. कोकणातही मुसळधार पाऊस सुरू असून रायगड जिल्ह्यातल्या कुंडलिका अंबा सावित्री पाताळगंगा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे निवासी भागात पूरसदृश्य परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली. दरम्यान मुंबई पुण्यात होणाऱ्या पावसामुळे मुंबई पुणे वाहतूक ठप्प झाली असून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जुना मुंबई पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी पुण्या मुंबईचा प्रवास टाळावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. केरळमध्ये कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून दक्षतेचा केशरी बावटा जारी करण्यात आला आहे. तर इतर 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. 8:40 झालेली आहे. श्रोते, आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करीत

राजू चाचा या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या युगल स्वरात आनंद बक्षी यांचं गीत श्रोते आत्ताच आपण ऐकलं. संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शान आणि अलका याग्निक यांच्या आवाजात हलचल चित्रपटातील गीत. गीतकार समीर, संगीतकार विद्यासागर.

0: लव इन टोकियो या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या आवाजात हसरत जयपुरी यांचं गीत श्रोतेवातच आपण ऐकलं. संगीत नियोजक होते शंकर जयकिशन. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे, 9 वाजतायत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

अमृतच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे महिला आणि ग्रामीण उद्योजकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी. हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गो ग्रीन इंडिया आणि सस्टेनेबल मोबिलिटी ही संकल्पना मांडली आहे. त्या दिशेने सक्रिय कार्य करण्याचे ठरवून अमृत संस्थेच्या माध्यमातून राज्यभरात ईव्ही इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत खुल्या प्रवर्गातील युवक

0: महिला स्वयं सहायता गट एमएसएमई आणि ग्रामीण उद्योजकांना ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायासाठी प्रशिक्षण तांत्रिक मार्गदर्शन पूरक व्यवसाय मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत असून त्यांचा लाभ राज्यातील युवकांना मिळावा हा उद्देश आहे. या योजनेमुळे नवोदित उद्योजकांना व्यवसाय उभारण्यासाठी विशेष मदत मिळणार असून हरित महाराष्ट्रासाठी महत्वाचा उपक्रम ठरणार आहे. अमृतच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळून हरित ऊर्जेचा वापर वाढण्यास मदत होईल. तसेच युवक महिला आणि ग्रामीण उद्योजकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. पर्यावरण संरक्षणाची वाढती गरज लक्षात घेऊन सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून अमृतने हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनास हातभार लागण्याबरोबरच शाश्वत उद्योजकता आणि आर्थिक स्वावलंबनालाही प्रोत्साहन मिळेल. ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायातील संधी. ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी संचालन देखभाल सौर ऊर्जेवर आधारित चार्जिंग ग्रीन एनर्जी सेवा तांत्रिक सेवा फ्रँचायझी मॉडेल तसेच ग्रामीण भागात चार्जिंग हब उभारणीमध्ये व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. वेगाने वाढणाऱ्या ईव्ही क्षेत्रामुळे प्रशिक्षित उद्योजकांना रोजगार स्वयंरोजगार आणि उत्पन्न वाढीच्या उत्तम संधी मिळणार आहेत. उपक्रमाचे वैशिष्ट्य. अमृतच्या या विशेष उपक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना ईव्ही क्षेत्रातील प्रशिक्षण व्यवसाय नियोजन प्रकल्प अहवाल चार्जिंग स्टेशन स्थापनेसाठी तांत्रिक मार्गदर्शन शासन योजनांची माहिती आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच स्वदेशी तज्ञांचे मार्गदर्शन आणि अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचाही लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळणार असल्यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य होणार आहे. पात्रता आणि अटी. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी युवक युवती महिला उद्योजक स्वयं सहायता गट एमएसएमई उद्योजक शेतकरी उत्पादक गट ग्रामीण उद्योजक तसेच स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणारे नागरिक पात्र राहतील. अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी आवश्यक असलेल्या पात्रता आणि अटी लागू राहतील. कोणत्या क्षेत्रात रोजगार आणि करिअरच्या संधी. ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायाबरोबरच ऊर्जा व्यवस्थापन चार्जिंग नेटवर्क ऑपरेशन इलेक्ट्रिकल देखभाल तांत्रिक सेवा ग्रीन एनर्जी प्रकल्प ईव्ही उपकरण विक्री आणि सेवा तसेच उद्योजकता विकास या क्षेत्रांमध्ये रोजगार आणि करिअरच्या संधी नवीन संधी निर्माण होणार आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांसाठीही हा व्यवसाय उत्पन्नाचे प्रभावी साधन ठरू शकतो. ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायामध्ये भविष्यातील संधी. चार्जिंग स्टेशन उभारणी संचालन व्यवस्थापन उपकरणांची देखभाल सौर ऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा ग्रीन एनर्जी सेवा तांत्रिक सेवा फ्रँचायझी व्यवसाय आणि ग्रामीण चार्जिंग हब उभारणी अशा विविध संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन उत्सुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह आणि अधिक माहितीकरिता संपर्क जिल्हा व्यवस्थापक भंडारा 91-12-22-87-75 आणि 88-57-93-47-32 या क्रमांकावर संपर्क साधावा.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: ब्रदर्स चित्रपटासाठी सोनू निगम आणि नीती मोहन यांच्या आवाजात अमिताभ भट्टाचार्य यांची रचना श्रोते आताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: अरे पिक्चर क्लियर नहीं है.
2: अरे पर्दा ही मेला है.
3: अरे कुछ आता है कि नहीं?
1: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
4: पुलिस?
5: मिस सीमा?
4: हाँ बोलते हैं.
5: लगेज पुलिस स्टेशन लाया. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा
4: पण का? मी
5: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
4: डिजिटल अरेस्ट?
5: 1,00,000 द्या, वाचाल.
4: इतके पैसे?
5: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
4: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
5: अरे
4: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
6: हॅलो मम्मा.
4: हाय.
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.

पेंटर बाबू या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात, कातिल शेफ यांची रचना श्रोतू आत्ताच आपण ऐकलीत. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. श्रोतू हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका. आज म्हणजेच सोमवार दिनांक 6 जुलै 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 किंवा 2560101 किंवा 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका. लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 9:30 झालेली आहे. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया अनिरुद्ध देशपांडे यांचं गायन राग भैरव. तबल्यावर साथ संगत देत आहेत विवेक संगीत आणि हार्मोनियमवर साथ संगत देत आहेत शिरीष भालेराव.

अनिरुद्ध देशपांडे यांचं गायन आपण ऐकत आहात. आता ऐकूया राग रामकली. तबल्यावर साथसंगत देत आहेत विवेक संगीत आणि व्हायोलिनवर साथसंगत देत आहेत शिरीष भालेराव.

अनिरुद्ध देशपांडे यांचं गायन श्रोतेवातच आपण ऐकलं. राग होता भैरव आणि रामकली. तबल्यावर साथ संगत दिली होती विवेक संगीत यांनी, तर हार्मोनियम आणि व्हायोलिनवर साथ संगत दिली होती शिरीष भालेराव यांनी. याबरोबरच शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. श्रोते हो नमस्कार. कॉफी विथ कार्डिओन दंतोली नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत कार्डिओन हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोते हो, हृदयरोगासंबंधी आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील तर आपण आम्हाला फोन करून विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स असे 6940067256010 आणि 2529266. नागपूरबाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा एसटीडी कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कार्डिओन हॉस्पिटल धंतोली नागपूर. डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद. नमस्कार
0: डॉक्टर. आपण बऱ्याच कार्यक्रमातून हृदयरोगासंबंधी खूप चांगली चांगली माहिती घेतली आहे. प्रत्येक वेळा आपण वेगळा विषय घेतला तर आज आमच्या श्रोत्यांना आपण काय नवीन सांगाल?
1: आपण नेहमी जेव्हा हृदयरोगाबद्दल बोलत असतो तेव्हा बेसिकली हार्ट अटॅक, कमी वयातले हार्ट अटॅक किंवा वाल्स, बायप्लास, एंजियोप्लास्टी हे युजली हे विषयावर बोलत असतो. मला वाटते आज आपण थोडंसं जी हृदयाची गती असते, पाल्पिटेशन है ना, ज्याला हिंदीमध्ये धडकन तेज हो जाणं किंवा हार्टची बीटिंग वाढून जाणे, हा जो प्रकार आहे म्हणजे अरिदमियास, त्याला मेडिकल टर्म आहे अरिदमियास. त्याच्यामध्ये हार्टची बीटिंग फास्ट होऊन जाणे अचानक किंवा स्लो होऊन जाणे, बऱ्यापैकी स्लो होऊन जाणे, तर तो काय प्रकार आहे त्याबद्दल डिस्कस करूया.
0: अच्छा, तर असं असतं की कधी कधी आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास नसतो किंवा शुगरचा पण नसतो, म्हणजे आपला डायबिटीज नाही, ब्लड प्रेशर नाही, तरी पण कधी कधी

0: होतं की आपले खूप धडधड वाढते म्हणजे आपल्या याच्यातली, आपल्याला असं वाटतं की बापरे आता मला काय होत आहे, तर हे कशामुळे होतं?
1: हार्टची बीटिंग फास्ट होण्यासाठी काही कारण नाही लागत, म्हणजे हार्टची बीटिंग फास्ट होणे खूपच कॉमन आहे. कधी कधी ते आजाराचं लक्षण आहे, कधी कधी ते एक युज्युअल बॉडीचा रिस्पॉन्स सुद्धा असतो. आपण जेव्हा कुमारावस्थेमध्ये असतो, आपल्याला आवडणारी मुलगी किंवा मुलगा जरी समोर आला, आपली हार्टची बीटिंग फास्ट होऊन जाते. आपल्या बायकोच्या हातामध्ये आपला मोबाईल गेला तरी आपली हार्ट बीटिंग फास्ट होऊन जाते. पण नेमका हार्टची बीटिंग फास्ट होणे हा आजार आहे का नाही आहे
0: हे आपल्याला,
1: हा ते आपल्याला समजणं गरजेचं असते. जे आपण रिलॅक्स मोडमध्ये आहोत आणि तेव्हा अचानक हार्टची बीटिंग धडधड धडधड धडधड धडधड असं फास्ट व्हायला लागली, किंवा त्यावेळेस आपल्याला एकदम थोडंसं चक्कर सारखं किंवा भुंगी आल्यासारखं जाणवायला लागलं, सडन ऑनसेट म्हणजे अचानक सुरू झालं आणि अचानक बंद झालं,
0: बरोबर
1: ना, तर ती हार्टची बीटिंग नॉर्मल, युजली नॉर्मल रिस्पॉन्स नसतो तो बॉडीचा, तो एक आजार आहे.
0: तर आपण मग आपण हा आजार आहे कसं ओळखायचं, त्यासाठी काही टेस्ट असतात का?
1: कोणी व्यक्ती स्वतः फक्त शंका करू शकतो स्वतःवर की हा बाबा मला काहीतरी आजार आहे, तो पहिली स्टेप काय करायला पाहिजे, हार्टच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे. एक बेसिक हार्टचा डॉक्टर चेक करेल, ईसीजी करून घेईल, त्यामध्ये हार्टची बीटिंगचा रिदम काय आहे समजून जाईल. बऱ्याच वेळेस असं होते, पेशंट जोपर्यंत हॉस्पिटलला जातो तोपर्यंत हार्टची बीटिंग नॉर्मल झालेली दिसते, पण जर शक्यता दाट आहे असं डॉक्टरला वाटत आहे की हा बाबा यांना हार्टची बीटिंग, म्हणजे त्यामध्ये दोन तीन प्रकार असतात, एक ॲट्रियल फिब्रिलेशन असतो, हार्टची बीटिंग इरेग्युलर आणि फास्ट होऊन जाते, काही SVT नावाचे प्रकार असतात, सुप्रा वेंट्रिक्युलर टकीकार्डिया, अशा टाईपचे जर हार्टची बीटिंगची शंका असेल तर त्यावेळेस आपण हॉल्टर मॉनिटरिंग नावाची एक टेस्ट असते, त्यामध्ये 48 किंवा 72 तास आपण एक मशीन चेस्टवर पेशंटला लावून, सिंपल मशीन असते ती, आणि पेशंटला घरी पाठवून देत असतो आणि 72 तास त्यामध्ये हार्टची बीटिंग रेकॉर्डिंग होत असते. मध्ये मध्ये जर हार्टची बीटिंग फास्ट होत असेल, कंटिन्युअसमध्ये जर 8 ते 10 बीटिंग किंवा त्यापेक्षा जास्त वेळ असे फास्ट होत असेल तर त्याला ट्रीटमेंट लागत असते. बेसिकली जर आपण त्याला ट्रीटमेंट नाही केली तर हार्टच्या पंपिंगवर त्याचा परिणाम होत असतो, एखाद्या वेळेस हार्ट सडन स्टॉप होण्याचे सुद्धा चान्सेस असतात.
0: अच्छा, म्हणजे आपल्या हृदयाची गती जर वाढली तर ती सुद्धा आपल्याला,
1: कधी कधी हार्टमध्ये क्लॉट सुद्धा बनण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे त्याचं योग्य निदान आणि करेक्ट उपचार होणे फार गरजेचं असते.
0: आता आपण हे हृदयाची गती जास्त याच्याबद्दल बोललो, पण हीच हृदयाची गती एकदम कमी झाली तर त्याचे काय गंभीर परिणाम होतात?
1: हृदयाची गती स्लो होणे याला सुद्धा कधी कधी सिंपल कारण असतात आणि कधी कधी जास्त वेळेस गंभीर कारणाचं. सिंपल कारण असे की काही काही प्रकारची बीपीचे मेडिसिन असे असतात, त्यांना बीटा ब्लॉकर म्हणत असतो, ॲटेनॉल, प्रोपॅनॉल किंवा मेटाप्रोलॉल, हे जे अशा टाईपचे बीपीचे मेडिसिन आहेत, त्यामुळे थोडीशी हार्टची बीटिंग स्लो होत असते. हे सर्वात मेन कारण आहे. दुसरं मेन कारण आहे, कोणाला जर थायरॉइड असेल, लो थायरॉइड असेल, तर त्यामुळे हार्टची बीटिंग स्लो होत असते. खूप अथलेट्स असतात ज्यांना खूप दररोज 8 ते 10 किलोमीटर धावण्याची किंवा फुटबॉल, क्रिकेट, टेनिस खेळण्याची खूप सवय आहे, त्यामुळे अथलेट्स हार्ट नावाचा एक प्रकार असतो की त्यामध्ये हार्टची बीटिंग युजली स्लो राहत असते, 45, 50, 55 अशा टाईपमध्ये राहत असते. खूप ॲक्टिव्हिटी जरी केली तरी हार्टची बीटिंग जी नॉर्मली 130-140 पर्यंत जायला पाहिजे, 100-110 राहते, म्हणजे त्यांचा हार्ट जास्त इफेक्टिव्ह झालेला असते. एका बीटिंगमध्ये 2 बीटिंगचे एवढे पंप करत असते ब्लड, त्यामुळे ती एक फिजिओलॉजिकल स्लो हार्टबीट असते. पण आजार काय असतो बेसिकली हार्टचा, जेव्हा हार्टची बीटिंग स्लो असते त्याला आपण म्हणत असतो कम्प्लीट हार्ट ब्लॉक किंवा एव्ही ब्लॉक. त्यामध्ये कधी कधी मध्ये मध्ये हार्ट बीटिंग स्लो होत असते, त्यांना आपण फर्स्ट डिग्री किंवा सेकंड डिग्री एव्ही ब्लॉक म्हणत असतो, आणि एखाद्या याच्यामध्ये नेहमीच कंटिन्यू स्लो बीटिंग राहते आणि ती 40 पेक्षा जर कमी व्हायला लागली तर सडन अचानक मूर्छितावस्था येणे, बेशुद्ध होऊन जाणे, चक्कर येऊन खाली पडणे, एकदम काही मिनिट बेशुद्ध, ऑलमोस्ट फिट्स सारखे सुद्धा त्यामध्ये त्रास होण्याचे चान्सेस असतात. तर अशा टाईपचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याला इमिजिएट ऍडमिट करून पेसमेकर किंवा काही मेडिसिन देणे आणि त्याला पूर्ण उपचार करणे गरजेचं असते.
0: अच्छा, म्हणजे हे पल्पिटेशन पण नक्कीच आपल्यासाठी काळजीचं कारण आहे. श्रोत्यो, आपण ऐकत आहात कॉफी विथ कार्डिओन धंतोली नागपूर, हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे हृदयरोग आणि तज्ञ आहेत डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यो, कार्यक्रमात प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे 6940067 2560101 आणि 2529266 आणि STD कोड आपण जाणताच 0712. डॉक्टर, आपण याच्यापूर्वी आपण बोलत होतो की पल्पिटेशनमुळे किती काय काय गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, तर हृदयरोग याच्याशी या पल्पिटेशनचा किती संबंध आहे?
1: जेव्हा पॅल्पिटेशन्स,
0: डॉक्टर आपण याविषयी बोलूच, त्याआधी एक फोन घेऊया. हॅलो
2: हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार सर.
0: नमस्कार,
2: मी राजेंद्र ठवरे बोलतोय नागपूरवरून. माझे बाबा 91 वर्षाचे आहेत आणि

0: त्यांना काय आहे का ते पल्मनरी एम्बुलिझम हे डायग्नोज झालेलं आहे आणि त्यांना काय होतं की चक्कर येतो असा आणि एक सेकंद वगैरे एक दीड सेकंद राहतो आणि मग त्यांना नॉर्मल व्हायला एक मिनिट वगैरे लागतं. हे कशामुळे हार्टशी रिलेटेड आहे का सर?
1: हा सर, पल्मोनरी एम्बॉलिझम त्यांना जर झालेला असेल तर मला असं वाटते त्यांना काही मॅसिव्ह पल्मोनरी एम्बॉलिझम म्हणजे मोठा प्रकार काही झालेला आहे, त्यामुळे हार्टची जी राईट साईड जी आहे त्याची पंपिंग बहुतेक कमी झालेली असेल किंवा तिथे सूज असेल, त्यामुळे कसं होतं की हार्ट इफेक्टिवली ब्लड समोर पंप करू शकत नाही, जेवढं पंप करायला पाहिजे तेवढं पंप करू शकत नाही, त्यामुळे मेंदूला ब्लड सप्लाय थोडा कमी होतो आणि त्यामुळे थोडंसं चक्करसारखं वाटत असते मध्ये. आणि त्यामुळे तर ते एक्झॅक्ट कारण काय आपल्याला ECG आणि इको हे दोन टेस्ट केल्यानंतर कळून जाते आणि त्यानुसार मग ते बॉडीमध्ये फ्लूडचं बॅलन्स काय ठेवायचं किंवा कोणती मेडिसिन द्यायची किंवा हार्टची बीटिंग स्लो किंवा फास्ट असेल तर त्यासाठी काय ट्रीटमेंट द्यायची हे जर क्लिअर झालं तर मला वाटते तो त्रास निघून जाईल त्यांचा.
2: डॉक्टर, आणखी एक फोन आहे. हॅलो, हा विचारा तुमचा प्रश्न. तुमचा आवाज येत नाही.
3: हॅलो,
1: हा रिपीट मला वाटते तोच
2: तोच प्रश्न रिपीट होतोय. डॉक्टर, आपण संपर्क होऊ शकत नाही यांच्याशी.
1: मला वाटतं त्यांना उत्तर मिळालं असेल, त्यांचं उत्तर दिलेलं आहे आपण.
2: डॉक्टर, आपण या फोनपूर्वी आपण बोलत होतो की हृदयरोगाचा आणि या हृदयाच्या गतीचा काय संबंध आहे.
1: हृदयरोगाचा आणि हृदयाच्या गतीचा डेफिनेटली संबंध आहे. त्यामध्ये दोन प्रकार आहेत, दोन क्लिअर कट प्रकार आहेत. ऑलरेडी कोणाला एक्झिस्टिंग हार्ट प्रॉब्लेम आहे, आता कोणतं पेशंट आहे ज्याला जुना हार्ट अटॅक येऊन गेला आहे किंवा चालता हार्ट अटॅक आहे किंवा ज्याला वॉयलचा प्रॉब्लेम आहे किंवा त्याची हार्टची पंपिंग कमी आहे, हा बेसिक हार्ट प्रॉब्लेम त्यामध्ये आहे ऑलरेडी, त्यामध्ये हार्ट बीटिंग फास्ट झालेली आहे, अरिदमिया झालेला आहे त्यामध्ये, तर तो जास्त डेंजरस प्रकार असतो. कारण ऑलरेडी हार्ट वीक आहे, वरून हे अरिदमिया झाले तर आणखी वीक होणार किंवा सडन स्टॉप होण्याचे चान्सेस असतात, त्याला आपल्याला इमिजिएट ऍक्शन लागत असते, इमिजिएट ट्रीटमेंटची गरज लागत असते. दुसरा प्रकार आहे, हार्ट बिल्कुल नॉर्मल आहे, हार्ट स्ट्रक्चरली नॉर्मल आहे, त्याचे वॅल्व्स नॉर्मल आहे, हार्टची पंपिंग नॉर्मल आहे, सर्व कुछ काही नॉर्मल आहे, पण तरीसुद्धा फक्त हार्टच्या बीटिंगचे जे इलेक्ट्रिक कनेक्शन्स आहेत त्यामध्ये काहीतरी बिघाड आहे, काही एक्स्ट्रा कनेक्शन आहे आणि त्यामुळे हार्टची बीटिंग सडन फास्ट होत आहे. तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस पेशंटला त्रास फक्त पॅल्पिटेशनचा होत असतो, पण असं एकदम बेशुद्ध होऊन जाणे, चक्कर येणे, पडणे, सडन मृत्यू होणे हे चान्सेस थोडे कमी असतात. अच्छा. कारण बेसिक हार्ट त्यांचं नॉर्मल आहे त्यामुळे ते टॉलरेट करून घेते तेवढे फास्ट हार्ट बीटिंग. 180 जरी हार्ट बीटिंग असेल तरी काही वेळाकरता काही तासाकरता
2: ते सहन करू शकते.
1: तोपर्यंत पेशंट पोहोचून जातो, ऍडमिट करून त्याला काही इंजेक्शन मेडिसिन वगैरे काही दिल्यानंतर डायग्नोज होऊन जातं, ट्रीटमेंट होऊन जाते आणि पुढे सुद्धा डेफिनेटिव्ह फायनल ट्रीटमेंट त्याची होऊन जाते. पण जर ते डायग्नोज नाही झालं किंवा 2 ते 3 दिवसपर्यंत पेशंट, बऱ्याच वेळेस आमच्याकडे असे पेशंट येतात म्हणतात 2 दिवसापासून हार्ट बीटिंग फास्ट आहे मला जाणीव होत, पण डॉक्टरकडे जात नाही. जेव्हा येतात तेव्हा त्या हार्टचे बीटिंग फास्टमुळे त्यांच्या हार्टचे पंपिंग कमजोर झालेली असते, व्हॅल्वमध्ये लिकेज डेव्हलप झालेला असतो, एखाद्या वेळेस हार्टमध्ये क्लॉट सुद्धा बनलेला असतो, त्यामुळे यांचं लवकर निदान करणं गरजेचं असतं.
2: अच्छा, म्हणजे आपण वैद्यकीय सेवा लगेच घ्यायला हवं जेव्हा तुमचं पल्पिटेशन होतं.
1: आणि काही काही वेळेस जेव्हा आपण TV मध्ये बघितलं आहे ना की एकदम क्रिटिकल पेशंट ICU मध्ये ऍडमिट झालेला आहे, त्याचा हार्ट बंद पडलेला आहे, त्याला शॉक दिला गेलेला आहे आणि त्यामध्ये पेशंट व्यवस्थित झालेला आहे इमिजिएटली, तर हे अरिदमियामध्येच असते, ज्याला व्हेंट्रिक्युलर टकीकार्डिया किंवा व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन असं.
2: अच्छा अच्छा,
1: तो अशा टाईपच्या पेशंटमध्ये होत असतो की ज्यांना ऑलरेडी हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा मोठा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये हार्ट बीटिंग फास्ट झालेली आहे.
2: डॉक्टर, एक फोन घेऊया. हॅलो
4: हॅलो,
2: हा आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
4: मी नथुराव सुरोशे बोलतो.
1: बोला.
4: उमरखेड वरून.
2: हा
1: हा बोला.
4: सरांना एक प्रश्न विचारायचा होता मला.
1: ऐकत आहे.
2: हा विचारा तुमचा प्रश्न, ऐकू येतोय.
1: बोला नथुरामजी.
4: हा बोला सर.
1: हा बोला. आम्ही
2: तुमचा प्रश्न विचारा,
1: वाट बघत आहोत तुमच्या प्रश्नाची.
4: बरं बरं बरं. माझं वय 78 आहे सर.
1: हा.
4: आणि आता मी सकाळी व्यायाम करतो.
1: हा.
4: तर चालण्याचा व्यायाम किती वेळ केला पाहिजे, इतर कोणते व्यायाम केले पाहिजे? आणि असं आहे, आय एम 100% ब्लाइंड.
1: अच्छा, ओके.
4: हा, आय कॅनॉट गो आउट.
1: हा हा हा, म्हणजे तुम्ही घरात
4: मी व्यायाम केला.
1: हा हा,
4: चालण्याचा तर बनते का?
1: बिलकुल. तुम म्हणजे एकतर

0: वय 78 आणि
1: हो
0: वरून ते
1: सर,
0: ब्लाइंड आहेत आणि तरी सुद्धा त्यांना किती आपल्या
1: हो
0: हेल्थ
1: ना,
0: बद्दल जागरूकता आणि
1: जागरूक आहेत
0: करतात,
1: ते.
0: ते म्हणतात जिंदगी जिंदा दिली का नाम है, तर तशा टाइपचा प्रकार आहे. आणि मला वाटते ते खूप चांगली गोष्ट. आता किती व्यायाम करावा हे आपल्या
1: क्षमतेनुसार ठरलं.
0: क्षमतेनुसार, वयानुसार आणि ऑलरेडी काही प्रॉब्लेम आहे का त्यानुसार असते. पण मला वाटते त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलेले आहे त्याप्रमाणे आठवड्यातनं जवळपास 5 ते 6 दिवस जर 30 मिनिटे दररोजचा जर 25 ते 30 मिनिटे व्यायाम हलका ते मेडियम स्वरूपाचा केला, त्यामध्ये थोडासा मिक्स व्यायाम जे थोडा वॉकिंग घरातल्या घरात इकडे तिकडे कोणाचा सपोर्ट घेऊन किंवा थोडासा योगा त्यामध्ये ॲड करून घेतला, थोडे काही बसल्या जागी जसे आपण PTचे व्यायाम वगैरे आपण शाळेमध्ये करायचो
1: बरोबर.
0: तशा टाइममध्ये त्यांच्यासाठी सुटेबल आणि बरंच चांगलं राहते त्यांच्यासाठी.
1: म्हणजे त्यांचं इतकं वय असूनही ते इतके छान प्रकारे व्यायाम करतात, ही खरंच
0: हां.
1: खूप चांगली
0: आणि इन
1: गोष्ट आहे.
0: जनरल, इन जनरल पब्लिकसाठी म्हणजे ॲव्हरेज पर्सनसाठी कोणता व्यायाम सगळ्यात उत्तम, तर जो आपल्याला इझिली अवेलेबल आणि दररोज रिपीट करता येईल तो व्यायाम सगळ्यात चांगला असतो. आणि त्यामध्ये सर्वात बेस्ट आहे वॉकिंग.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे इंजुरी होत नाही, त्यामुळे आपलं सोबत दुसरे कामही आपण करू शकतो, खर्च लागत नाही, वेळ लागत नाही, दररोजचा फक्त अर्धा तास लागतो आणि रिपीट करता येते, इझिली रिपीट करता येते आपल्याला.
1: बरोबर
0: म्हणजे
1: आहे.
0: असं काही खूप मोठे काही करण्याची गरज नाही त्याच्यासाठी,
1: म्हणजे
0: तर
1: आपण
0: तो
1: कुठल्याही
0: सगळ्यात
1: वयात आणि
0: उत्तम.
1: हा
0: हां,
1: आणि घरातल्या घरात सुद्धा करता
0: आपण फार
1: येण्यासारखं आहे
0: हाय
1: ना.
0: फाय व्यायामाच्या पाठीमागे गेलो, हे करू ते करू, पण तो जर आपण रिपीट करू नाही शकलो डेली त्याच्यासाठी आपल्याला खूप एफर्ट घ्यावे लागले, तर मग त्याचा काही फायदा नाही. आपण दररोज रिपीट करता यायला पाहिजे तो व्यायाम,
1: बरोबर. म्हणजे व्यायाम रोज करणं हे जास्त महत्वाचं आहे,
0: जास्त महत्वाचे, कन्सिस्टन्सी ही
1: ही
0: खूप
1: खूप
0: महत्वाची
1: महत्वाची
0: आहे.
1: आहे. कारण तुम्ही खूप व्यायाम एका दिवशी केला आणि नंतर केलाच नाही तर
0: हां
1: ते काही
0: हां
1: उपयोगाचं नाही.
0: करेक्ट.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कॉफी विथ कार्डिओन धंतोली नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे हृदयरोग आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोते हो, कार्यक्रमात प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067256010 आणि 2529266 आणि STD कोड आपण जाणताच 0712. डॉक्टर, एक असा प्रश्न होता की कधी कधी असं होतं की आपण जेव्हा एंजिओग्राफी करतो तेव्हा त्यात काहीच ब्लॉकेजेस दिसत नाही आणि त्यानंतर मात्र एखाद्या वेळेला एखाद्या पेशंटला सडन हे कार्डिएक अरेस्ट होतो आणि तो हा आणि तो जातो किंवा मग खूप क्रिटिकल कंडिशन असते, तर हे कशामुळे होतं?
0: म्हणजे तुम्ही एंजिओग्राफी केली आणि काही तासामध्येच कार्डिएक अरेस्ट झाला असा हा प्रश्न
1: असा
0: विचारताय बरोबर. तर ते एंजिओग्राफीमध्ये काही मेजर ब्लॉकेजेस आहेत, मीडियम टू मेजर ते दिसून येतात आपल्याला, पण काही छोटेसे प्लाक असतात
1: अच्छा
0: जे फक्त आर्टरीच्या वॉलमध्ये असतात, आतली पोकळी आणखी कमी नाही झालेली आहे, म्हणजे आतमध्ये पोकळीमध्ये ब्लॉकेज जमा नाही झालेले, फक्त वॉलमध्ये आहे त्याच्या भिंतीमध्ये वॉल. तर असे टाइपचे ब्लॉकेजेस जे 20 ते 30% असतात, अशा टाइपचे ब्लॉकेजेस आपण क्रिटिकल नाही आहे त्यामुळे बऱ्याच वेळेस नजरअंदाज करून देतो. पण एंजिओग्राफी करताना आपण जो डाय इंजेक्ट करतो तो कधी कधी त्या ब्लॉकेजच्या वरनं जोराने वाहून जातो, त्यामुळे त्याचे 20 ते 30% ब्लॉक आहे, त्याच्यावरची जी कॅप आहे, एक आवरण आहे, ते थोडंसं लूज होऊन जाते, त्यामध्ये क्रॅक येतो किंवा ते उडून जाते आणि त्यामुळे इमिजिएटली टेबलवर तर पेशंटला प्रॉब्लेम होत नाही, पण आयसीयूमध्ये किंवा वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर कधी कधी तिथे क्लॉट बनून जातो इमिजिएटली, 2 ते 3 तासामध्ये क्लॉट बनतो आणि ती नस पूर्ण 100% बनतात. हे खूपच दुर्मिळ आहे, म्हणजे असं नाही की बाबा खूप कमी, लाखामध्ये एखादी, म्हणजे एखाद्या कार्डिओलॉजिस्टच्या आयुष्यामध्ये असा एखादाच पेशंट असा आपला त्यांचा हा आढळतो त्याला की त्याला असं झालेलं आहे. पण त्याचं कारण ते आहे की जे 20 ते 30% ब्लॉक आहे ज्याच्यावर फार थिन कॅप आहे, प्रोटेक्टिव्ह लेअर ते खूप थिन आहे, तो वाहून जातो त्या कॉन्ट्रास्ट सोबत आणि त्यामुळे तिथे क्लॉट बनून इमिजिएट अरेस्ट होतो.
1: आपण जुन्या बऱ्याच उपचार पद्धती पाहिलेल्या आहेत, म्हणजे आपण एंजिओग्राफी, मग प्लास्टी आणि मग त्याच्यावर बायपास हे सगळं, पण काही आधुनिक ज्या काही उपचार पद्धती असतात त्याच्याबद्दल सांगू शकाल का काही?
0: जे मेन ट्रीटमेंट आहे हार्टच्या ब्लॉकेजेसची 3 आहेत मुख्यत्वे, नंबर 1 मेडिसिन, नंबर 2 एंजिओप्लास्टी आणि नंबर 3 बायपास.
1: आपण एक फोन घेऊन घेऊया. हॅलो
2: हॅलो हॅलो
1: हा, तुमचा प्रश्न विचारा आणि तुमचा जर रेडिओ सेट असेल तर त्याचा आवाज कमी करा.
2: हा मॅडम नमस्कार, मी विपुल बोलतोय भंडाऱ्यावरून.
1: हा बोला.
2: हॅलो.
1: हा बोला ना, तुमचा प्रश्न विचारा.
2: हॅलो, मला सरांना एक प्रश्न विचारायचं होतं की अचानकपणे समजा हार्ट मध्ये असं बारीक, म्हणजे लेफ्ट हार्टला स्वीट उरल्यासारखं दुखत, म्हणजे असं पोचत असेल आणि एक एखादी मिनिटासाठी, तर ते हार्ट रिलेटेड इश्यू असू शकते काय?

0: मोस्टली अशा टाईपचा जो प्रॉब्लेम तुम्ही डिस्क्राईब करत आहे तो युजली हार्टशी रिलेटेड नसतो. तो एखादा मसल ट्विचिंग वगैरे असते, कारण मसल तर आपलं पूर्ण बॉडीवर असते, त्यामुळे आपले जे छातीच्या बरगड्या आहेत किंवा त्यामध्ये ते इंटरकॉस्टल स्पेसेस आहेत, स्टर्नम आहे, यामध्ये सुद्धा मसल्स वगैरे सर्व असतात. त्यामुळे कदा बऱ्याच वेळेस नाही का ट्विचिंग, जे मसल्सची जी ट्विचिंग असते किंवा नॉट्स बनतात, त्यामुळे अशा टाईपचा त्रास जाणवत असतो. मोस्टली तो मस्क्युलर आहे, कार्डियक
1: अच्छा
0: नाही आहे, पण तो जर परत परत होत असेल किंवा तुम्हाला डायबिटीज आहे, लठ्ठपणा आहे, काहीतरी रिस्क फॅक्टर्स आहेत, तर आपण एक TMT नावाची टेस्ट करून घ्यायची,
1: अच्छा
0: ट्रेडमिल टेस्ट.
1: ट्रेडमिल टेस्ट म्हणजे त्यातून आपल्याला कळून देतं,
0: हां, म्हणजे हार्टची शंका आहे का नाही आपल्याला क्लिअर होऊन जाते.
1: क्लिअर होतं. डॉक्टर, आपण आधुनिक उपचार पद्धतींबद्दल बोलत होतो.
0: आधुनिक उपचार पद्धती या तिन्हीमध्ये ॲडव्हान्स झाले आहे. मेडिसिन आधीपेक्षा, आजच्या पेक्षा 10 वर्ष आधी जे होते त्यापेक्षा आजकाल फार नवीन ॲडव्हान्स चांगल्या प्रकारचे मेडिसिन आलेले आहेत. नंतर अँजियोप्लास्टीमध्ये लेझर नावाचा एक प्रकार आलेला आहे, किंवा रोटॅब्लेशन नावाचा एक प्रकार
1: अच्छा
0: आलेला आहे, ज्यामध्ये हार्टमध्ये खूप क्लॉट आहे, ॲक्यूट हार्ट अटॅक आहे, यंग पेशंट आहे, अशामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला स्टेंट न टाकता सुद्धा अँजियोप्लास्टी करता येते.
1: अच्छा
0: लेझरद्वारे तो विथरून क्लॉट जो आहे तो
1: तो
0: विथरून
1: हो अच्छा
0: टाकता येत
1: अच्छा
0: असतो किंवा काढून घेता येत असतो, किंवा ड्रग कोटेड बलून आजकाल आलेले आहेत. आधी ड्रग कोटेड स्टेंट होते,
1: आता
0: आता ड्रग
1: बलून
0: कोटेड
1: आले.
0: बलून आलेले आहेत. तर ते केस टू केस डिपेंड करते, ते कार्डिओलॉजिस्टच ठरवत असतो की बाबा कोणत्या पेशंटमध्ये काय लागणार आहेत. तर स्टेंटलेस आर्टरी होऊन जाते, म्हणजे नॉर्मलच आर्टरी राहील पूर्ण आयुष्यभरासाठी. तर आणि बायपासमध्ये सुद्धा नवीन प्रकार आले आहेत, जसं मिनिमली इन्वेझिव्ह, मोठे इन्सिजन देण्याची गरज पडत नाही, किंवा रोबोटिक प्रकार आलेले आहेत. तर अशा टाईपचे जे प्रकार आलेले आहेत, तर हे नवीन नवीन ॲडव्हान्समेंट्स आहेत बेसिकली.
1: हाँ डॉक्टर, एक फोन घेऊ. हॅलो.
2: हॅलो
1: हाँ
2: मॅडम, मी रीता कडू बोलत आहे.
1: हाँ बोला.
0: हां बोला.
2: हाँ मॅडम, माझ्या भावाचं वय आहे 40. तर डॉक्टरांनी त्यांची एंजियोग्राफी केली, तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे ब्लॉकेज सांगितले, तर मग एंजियोप्लास्टी करायला सांगितली आहे. तर एंजियोप्लास्टी करायच्या वेळेस किती स्टेंट टाकू शकतो कमीत कमी?
0: असं त्यामध्ये कॅल्क्युलेशन नसते, ब्लॉकेज
2: अच्छा
0: कुठे आहेत, किती परसेंट आहेत,
2: हा
0: कोणत्या
2: हा
0: ब्लॉकेजमुळे जर आपण नाही केलं तर नियर फ्युचरमध्ये हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस किती आहेत, त्यावरनं
2: अच्छा
0: डिपेंड केलं जाते की किती स्टेंट बसवायचे आणि कोणत्या नसची एंजियोप्लास्टी करायची.
2: हा
0: यूज
2: हा
0: मिनिमम आता आपण
2: त्यांनी
0: करतो तेव्हा एक स्टेंट तर मोस्टली लागतच असतो. एखादा जर मोठ्या आर्टरीमध्ये क्रिटिकल ब्लॉक आहे ज्याच्यामुळे नाही केलं तर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस आहेत,
2: हा
0: हां, तर एक स्टेंट तर लागतच असतो. बाकी ॲडिशन काय लागणार नाही लागणार ते बाकी किती ब्लॉकेजेस आहेत,
1: ते
0: कोणत्या
1: वेळेवर
0: आर्टरी,
1: ठरवता येतं,
0: हां, असं आहे.
1: डॉक्टर
0: पण
1: वेळेवर
0: त्यामध्ये काही
1: ठरवतात.
0: मिनिमम किंवा मॅक्झिममची लिमिट नसते. युजली इन जनरल असं असते की ज्या पेशंटमध्ये 4 किंवा त्यापेक्षा जास्त स्टेंट लागत असतील तर आपण एक ऑप्शन बायपास म्हणून सुद्धा कन्सिडर करत असतो
1: अच्छा
0: स्ट्रॉंगली. आणि मग त्या दोन्हीचे बेनिफिट्स किंवा नुकसान काय, त्यानुसार मग डिसिजन देत असतो पेशंटला की काय बेस्ट पॉसिबल आहे पेशंटसाठी ऑप्शन.
1: अच्छा म्हणजे तुम्ही जे काही आहे ते आपण टेबल घेतल्यावर घेतल्यानंतर मग आपण एंजियोग्राफी करताना ठरवता येतं, एंजियोप्लास्टी
0: हां,
1: करताना
0: एंजियोग्राफी
1: की
0: झाल्यानंतर आपण त्यावर त्याचं हे करत असतो, म्हणजे त्याच्यावर स्टडी करत असतो आणि त्यावरनं डिसिजन घेतो की याच्यासाठी एंजियोप्लास्टी, एंजियोप्लास्टीसाठी किती स्टेंट लागतील, आणि जर जास्त स्टेंट लागत असतील 4 किंवा त्यापेक्षा जास्त, तर त्यासाठी बायपासचा जो ऑप्शन आहे तो सुद्धा आपण विचार करत असतो.
1: अच्छा
0: हां, आणि तर त्यामध्ये जे दोन्ही पैकी जे बेस्ट आहे मग तोच आपण ॲडवाईस करत असतो पेशंटला. एक बेस्ट ऑप्शन जो असतो जो आता सुद्धा चांगला राहील, रिस्क सुद्धा पेशंटला कमी राहील, आणि पुढचे कमी किमान 1 ते 2 दशक तो व्यवस्थित चालायला पाहिजे,
1: अच्छा
0: काही प्रॉब्लेम न होता.
1: डॉक्टर, तुम्ही मग अशी बलून थेरपी म्हणजे जे बलून थेरपी बद्दल बोलले तर ते काय आहे?
0: एक ड्रग कोटेड बलून नावाचा जो प्रकार असतो, म्हणजे आधी कसे सिम्पल बलून आहे, सेमी कम्प्लायंट, नॉन कम्प्लायंट बलून, जे आतमध्ये आपण ब्लॉकेजच्या ठिकाणी ठेवायचो, त्यांना फुगवायचो, तो ब्लॉकेज दबून जायचा आर्टरीच्या वॉलमध्ये, नंतर त्यामध्ये स्टेंट बसवायचो. पण आजकाल बलून असे आलेले आहेत की त्याच्यामध्ये मेडिसिन असते. मेडिसिन कोणते असतात की नंतर जे आपण ब्लॉकेज बलूनने ओपन करून टाकतो, परत रिब्लॉकेज होऊ नये म्हणून त्या आर्टरीच्या वॉलमध्ये काही मेडिसिन झिरप,
1: अच्छा अच्छा
0: हा
1: म्हणजे ते
0: जवळपास, हां, त्या बलूनद्वारे झिरपते त्या वॉलमध्ये,
1: आणि मग ते
0: ऑब्सॉर्ब करून
1: ब्लॉकेजेस
0: घेते.
1: दूर
0: ऑलमोस्ट
1: होतात.
0: 1 मिनिट पर्यंत आपण तो बलून नाही का त्या ब्लॉकेजमध्ये ठेवत असतो, ते पूर्ण मेडिसिन त्यामध्ये आर्टरीच्या वॉलमध्ये ऑब्सॉर्ब होईपर्यंत, आणि नंतर बलून वगैरे सर्व काढून घेत असतो,
1: काढून
0: त्यामध्ये
1: घेतात,
0: काही स्टेंट वगैरे नसतो, तर तो परत रिब्लॉकेज होऊ देत नाही.
1: अच्छा
0: तर
1: म्हणजे
0: याला
1: ती पण
0: ड्रग
1: उपचार
0: बॉर्डर,
1: पद्धती छान आहे.
0: ती पण
1: एक
0: आहे.
1: फोन घेऊया. हॅलो.
2: हॅलो सर.
1: हाँ
2: मला सराशी बोलायचं होतं.
0: हाँ
1: हा
0: बोलत नाही,
1: ऐकतात
0: बोला.
1: डॉक्टर बोला, आपला प्रश्न विचारा.
2: माझं नाही का छातीत दुखत आहे कालपासनं, पण ती खालच्या बाजूने आहे.

0: आणि खूप त्रास होत आहे मला.
1: तुमचं वय किती आहे?
0: ऍसिडिटी एवढी चालू आहे. माझं आहे 56.
1: आणि डायबिटीज बीपी वगैरे काही आहे का तुम्हाला?
0: हो, त्या
1: तर
0: गोळ्या
1: मला
0: चालू आहेत माझ्या.
1: तर जो तुम्हाला छातीच्या खालच्या बाजूला दुखत आहे, तुम्हाला बीपी डायबिटीज आहे, वय 56 आहे, त्यामुळे हार्टशी रिलेटेड काय आहे का नाही आहे ते आपण शंका निरसन करून घ्यायला पाहिजे.
0: माझी एंजिओग्राफी झालेली आहे.
1: काय आहे एंजिओग्राफीमध्ये
0: नॉर्मल निघाल.
1: आणि केव्हा झालेली एंजिओग्राफी?
0: झाली 23 मध्ये.
1: तर मला वाटते तुम्हाला खूप जास्त काही काळजी करण्याची गरज नाही आहे. एक ॲस्प्रिन नावाची टॅबलेट असते 75 mg, तर ती टॅबलेट रेग्युलर कंटिन्यू ठेवायला पाहिजे.
0: ती चालू आहे सर माझी ऍसिडिटीची गोळी. पेट्रोसिल
1: हां,
0: चालू आहे माझी वाले.
1: तर जर एंजिओग्राफी नॉर्मल आहे आणि ही मेडिसिन चालू आहे तर मला नाही वाटत तुम्हाला काही हार्ट अटॅक इन नियर फ्युचरमध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत.
0: खूपच त्रास होत आहे. आपण जर असं टाईट राहिलं ना तर खूपच त्रास होते मला.
1: मस्क्युलर पेन किंवा ऍसिडिटी असेल. ठीक आहे. हां,
0: काही अटॅक काही संभावना
1: सध्या तरी वाटत नाहीये, पण तुम्ही मेडिसिन व्यवस्थित चालू ठेवा आणि डॉक्टरांकडे चेकअप करत राहा.
2: आपल्या डॉक्टरांकडे दाखवून तुम्ही त्याचं निदान करून घेऊ शकता.
1: बरोबर.
2: हॅलो, बहुतेक यांचा संपर्क तुटलेला आहे. डॉक्टर, आपण आधी बोलत होतो की बा आधुनिक उपचार पद्धती, त्याच्यात आजकाल रोबोट पण द्वारे शस्त्रक्रिया केल्या जातात, तर त्या कशा काय?
1: रोबोट कडनं शस्त्रक्रिया केली ना जात नाही, रोबोट वाया रोबोट ना. आपण शेवटी जो हात असतो तो सर्जनचा असतो, रोबोटला चालवणारा हात तो बेसिकली प्रिसिजन साठी असतो की 1.1 mm सुद्धा इकडे तिकडे काही होऊ नये सेफ्टीसाठी असतं. तर ती आता सध्या नवीन टेक्निक आलेली आहे आणि त्यावर आणखी ॲडव्हान्समेंट होणे मला वाटते आणखी बरेच टाईम, तो जो नॉर्मल रुटीन प्रॅक्टिसमध्ये त्याला येण्यासाठी आणखीन 1 decade लागेल.
2: अच्छा.
1: हां, म्हणजे ते रुटीनमध्ये येईल. आणि दुसरी गोष्ट, ते खर्चिक सुद्धा आहे सध्या आजकाल.
2: अच्छा. त्यामुळे अजून तेवढं आपल्या याच्यात आलेलं नाहीये.
1: तर ते येण्यासाठी त्याचे प्राइस कमी होणे, त्याला रुटीन प्रॅक्टिसमध्ये येणे, त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन थोडंसं सिम्पलर होऊन जायला पाहिजे. ते त्यासाठी किमान 8 ते 10 वर्ष लागतील असं मला. सध्या जे सिम्पल सिम्पल ब्लॉकेजेस आहेत ते त्याद्वारे क्लिअर केलं, पण जर कॉम्प्लिकेटेड किचकट प्रॉब्लेम आहे
2: तर मग सर्जनला,
1: कारण सर्जनला सर्जिकल फील्ड जर एवढा चांगला दिसत असेल तरच तो चांगल्या प्रकारे ऑपरेट करू शकतो.
2: बरोबर आहे.
1: विजन,
2: एक श्रोते आहेत फोनवर. हॅलो.
3: हॅलो.
2: हा,
3: मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
3: डॉक्टर नमस्कार.
1: मला
3: माझा प्रश्न, मी अजय बोलतोय. माझा 61 एज आहे.
1: 61.
3: आणि मला प्रॉब्लेम असा आहे की मला शुगर आणि हायपरटेन्शन आहे सर असं बोलले. तर ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की मला तर मी सकाळी रेग्युलर वॉक करतो, सायंकाळी सॉरी गार्डनमध्ये, आणि वॉक करण्याच्या अगोदर मी थोडं पायी चालतो, म्हणजे हे धावतो एक राऊंड आणि नंतर वॉक करतो परत धावतो. या संदर्भात मला सरांना विचारत होतं की हे योग्य आहे का, आणि धावल्यानंतर मला असा थोडा धाप लागतो हलका, अरे मग निघण्याकरता आता पावतात असतो हलका
1: हलका धावतो. हा, हलका हलका मीडियम स्वरूपामध्ये धावणं हे काही हानिकारक नाही आहे मला वाटते, तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण तुमचं वय, बीपी आणि शुगर हे बघता एक ट्रेडमिल टेस्ट नावाची टेस्ट करून घ्यायची. म्हणजे ट्रेडमिल टेस्ट म्हणजे तुम्हाला आम्ही ट्रेडमिलवर फास्ट चालवत असतो जवळपास 9 ते 10 मिनिटं, त्यावेळेस ECG रेकॉर्ड होत असतो तुमचा. तर त्यावेळेस धावताना,
3: हॅलो, हा इंटरप्ट करतो. ऍक्च्युली नागपूरचे सिनियर डॉक्टर जे आहेत त्यांनी मला फार आधी सांगितलं होतं की तुमचं ECG खूप खराब निघतो, पण तुमचं हार्ट चांगलं नाही असं नाही आहे म्हणे. लोकांचे हार्ट खराब असतात पण ECG चांगला निघतो. तुमचा ECG खराब येतो, तुम्ही कोणत्याही डॉक्टर दाखवायला तुम्हाला तो हेच म्हणाल की अटॅक आला का, पण तसं काही नाही म्हणे. तर तुम्ही प्रत्येक डॉक्टरला सांगायचं की ECG माझा खराब येतो पहिले, कारण माझं बालपणीपासून तो ECG तसा आहे.
1: मला वाटतं LBBB नावाचा काही प्रकार असेल.
3: कोणते? हॅलो,
1: LBBB म्हणत असतात त्यांना, लेफ्ट बंडल.
3: ट्रेडमिल मी दोन्ही तिन्ही वेळा केलेलं आहे व्यवस्थित, माझा ट्रेडमिल चालतो पुढे मी, तर मी त्याची सवय आहे मला रेग्युलर वॉक आणि धावतो मी हलक, फक्त एकच राऊंड करतो, नंतर राऊंड झाल्यानंतर दुसरा राऊंड करतो बस. तर मला फक्त भीती अशी असते की बा डॉक्टर असं काही म्हणजे हार्ट एंजिओग्राफी जर करता तर आपल्याला काही असं करता म्हणजे आपल्याला जाणं.
1: मला वाटतं अशा टाईपच्या ज्या पेशंटसाठी सर्वात आयडियल टेस्ट आहे CT एंजिओग्राफी. CT एंजिओग्राफी करून घ्यायला पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला काही आतमध्ये दडलेले ब्लॉकेज आहे का नाही क्लिअर होऊन जाईल, म्हणजे ते सेफ्टी होऊन जाईल की हा बाबा जर काही ब्लॉकेजेस नाही आहे तर ते चालू किंवा बिंदास धावू शकतात, है ना. तर CT एंजिओग्राफी करून घ्यायला पाहिजे तुम्ही.
2: मला वाटतं यांचा

0: समाधान झालं असेल. डॉक्टर, आपण याच्या जे बोलत होतो, तर कधी कधी असं होतं की या श्रोत्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता हे व्यायाम करतात तर वर्षानुवर्ष करत असतील, पण काही काही वेळा असं होतं की कोणाला तरी शुगर निघते, बीपी निघते, मग अचानक ते व्यायाम सुरू करतात, वॉक सुरू करतात, आणि मग म्हणजे किंवा नसतं पण हार्टचा काही त्रास नसताना करतात, आणि मग लक्षात येतं अरे आपल्याला तर हार्टचा त्रास आहे. तर मग हे आधी वयानुसार डॉक्टरांशी कन्सल्ट करून मग सुरू करायला हवं.
1: हा, आयडियली कन्सल्ट करूनच करायला पाहिजे. ऍटलिस्ट कमीत कमी एक इको आणि ट्रेडमिल टेस्ट हे दोन टेस्ट होऊन जायला पाहिजे. त्यानंतरच तुम्ही वयाच्या 35 नंतर जर तुम्ही नव्याने ऍक्टिव्हिटी काही चालू करत आहात, धावणं किंवा जिम वगैरे करत असाल, तर एक इको आणि ट्रेडमिल टेस्ट एक बेसिक फार अर्ध्या एक तासामध्ये होऊन जातात कोणत्याही हॉस्पिटलमध्ये. तर मला वाटतं ते करून घ्यायला पाहिजे. म्हणजे कसं, एक सेफ्टी सर्वात बेस्ट प्रायोरिटी. जसं आपण गाडीमध्ये बसल्यानंतर आपण चेक करतो ना की बाबा ब्रेक लागला आहे का, हे आहे का, सीट बेल्ट लावतो, हे करतो आपण. असं नाही की बसल्याबरोबर बॅक्सिलेटर दाबला आणि मागे पुढे कोण आहे हे चेक करत असतो ना. सेम तेच हे आहे की बाबा आपण हे काही एक्झर्शनल ऍक्टिव्हिटी चालू करत आहोत, त्याच्या आधी आपण सर्व व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्या. जर समजा बायचान्स काही व्यवस्थित नाही आहे त्यामध्ये आणि तुम्ही ऍक्टिव्हिटी चालू केली तर ऍक्सिडेंट होणार.
0: बरोबर आहे. तर आपण हे सगळं जाणून घेणं खूप गरजेचं असतं की आपल्या शरीरामध्ये नक्कीच काय होतं आहे, आधी डॉक्टरांकडनं तपासून घेतलं पाहिजे. तर डॉक्टर, आता वेळ पण आपली संपत आली आहे, तर आपल्या श्रोत्यांना आपण कुठल्या उपचार पद्धतीबद्दल बोललो पण जीवनशैलीनुसार आपण काय करायला हवं थोडक्यात आमच्या श्रोत्यांना सांगा.
1: थोडक्यात सांगायचं म्हणले म्हणजे आपलं मन शांत ठेवायचं आणि शरीर गतिमान ठेवायचं. आपण उलट करत असतो, मन गतिमान ठेवतो आणि शरीर एकाच जागी ठेवतो. असं नाही करायला पाहिजे, त्याच्या विपरीत करायला पाहिजे, तर सर्व काही व्यवस्थित राहील.
0: हो ना, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला
1: तो सारांश आहे.
0: हा, म्हणजे सतत व्यायाम करणं, त्याच्यानंतर शरीराच्या ज्या काही आपल्या चाचण्या अशा वयानुसार, जसं आपण म्हणतो की दरवर्षी वाढदिवसाला आम्ही काही नवीन कपडे घेईन, त्यापेक्षा दरवर्षी आपण नक्कीच सगळ्या टेस्ट करून घ्यायला हव्या आणि आपला व्यायाम नियमित करायला हवं.
1: वर्षात ना एक दिवस तरी आपले रेग्युलर टेस्ट करत राहायला,
0: टेस्ट करायला हव्या, तर आपण नक्कीच आपलं आयुष्य चांगलं ठेवू शकतो.
1: यस.
0: आपण डॉक्टर आलात आणि आम्हाला, आमच्या श्रोत्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं आणि आम्हाला छान माहिती सुद्धा सांगितली आधुनिक उपचार पद्धतींबद्दल सुद्धा छान, तसंच पल्पटेशन वगैरे सगळ्याबद्दल खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर श्रोतेहो, हा होता कॉफी विथ कार्डिओन धंतोली नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. तज्ज्ञ होते डॉक्टर सूर्यप्रकाश असावा आणि कार्यक्रमाचे प्रायोजक होते कार्डियन हॉस्पिटल धंतोली नागपूर. आजच्या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं नंदकिशोर पोकळे आणि मोहन हेडाव यांचं. निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि सादरकर्त्या संगीता अरजपुरे. तेव्हा मी भावना लोखंडे डॉक्टर सूर्यप्रकाश असावा यांच्यासह आपला इथेच निरोप घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आकाशवाणी नागपूर आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:30 झालेली आहे. श्रोतेव, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया अष्टविनायक चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात शांता शेळके यांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 10:35 झालेली आहे. बालमित्रांसाठी कार्यक्रम ऐकूया, गोकुळ.

हाय, हॅलो आणि नमस्कार बालमित्रांनो. मी निहास लोखंडे आपल्या आवडत्या गोकुळ कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. चला अभ्यास करूया या विशेष मालिकेत. आज आपण विद्यार्थ्यांच्या अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. अनेकांना गणित अवघड वाटतं तर अनेकांना ते आवडीचं असतं. परंतु गणित हा केवळ आकड्यांचा विषय नसून तो विचारशक्ती, तर्कशक्ती आणि समस्यांचं निराकरण करण्याची क्षमता विकसित करणारा विषय आहे. गणिताची भीती कशी दूर करावी, अभ्यास सोपा आणि रंजक कसा बनवावा, तसंच गणितात चांगले गुण मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत गणित विषयाचे तज्ज्ञ हेमंत पंचबुधे सर. चला तर मग ऐकूया, चला अभ्यास करूया ह्या मालिकेत गणित या विषयावरील त्यांचं मार्गदर्शन.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, गणिताचा अभ्यास कसा करावा याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। म्हणजे यामध्ये काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला गणित हे सोपे होईल, ठीक आहे। आता बऱ्याच वेळेस काय होतं, विद्यार्थ्यांना गणित हा विषय अवघड जातो म्हणून गणिताचा अभ्यास करायचा नाही का, तर असं करायचं नाही। तर आता जेणेकरून आपले गणिताचे मार्क्स वाढतील यासाठी आपण कसा अभ्यास करायला पाहिजे, तर याविषयीच आपण काही टिप्स इथे देणार आहोत। त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्यामध्ये सुधारणा होईल आणि तुम्हाला गणितामध्ये चांगले मार्क्स मिळतील। तर यामध्ये काय टिप्स आहेत तर पाहूया आपण। तुम्हाला काय करायचं, 1 ते 30 पर्यंत पाढे पाठ करायचे, सोबतच 1 ते 30 पर्यंत वर्ग सुद्धा पाठ करायचे आणि शेवटी तुम्हाला 1 ते 20 पर्यंत घन पाठ करायचे। आता यांचाही तुम्हाला बराचसा उपयोग होत असतो, म्हणजे कुठेही जर कॅल्क्युलेशन असतील, आता कॅल्क्युलेशनमध्ये पाढे जर पाठ नसतील तुमचे तर गुणाकार आणि भागाकार या दोन गोष्टींसाठी तुम्हाला पाढे हे गरजेचेच असतात। जर पाढे पाठ नसतील तर गुणाकार आणि भागाकार तुम्ही सहज करू शकत नाही, त्यासाठी पाढे पाठ असणे खूप गरजेचं आहे आणि वर्ग आणि घन यांचाही सुद्धा बऱ्याच वेळेस तुम्हाला उपयोग होत असतो। त्यासाठी या गोष्टी सर्वात अगोदर, ज्यावेळेस तुम्ही गणिताचा अभ्यास सुरुवात करणार आहे त्याच्या अगोदर ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर असायला पाहिजेत, म्हणजे ह्या पाठच असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाहीत। गणितातील मूलभूत क्रिया, आता गणितातील मूलभूत क्रिया कोणत्या आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार। आता तुम्ही म्हणत असाल आम्हाला तर या गोष्टी येतात, तर आता साधारण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असेल तर आपण तो सहज करू शकतो, पण ज्यावेळेस त्याच्यामध्ये दशांश चिन्ह आलेले असेल संख्यामध्ये, म्हणजे दशांश अपूर्णांकांचा तुम्हाला बेरीज करायची असेल, वजाबाकी करायची असेल, गुणाकार, भागाकार, त्यावेळेस तुम्हाला अडचणी येतात। तर यासाठी तुम्हाला काय करायचं, सुरुवातीलाच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे तुम्हाला, म्हणजे याच्यामध्ये कुठेही अडचणी यायला नको, म्हणजे जास्तीत जास्त एक्झाम्पल तुम्हाला यावरती सॉल्व्ह करून घ्यायचेत जेणेकरून या चार ज्या मूलभूत क्रिया आहेत याच्यामध्ये तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही, कारण या चार क्रिया तुम्ही पूर्ण संपूर्ण गणितात तुम्हाला याचा उपयोग होणारच आहे। मग त्याच्यामध्ये साधारण बेरीज वजा बाकी जरी असेल तरी चालेल आणि बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये दशांश चिन्ह आलेलं असतं, मग अशा वेळेस त्या क्रिया कशा करायच्या याही गोष्टी इथे तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी ह्या मूलभूत क्रिया अतिशय महत्त्वाच्या आहेत। गणितातील मूळ संकल्पना, तुम्ही गणिताचे कुठलेही पुस्तक जर घेतले समजा अभ्यासासाठी तर त्यामध्ये सुरुवातीला संख्या हे चॅप्टर असते आणि त्यामध्ये ह्या सर्व संख्याशी संबंधित असलेल्या सर्व मूळ संकल्पना दिलेल्या असतात, तर ह्या संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत, म्हणजे यावरती बरेचसे क्वेश्चन सुद्धा विचारले जातात। आता यामध्ये कोणकोणत्या येतात संकल्पना, एक नैसर्गिक संख्या आहेत, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, परिमेय व अपरिमेय संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, अशा पद्धतीच्या ह्या संकल्पना संख्येशी संबंधित असलेल्या, तर या अतिशय महत्त्वाच्या असतात। तर या तुम्हाला व्यवस्थित लक्षात असायला पाहिजेत, नेहमी पाठ असायला पाहिजेत आणि यावरती बरीचशी क्वेश्चन तुम्हाला विचारली जातात। जर ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील याच्या संबंधित तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही। आता क्वेश्चन पेपरमध्ये यांच्यावरती वन लाईनर क्वेश्चन विचारले जातात बऱ्याच वेळेस, तर ते तुम्ही लगेच पाहता क्षणी त्याचं उत्तर सांगू शकता, पण केव्हा, जर या संकल्पना तुम्हाला पाठ असतील, माहीत असतील, तरच तुम्ही त्याचं उत्तर सांगू शकता। तर त्यासाठी या संकल्पना व्यवस्थित तुम्हाला सुरुवातीला सर्व संकल्पना समजून घ्यायच्या आहेत। यामध्ये तुम्हाला विभाजितेच्या कसोट्या पाठ करायच्या आहेत, म्हणजे यावरती बरेचसे क्वेश्चन विचारले जातात आणि विभाजितेच्या कसोट्यांचा वापर केव्हा होतो, ज्यावेळेस तुम्हाला एखादी संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो हे ओळखायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला विभाजितेच्या कसोट्यांचाच वापर करावा लागतो। आणि सोबतच काही तुम्हाला संख्या दिलेल्या असतात, मध्येच कुठेतरी स्टार दिलेला असतो आणि तिथला अंक तुम्हाला शोधायचा असतो, अशा वेळेस सुद्धा याचे विभाजितेच्या कसोट्या असतात तर यांचा उपयोग होत असतो। त्यासाठी विभाजितेच्या ज्या कसोट्या दिलेल्या आहेत तुम्हाला त्या सर्व तुमच्या पाठ असायला पाहिजेत, अतिशय महत्त्वाच्या कसोट्या आहेत, यावरती बरेचसे क्वेश्चन विचारले जातात। तर एकंदरीत तर ह्या टिप्स ह्या संपूर्ण गणितातील बेसिक कन्सेप्टशी रिलेटेड होत्या। तर ह्या टिप्समध्ये जेवढं काही तुम्हाला सांगितलेलं आहे, जेव्हा केव्हा तुम्ही गणिताचा अभ्यास करता या सर्व गोष्टी तुम्हाला यायलाच पाहिजेत। जर या गोष्टी जर तुम्हाला येत नसेल ना तर तुम्ही गणिताचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकत नाही। मग त्यासाठी तुम्हाला ह्या ज्या चार गोष्टी सांगितल्या त्या एकदम परफेक्ट तयारी त्याची करून घ्यायची तुम्हाला आणि नंतरच तुम्हाला पुढची टॉपिकचा अभ्यास करायला सुरुवात करून द्यायची। आता यामध्ये बघा, तर कुठलाही टॉपिकचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही टॉपिक्स घेतला जो असेल तो समजा सर्कल

हा टॉपिक जर घेतला समजा, तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय, त्यामध्ये सर्कलशी संबंधित म्हणजे वर्तुळाशी संबंधित जेवढ्या काही संकल्पना तुम्हाला तिथे दिल्या गेलेल्या आहेत तर त्या सर्व समजून घ्यायचे आहेत. त्याचे काही गुणधर्म असतील ते गुणधर्म तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये काही सूत्र तुम्हाला दिलेली असतात तर ते सूत्र तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. सर्कलामध्ये काय पार्ट्स आहेत, त्याचे कोणकोणते पार्ट्स पडतात, त्याच्यामध्ये केंद्रबिंदू आहे, त्याच्यामध्ये व्यास आहे, त्रिज्या आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व तुम्हाला समजून घ्यायचे आहेत, त्याचे सूत्र तुम्हाला समजून घ्यायचे आणि नंतर त्यावर आधारित तुम्हाला उदाहरणे सोडवायची. म्हणजे एकंदरीत मला एवढं सांगायचं की कुठलाही टॉपिक घ्याल तुम्ही अभ्यासासाठी तर तो व्यवस्थित समजून घ्या त्याची संकल्पना आणि नंतरच त्यावरती उदाहरणे सोडवा, जेणेकरून तुम्हाला तो कन्सेप्ट पण चांगला समजेल आणि तुम्ही उदाहरणे त्याच्यावरती सहज सोडवू शकता.

0: तुम्ही उदाहरणे त्याच्यावरती सहज सोडवू शकता. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, गणितामध्ये बरीचशी सूत्रं आलेली असतात, कुठलाही टॉपिक घेतला त्यामध्ये काही ना काही सूत्र येतच असतात. तर मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, ते जे सूत्र आहेत त्याच्यासाठी एक वेगळी नोटबुक तयार करायची आणि ते सूत्र तुम्हाला त्या नोटबुकमध्ये लिहायची. जसजसं तुम्ही टॉपिक एखाद्या टॉपिकचा अभ्यास करणार, चॅप्टरचा अभ्यास करणार, त्याच्यावरती जे काही सूत्र आहेत ते सूत्र तुम्हाला त्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आणि ते सूत्र तुम्हाला रोज वाचायची, जेणेकरून तुम्हाला ते पाठ करण्याची गरज पडणार नाही, म्हणजे ते तुमच्या सहज लक्षात राहील. म्हणजे रोज जरी वाचत बसले तुम्ही, रोज तुम्ही 10 किंवा 5 मिनिटं ते वाचू शकता, जसजसे तुम्ही रोज वाचत जाल तसं तसे ते तुमच्या लक्षात राहील, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला अडचण येणार नाही. शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी वेळोवेळी त्यावर आधारित उदाहरणे सोडू नये. म्हणजे आता बऱ्याच वेळेस काय होतं, आता काही काही टॉपिकवरती एक्झाम्पल सोडवायला वेळ लागतो आणि त्यासाठी काही शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला दिलेले राहतात, पण आता शॉर्ट ट्रिक्स एवढे आहेत की काही केस आपल्या लक्षात त्या शॉर्ट ट्रिक्स राहत नाहीत, कारण कुठलीही शॉर्ट ट्रिक्स वापरत असताना तुम्हाला त्या संबंधित काही कंडिशन दिलेले असतात, म्हणजे त्या कंडिशन तुम्हाला पाहूनच ती शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला वापरावं लागते. आता बऱ्याच वेळेस टॉपिक वाईज शॉर्ट ट्रिक्स असतात, काही की पर्टिक्युलर एक्झाम्पलसाठी शॉर्ट ट्रिक्स असते. मग असे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, अधूनमधून त्या शॉर्ट ट्रिक्सवर आधारित एक्झाम्पल तुम्हाला सोडवत राहायचं आहे, जेणेकरून काय होणार आहे की ती जी शॉर्ट ट्रिक्स आहे ती तुमच्या नेहमी लक्षात राहील, म्हणजे परीक्षेच्या वेळेस तुमची काही परेशानी होणार नाही. नाहीतर काही केस काय होतं की त्याच्यामध्ये जे काही कंडिशन दिलेले असतात शॉर्ट ट्रिक्समध्ये, तर ते एखादी कंडिशन जरी चुकली आपली तर तिथे उत्तर चुकून जाणार आहे. तर त्यासाठी शॉर्ट ट्रिक्स हा टॉपिक खूप महत्त्वाचा राहतोय, म्हणजे तुम्हाला तुम्ही पर्टिक्युलर बऱ्याच वेळेस तुम्ही प्रत्येक एक्झाम्पलला शॉर्ट ट्रिक्स लावण्याचा प्रयत्न करत असतात, पण प्रत्येक एक्झाम्पलला शॉर्ट ट्रिक्सने सोडवण्याची गरज पडत नाही. तर त्यासाठी तुम्ही जे एक्झाम्पल जास्त मोठे आहे ते एक्झाम्पल तुम्ही सहज शॉर्ट ट्रिक्सने सोडू शकता, पण तुम्हाला त्यासाठी तसं तुम्हाला सरावसुद्धा करावा लागणार आहे. वेळोवेळी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, शॉर्ट ट्रिक्सवर आधारित जे काही एक्झाम्पल्स आहेत तर ते एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे. उदाहरणे सोडवण्याचा दररोज सराव करायचा आहे, म्हणजे जे काही टॉपिक झालेले असतील त्यावरती उदाहरणे घ्यायची तुम्हाला आणि ती उदाहरणे तुम्हाला इथे सोडवायची. आता यासोबत तुम्हाला एक काम असं करायचं आहे, आता करंट जो काही टॉपिक चालू असेल तुम्ही त्याचा अभ्यास करत असता, पण या अगोदर जे काही टॉपिक झालेले असेल, चॅप्टर झालेले असेल, त्याकडे तुम्ही लवकर बघत नाही, तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अधूनमधून त्यावरती सुद्धा रिव्हिजन द्यायची, जेणेकरून जे काही झालेले ते लक्षातून जाणार नाही, कारण गणितामध्ये तुम्हाला जेवढा तुम्ही जास्त सराव करणार आहे तेवढं तुमच्या लक्षात राहील आणि सोबतच तुम्ही जेवढे जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तेवढ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत राहिले तर तुम्हाला बऱ्यापैकी मार्क्ससुद्धा चांगले पडतील. तर आता अशा पद्धतीने तुम्हाला या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो जर केल्या तर नक्कीच तुम्हाला गणित हा विषय सोपा जाईल आणि सोबतच तुम्हाला जी कोणती तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्याल तर त्यामध्ये गणिताचा स्कोरही चांगल्या प्रकारे असेल. धन्यवाद.
1: बालमित्रांनो, आताच आपण चला अभ्यास करूया या मालिकेत गणित विषयावरील हेमंत पंचबुधे यांचे मार्गदर्शन ऐकलेत. आजच्या संवादातून गणिताचा अभ्यास अधिक सोपा, मनोरंजक आणि आत्मविश्वासाने कसा करता येईल याविषयी महत्वपूर्ण माहिती मिळाली. नियमित सराव, योग्य पद्धतीने अभ्यास आणि विषयाविषयीची आवड यामुळे गणितात यश मिळवणं निश्चित शक्य आहे. यानंतर ऐकूया आपल्याच आवडीचं हे गीत.

तर बालमित्रांनो, या गीताबरोबरच आजचा गोकुळ हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात नवीन विषयासह. अभ्यासात सातत्य ठेवा, प्रश्न विचारत रहा आणि ज्ञानाचा आनंद घेत रहा. तोपर्यंत निहास लोखंडेचा टाटा बाय बाय.

आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. 10:50 झालेली आहे. श्रोतेहो, आता ऐकूया हरवलेल्या व्यक्तींसंबंधी सूचना. सुदर्शन रामदयाल शाहू हे गृहस्थ आपल्या राहत्या घरून निघून गेलेले आहे. वय 53 वर्ष, उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपात. यांना हिंदी आणि मराठी भाषा बोलता येते अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे रेणुका सुदर्शन शाहू, रमणा मारुती, नागपूर किंवा पोलीस स्टेशन नंदनवन, नागपूर. मोहम्मद अशरफ गाजी, 42 वर्ष वयाचे हे गृहस्थ घरून निघून गेलेले आहे. यांची उंची 5 फूट 7 इंच, बांधा मजबूत, रंग गोर आहे. यांना हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे नुसरत बानो मोहम्मद अशरफ गाजी, अन्सारी नगर, मोमिनपुरा, नागपूर. साजिद खान मुनव्वर खान हे गृहस्थ आपल्या राहत्या घरून निघून गेलेले आहे. वय 44 वर्ष, उंची 5 फूट 7 इंच, बांधा मजबूत, रंग सावळा. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास पोलीस स्टेशन चक्रधरा नागपूर इथं कळवावं. तनिषा संजय अवथे, 22 वर्षाची ही तरुणी आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. हिची उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ आहे. हिला मराठी भाषा बोलता येते अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास तिच्या वडिलांना कळविण्यासाठी पत्ता आहे संजय बाबूलाल अवथे, जय भीम चौक, हिवरी, नागपूर. करिश्मा फगलाल दमाटे, 28 वर्ष वयाची ही तरुणी आपल्यासोबत 1.5 वर्षाची मुलगी घेऊन आपल्या घरून निघून गेलेली आहे. हिची उंची 5 फूट, बांधा मध्यम आहे. हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे गोपाल यादव, ले मेरिडियन हॉटेलजवळ, खापरी, बेल तरोडी, नागपूर.

पुरुषोत्तम सुधाकरराव मधाकुळे 46 वर्षाचे हे गृहस्थ आपल्या घरून निघून गेलेले आहे. यांची उंची 5 फूट 4 इंच, बांधा मध्यम रंग सावळा आहे. यांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे: आकाश गजानन मांडकर, मुक्काम पोस्ट टेंबुरखेडा, तालुका वरुड, जिल्हा अमरावती, किंवा पोलीस स्टेशन भांडेवाडी, नागपूर. सौंदर्या विनय सूर्यवंशी 33 वर्ष वयाची ही महिला आपल्या घरून निघून गेलेली आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा साधारण, रंग गोरा आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला अडल्यास कळण्यासाठी पत्ता आहे: विनय रमेश सूर्यवंशी, पारडी, नागपूर. प्रिया अरुणकुमार सिंग 29 वर्ष वयाची ही महिला कुणाला काही न सांगता मेडिकल हॉस्पिटलमधून निघून गेलेली आहे. हिची उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा आहे. हिला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे: अक्षय कुमार सूर्यनाथ सिंग, खापरी रेल्वे स्टेशन, मेहान, नागपूर. सुरेश मारोतराव पंचभाई हे 56 वर्ष वयाचे गृहस्थ आपल्या घरून निघून गेलेले आहे. यांची उंची 5 फूट 10 इंच, बांधा साधारण, रंग सावळा आहे. यांच्या डाव्या हातावर सुरेश असे हे नाव गोंदलेलं आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास पोलीस स्टेशन चक्करदरा इथं कळवावं. वंदना सुरेश आंभोरे 51 वर्ष वयाची ही महिला आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. यांची उंची 4 फूट 8 इंच, बांधा सडपातळ, चेहऱ्याचे ठेवण लांबट आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे: खुशबू पवन भारती, प्लॉट क्रमांक 2, पारडी भवानी मंदिर, पोलीस स्टेशन पारडी, नागपूर. यशवंत उर्फ मुन्ना गोमाजी भोंडेकर हे 56 वर्षाचे गृहस्थ आपल्या राहत्या घरून निघून गेलेले आहे. यांची उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे: महादेव गोमाजी भोंडेकर, रविदास नगर, प्रभाग क्रमांक 16, कामठी, नागपूर. तनुश्री पुरुषोत्तम चन्ने ही 23 वर्ष वयाची तरुणी आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. जूनची 5 फूट 3 इंच, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण लांब आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे: पुरुषोत्तम चन्ने, प्लॉट क्रमांक 68, विजय लक्ष्मी पंडित नगर, नंदनवन, नागपूर. साक्षी राकेश मिश्राम 18 वर्षाची ही तरुणी आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. हिची उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा आहे. हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे: राखी राकेश मेश्राम, रॉय क्लिनिक जवळ, 12 खोली, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन जरीपटका, नागपूर. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी निवेदन आत्ताच आपण ऐकलेत. श्रोते आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मागील 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 29.5 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23.6 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आलं होतं. येत्या 24 तासामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे आणि कमाल आणि किमान तापमान 32 डिग्री सेल्सिअस ते 24 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. श्रोतेव आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12129 आझाद हिंद एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेवरच धावते आहे. 12406 गोंडवाना एक्सप्रेस 8:30 येणारी गाडी 1:32 उशिरा येईल. 06598 ऋषिकेश यशवंतपूर 5:50 येणारी गाडी 4:31 उशिरा धावते आहे. 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:25 येणारी गाडी 1 तास उशिरा येईल. 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:20 येणारी गाडी 6 मिनिटं उशिरा धावते आहे. 22138 प्रेरणा एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेवरच धावते आहे. 20806 विशाखापट्टणम 10:35 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:45 12844 अहमदाबाद पुरी 10:55 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11:05 12967 जयपूर एक्सप्रेस 11:10 12809 हावरा मेल 11:20 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:30 12626 केरला एक्सप्रेस 11:50 20825 वंदे भारत एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेवरच. 12622 तमिळनाडू एक्सप्रेस 1:10

2354 हमसफर एक्सप्रेस 1 वाजून 10 मिनिटांनी, 18029 शालिकमार एक्सप्रेस 1 वाजून 20 मिनिटांनी, 12193 यशवंतपूर जबलपूर 1 वाजून 25 मिनिटांनी, 22536 बनारस रामेश्वरम 1 वाजून 30 मिनिटांनी, 12811 हाथी एक्सप्रेस 1 वाजून 40 मिनिटांनी, 12621 तमिलनाडू एक्सप्रेस 1 वाजून 50 मिनिटांनी, 20826 नागपूर वंदे भारत 2 वाजून 5 मिनिटांनी, 20805 विशाखापट्टणम एक्सप्रेस 2 वाजून 15 मिनिटांनी, 12968 जयपूर चेन्नई एक्सप्रेस 2 वाजून 15 मिनिटांनी, 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस 3 वाजून 30 मिनिटांनी, 22632 अनुव्रत एक्सप्रेस 3 वाजून 35 मिनिटांनी, 12106 विदर्भ एक्सप्रेस 5 वाजता, 12649 संपर्क क्रांती एक्सप्रेस 5 वाजून 10 मिनिटांनी या सर्व गाड्या आपल्या निर्धारित वेळेवरच धावत आहेत. उशिरा येणाऱ्या गाड्यांसंबंधी सूचना. 12860 गीतांजली एक्सप्रेस 7 वाजून 45 मिनिटांनी येणारी गाडी 4 तास 16 मिनिटं उशिरा धावते आहे. 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12 वाजून 55 मिनिटांनी येणारी गाडी 10 मिनिटं उशिरा येईल. 03252 बँगलोर राजधानी 12 वाजून 50 मिनिटांनी येणारी गाडी 12 तास उशिरा धावते आहे. 12810 मुंबई मेल 2 वाजता येणारी गाडी 1 तास 13 मिनिटं उशिरा येईल. 12102 जानेश्वरी एक्सप्रेस 2 वाजून 20 मिनिटांनी येणारी गाडी 57 मिनिटं उशिरा धावते आहे. 18030 LTT एक्सप्रेस 1 वाजून 35 मिनिटांनी येणारी गाडी 2 तास 7 मिनिटं उशिरा येईल. 22827 पुरी सुरत एक्सप्रेस 2 वाजून 50 मिनिटांनी येणारी गाडी 57 मिनिटं उशिरा धावते आहे. 03251 दानापूर बेंगलुरू 12 वाजून 10 मिनिटांनी येणारी गाडी 3 तास 55 मिनिटं उशिरा धावते आहे. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 11 वाजता आहेत. श्रोते, आता ऐकूया कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोतेहो नमस्कार. पहिल्या पावसाचा सुगंध, काळ्या ढगांची चाहूल, मातीचा दरवळ आणि मनात अलगद जागणाऱ्या आठवणी. मित्रांनो, पाऊस हा फक्त ऋतू नसतो, तो भावनांचा उत्सव असतो. मराठी चित्रपटसृष्टीनेही या पावसाला आपल्या सुरात आणि शब्दात अगदी अजरामर करून ठेवलं आहे. आजच्या या खास मैफिलीत आपण ऐकणार आहोत जुन्या मराठी चित्रपटातील अशी काही सदाबहार गीते ज्यांनी पावसाच्या प्रत्येक सरीला प्रेम, विरह, आनंद, मैत्री आणि निसर्गाच्या सौंदर्याची साथ दिली आहे. चला तर मग मनाच्या खिडक्या उघडूया आणि रिमझिम आठवणींच्या या सुरेल प्रवासाला सुरुवात करूया आपल्याच रेडिओ सखी कीर्तीसोबत.

0: सख्यांनो, पाऊस म्हणजे केवळ सरी नव्हेत, तो मनाला नव्याने उमलवणारा ऋतू आहे. पावसात सगळीकडे हिरवाई दाटते, नद्या ओढे ओथंबून वाहू लागतात आणि मनात आनंदाच्या प्रेमाच्या भावना अलगत जाग्या होतात. जुन्या मराठी चित्रपटातील अनेक प्रेमगीतांमध्ये पावसाने दोन मनांना जवळ आणण्याचे कितीतरी असे छानसे सुंदरसे गीत आहेत. अनेक जुन्या मराठी चित्रपटात पावसाचं चित्रण अत्यंत काव्यमय पद्धतीनं झालं आहे. त्या काळातील संगीतकारांनी निसर्ग आणि भावना याची सुंदर सांगडसुद्धा घातली आहे. अशीच एक प्रेमळ आणि प्रलोभनीय सांगड आपण पण ऐकूया.
1: जसा जीवात जीव घुटमळ तस पीरतीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मिळ हगन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब.

0: नी फिर ये बकरा संग
1: रामाच्या
0: पाटा
1: दरबार
0: वारत अंगाला भिडू दे अंग हे जवत जन माझ जुळ

श्रोतेहो, पावसाच्या पहिल्या सरी जमिनीला स्पर्श करतात आणि मातीचा सुगंध आसमंतभर दरवळत राहतो. अगदी तसंच काहीसं आपल्या मनातही होतं. आठवणींचे ढग

ढग दाटून येतात. जुन्या काळातील सुरेल गाणी कानात घुमू लागतात. मराठी चित्रपटसृष्टीत तर पाऊस हा केवळ निसर्गाचा भाग नाही, तर प्रेम, विरह, आनंद आणि नव्या आशांचा साक्षीदार म्हणून अनेक गीतांमध्ये अवतरला आहे. पावसाचं चित्रीकरण अतिशय साधं, सोपं आणि मनाला भिडवणारं असं होतं. ना भव्य स्टेट्स, ना तांत्रिक चमत्कार, फक्त निसर्ग, सुरेल संगीत आणि हृदयस्पर्शी अभिनय. आणि म्हणूनच जुनी गाणी आजही तितकीच ताजी वाटतात, अजरामर वाटतात आणि हवी हवीशी वाटतात.

0: श्रोतेहो, पाऊस म्हणजे बालपणीच्या आठवणी. कागदी होड्या, चिखल्यात खेळणं, गरमागरम भजी आणि कुटुंबासोबतचे सुंदर क्षण. जुन्या मराठी चित्रपटातील गाण्यांनी या सगळ्या आठवणींना अगदी कायमचं जपून ठेवलं आहे. पाऊस हा शब्द जरी उच्चारला की आपल्या प्रत्येकाच्या मनात एक छोटंसं मोल जागं होतं. कागदाच्या त्या होड्या आठवतात, चिखल्यातल्या उड्या आठवतात, छत्री विसरून पावसात भिजण्याचा हट्ट आठवतो आणि आईची आर्त हाक आठवते की बस झालं, आता नको भिजू, घरी परत ये. मित्रांनो, बालपण आणि पाऊस याचं नातं खरंच खूप निरागस आहे. पावसाची पहिली सर आली की मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारं हास्य हे कोणत्याही इंद्रधनुष्यापेक्षा सुंदर असतं बरं का. चला तर मुलांच्या निरागस जगात पावसाच्या आनंदाला आणि बालपणींच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देऊया आणि रिमझिम सरींसोबत बालपणात जरा फेरपटका मारून येऊया.
1: बोला ना, अरे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बघ, अरे पाऊस पडेल का.

तुम्ही कधी खिडकीत बसून पाऊस पाहिला आहे का? एक एक थेंब काचेवरून हळूहळू खाली येतात, अगदी आपल्या आयुष्यासारखे. प्रत्येक थेंबाची वाट वेगळी, पण शेवटी सगळे एकाच मातीत मिसळून जातात. आणि म्हणूनच कदाचित पाऊस आपल्याला शिकवतो की अहंकाराने उंच भरारी घेण्यापेक्षा नेहमीच जमिनीशी जोडलेलं राहणं जास्त सुंदर असतं. खरं तर पाऊस आकाशातून जमिनीवर पडतच नाही, तो तर थेट आपल्या मनातच उतरतो आणि सोबतच घेऊन येतो हवा हवा असा सुखकर असा प्रवास.

श्रोतेहो, पाऊस त्याच्या प्रत्येक थेंबात एक नवीन आठवण घेऊन येतो, पहिल्या प्रेमाची, आईच्या मायेची, पावसात सोडलेल्या त्या छोट्या छोट्या होड्यांची, शाळेच्या सुट्टीची आणि कधीकधी आपल्यात नसलेल्या माणसांच्या सहवासाची. म्हणूनच प्रत्येकाला पाऊस वेगळा भेटतो. कोणासाठी तो आनंद असतो, कोणासाठी तो विरहा, तर कोणासाठी आठवणींचा न बोलता येणारा हुंदका.

तर मैत्रिणींनो, पावसाच्या प्रत्येक सरीसोबत जुन्या आठवणींचा एक नवा धागा जोडला जातो. जुन्या मराठी चित्रपटातील ही गाणी केवळ संगीत नाही तर आपल्या संस्कृतीचा, भावविश्वाचा आणि निसर्गप्रेमाचा अमूल्य ठेवा आहेत. आजही बाहेर रिमझिम पाऊस सुरू झाला की नकळत हीच गाणी ओठावर येतात, कारण चांगलं संगीत कधीच जुनं होत नाही, ते प्रत्येक पावसासोबत पुन्हा नव्याने जन्म घेतं. पावसाच्या सरी प्रत्येक वर्षी येतात, पण त्यांच्यासोबत येणाऱ्या आठवणी मात्र कायम आपल्या मनात राहतात. जुन्या मराठी चित्रपटातील ही गाणी त्या आठवणींना सुरांचा स्पर्श देतात. आजच्या या रिमझिम मैफिलीत आपण पाऊस, प्रेम, निसर्ग आणि मातीचा सुगंध अनुभवला. ही गाणी ऐकताना कदाचित तुमच्याही मनात एखादी जुनी आठवण, एखादा सुंदर क्षण किंवा एखादी खास व्यक्ती पुन्हा भेटली असेल. पाऊस पडत राहू दे आणि अशाच सुरेल आठवणीही. यासोबतच मी कीर्ती आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया एक नव्या विषयासह आणि अशाच सदाबहार गीतांसह. नमस्कार.

गाते रहे मेरा दिल या कार्यक्रमात जुन्या मराठी फिल्मगीतांचा आस्वाद आताच आपण घेतलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी कार्यक्रम विभावरी.

लाठी, बुढ़ापे की बने लाठी, यही सपना सुहाना है। अरे

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 12 वाजता आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: रसिका नमस्कार. आपल्या मधुर स्वरातून सहज तुला गुपित एक सांगते दुपारी असं गाणाऱ्या आणि सांग कधी कळणार तुला असा प्रश्न केल्यावर धुंदणाऱ्या सुरातला अर्थ रसिकांना उलगडून सांगतात तेव्हा आपल्या मनीचा मोर नाचू लागतो. केशवा माधवाच्या नामातला गोडवा गात सुमनताई मन करारे प्रसन्न प्रत्यक्षात आणतात. असावे घरते आपुले छान आणि घर हीच राजधानी अनुभवतात. आपल्या गाण्यातून प्रेम जिव्हाळा मातृत्व दुःख कष्ट त्याग वेदना भक्ती अशा सगळ्या भावना ज्यांनी सार्थपणे समर्थपणे मांडल्या

0: अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण इथे आमंत्रित केलेले मंगलाताई खाडीलकर यांना. नमस्कार मंगलाताई.
1: नमस्कार.
0: निवेदनाच्या क्षेत्रातलं एक फार मोठं नाव म्हणजे मंगलाताई खाडीलकर. पत्रकारिता, लेखन आणि निवेदन अशा तिन्ही प्रांतामध्ये ज्यांनी आपल्या शब्दलालित्याने, आपल्या वाणीतून अनेकांना आनंद दिला अशा मंगलाताई खाडीलकर. त्यांनी एकपात्री आणि सांगीतिक कार्यक्रम देशविदेशामध्ये सादर केलेले आहेत. आणि भाग्ययोग म्हणजे सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर या तिघींसोबत मंचावरती कार्यक्रम करण्याचा योग ज्यांना आला अशा मंगलाताई. त्यांची पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. ही आपलीच माणसं, सुमन सुगंध, स्वर प्रभाकर आणि एक मनोहर कथा अशी चार पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेत. आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमांमध्ये मंगलाताईंनी अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत. आज खूप आनंद होत आहे तुम्ही स्टुडिओमध्ये आल्या आहात. आजचा आपला विषय आहे सुमन सुगंध.
1: अगदी जिव्हाळ्याचा.
0: सुमनताईंचा सहवास लाभणं, त्यांची भेट होणं हा आयुष्यातला एक अपूर्व योग असावा नाही?
1: अगदी खरंच आहे. काय होतं की वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या संकल्पनांचे कार्यक्रम मी करत जात होते आणि ते करण्यामध्ये वेगवेगळ्या संगीतकारांचा, गायक गायिकांचा, कवींचा, गीतकारांचा अभ्यास होत होता आणि त्यात अपूर्णता अशी जाणवत होती की सुमनताईंचा विषय निघाला की अगदी मर्यादित अशी माहिती उपलब्ध. आता त्याचं काय करायचं? मोजके चार पाच कुठेतरी खूप जुन्या काळात छापून आलेले लेख, एवढ्या भांडवलावर आपण रसिकांसमोर कार्यक्रम पूर्णत्वानं सादर करू शकत नाही ही एक खंत होती. आणि मग सुमनताईंचा पत्ता मिळवणं, त्यावेळेला त्या खारमधल्या आनंद इमारतीतल्या एका प्रशस्त अशा फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांनी तसं जवळजवळ या क्षेत्रापासून संन्यास घेतलेलाच होता आणि ही निवृत्ती त्यांनी स्वेच्छेनं स्वीकारली आहे हे मला माहीत होतं. कुठेतरी त्यांच्या गाण्यांची संकलित केलेली पुस्तकं मिळत होती पण या सगळ्याला कुठेतरी एकदा तपासणी झाली पाहिजे. तोपर्यंत आपण अत्यंत आत्मविश्वासानं तो कार्यक्रम सादर करू शकत नाही ही माझी खंत होती. आणि म्हणून मी त्यांना भेटायला गेले. तर न सांगता भेटायला गेले कारण जो फोन नंबर माझ्याकडे होता तो कुणी उचलतच नव्हतं.
0: अरे बापरे.
1: आता न सांगता गेल्याबद्दल थोडासा त्यांना नाराजी होती. बऱ्याच वेळ ते आल्या नाहीत पण आम्ही ठिय्या देऊन बसलो होतो तेव्हा त्यांना यावं लागलं. त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या की आता लेखीकडे चालली आहे आणि तुम्हाला माहितीये की मी आता या क्षेत्रातून जवळजवळ निवृत्ती घेतलेली आहे तर मग आता मला कशाला काय विचारताय तुम्ही? आता लेखीकडे जाऊन येते अमेरिकेला आणि मग त्याच्यानंतर मी आल्यानंतर बघू असं म्हणून त्यांनी बोलवण केली. आता हा बोलवणीचा प्रकार नंतर साधारण एक 3-4 वेळा घडला. त्यावेळेला एका, मी आता इथं सांगायला हरकत नाही की त्या चित्रापूर सारस्वत समाजाच्या आहेत आणि माझं माहेरही त्याच समाजाचं. एकंदरीतच सारस्वत समाजासाठी काम करणारी, अखिल भारतीय आणि जागतिक पातळीवर काम करणारी एक संस्था आहे आयएसको, त्यांना सन्मानित करायचं होतं. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा मी त्यांच्याकडे जाऊन पोहोचले.
0: अच्छा.
1: गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हा पुरस्कार त्यांना द्यायचा होता आणि पोहोचले त्यांच्याकडे. त्याला त्या आल्या होत्या पण पुन्हा एकदा तसंच की आता कशाला पुरस्कार मी स्वीकारू, काय केलंय मी एवढं, गाणी मिळाली मी गात गेले मला नाही फारसं, असं करून त्या सगळ्यात त्यांनी रस दाखवला नाही. बरं बघते मी, येऊ शकले तर येईन तुमच्या कार्यक्रमाला असं म्हणाल्या त्या आणि आल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की मी ना काल माझी बीपीची गोळी चुकून मी दोनदा घेतली आणि नंतर मला थोडासा त्रास व्हायला लागला. मी म्हटलं मान्य आहे तुमचं, आमचा सगळ्यांचं थोडा विरस झाला. सुमनताई भेटायला आले तर चालेल का? मी काही रागवलेले नाही एवढं त्यांनी बघितलं आणि रागवून मी करणारच काय होते. पुन्हा एकदा भेटायला गेले आणि परत अशीच विनमुख होऊनच येत होते. त्यावेळेला मी एक म्हटलं वाक्य, म्हटलं तुमच्याबद्दल इतकी कमी माहिती उपलब्ध आहे की नंतरच्या पिढ्यांना सुमन कल्याणपूरांनी काय केलंय, सुमन कल्याणपूर कोण हे माहीत असायला हवं.
0: बरोबर.
1: तर जितके उपलब्ध लेख आहेत ते अपुरे पडतील सुमनताई, कुठतरी तुम्ही बोलायला हवं असं मी म्हटलं. बरं बोलेन आणि लगेचच दिवाळी येत होती त्यामुळे दिवाळी अंकाच्या साठी एक मुलाखत घ्यावी अशा विचारांनी मी पुन्हा लगेच त्यांच्याकडे गेले. आपले प्रयत्न सोडायचे नाहीत.
0: तुम्ही किती तळमळीने करत होतात हे त्यांच्या लक्षात आलं.
1: त्यांच्या लक्षात येत होतं
0: मनापासून आहे
1: असं मिटून घेतलेलं असताना सहस्र दल कमल
0: कोशात स्वतःला
1: तशा होत्या त्या. आणि त्यांना बिलकुल उमलायचं नव्हतं असा सगळा त्यावेळेच्या त्यांच्या

0: मानसिकतेचा प्रकार होता. पण मी एक वाक्य त्यांच्याशी एका भेटीमध्ये बोलले होते की जर तुम्ही माहिती उपलब्ध करून दिली नाहीत तर पुढच्या पिढ्यांना अत्यंत त्रोटक स्वरूपात तुमची माहिती उपलब्ध होईल. कारण त्यावेळेला गुगल युट्यूब हे प्रकार नव्हते, त्यामुळे माहितीचा विस्फोट या काळाच्या पासून आपण दूर होतो. आणि आता झालं, त्यांनी मला दया येऊन मुलाखतीसाठी वेळ वगैरे दिली.
1: बर.
0: आणि त्याच दिवशी मी त्यांना फोन केला, कारण बाबा आज मी सकाळी 11:30 तुम्ही सांगितलंय तसं येते तुमच्याकडे. तशी त्या देवाची पूजा करत बसल्या होत्या.
1: बर.
0: त्यांची देवी आहे दुर्गा परमेश्वरी, तिची पूजा करत होत्या. आणि त्या फोनवर आल्या, त्याही नाईलाजानं पूजेतनं उठून आणि मला म्हणाल्या, काय बाई असं होत आहे की देवी कौलच देत नाहीये हो, त्यामुळे आजची मुलाखत आपण रद्द करूया. त्यावेळेला मात्र माझा संयम थोडा सुटला आणि मी त्यांना म्हटलं अरे चा असं कसं झालं, तुमच्या देवीची आमची देवी बहीण आहे आणि या बहिणीनं मला सकाळीच कौल दिलाय की अतिशय सुंदर होणार आहे मुलाखत. तर म्हटलं काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय, तुम्ही विचारता का परत तुमच्या देवीला.
1: अच्छा.
0: तर यातला उपरोध कळणं हे अगदी स्वाभाविक होतं. त्या एकदम गप्प बसल्या, पुढच्या वर्षी बघू. म्हटलं पुढच्या वर्षी हाच विषय नसतो दिवाळी अंकाला. थोडक्यात मुलाखत घेऊ शकले नाही.
1: पण म्हणजे असा नकारामागून नकार
0: हो
1: येत होते. त्यांची मानसिक
0: 2003 त्याच्या आधी 2-3 वर्ष असं सारं चाललेलं होतं. आणि एका भेटीमध्ये मात्र त्यांचे पती नंदाजी बाहेर आले आणि म्हणाले की सुमन उद्यापासून तुम्हाला मुलाखत देतील, लिहायला सुरुवात करा. आणि तो माझ्यासाठी मोठा क्षण होता. मध्ये थोडे दिवस गेले कारण त्यांनी आनंद इमारतीतून खारच्या कृष्णा हाइट्स मध्ये आपलं बस्तान हलवलेलं होतं आणि प्रत्येक गोष्ट टापटीप जागच्या जागी. ते सगळं घर त्यांच्या सौंदर्य दृष्टीला अनुकूल लागल्याशिवाय त्या दुसऱ्यात लक्ष घालणार नाहीत.
1: अच्छा.
0: पण झालं बुवा.
1: वा.

0: मंगलाताई, खरोखर तुमच्या आयुष्यात सुद्धा रेक्षणांच्या संगतीने मी अशी भारावले असा काळ पुढे सुरू झाला का सुमनताईंच्या सहवासात?
1: अगदी. म्हणजे जी गायिका, तिचा मधुर स्वर, शब्दांच्या बरोबरचा त्यांचा जो काही एक सहयोग असायचा त्यांच्या स्वरांचा, भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, आणि काय म्हणतो आपण की एक जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर, आणि त्यातली मधुरता आणि तिच्या ज्या वेगवेगळ्या परी त्या गाण्यांमधनं त्या त्या भावनेप्रमाणे भेटायच्या, त्यावर अतिशय प्रेम केलेलं होतं, म्हणून तर मी त्यांचा असा पाठपुरा

0: केला आणि मग आमच्या बोलण्याला सुरुवात झाली. बोलणंच तसं सोपं नसतं, कारण ज्या माणसांनी आपले सगळ्या पाकळ्या मिटून घेतलेल्या असतात ना, म्हणजे खरं तर असं पाकळी पाकळीनं आपल्याला त्याला उमलवतच न्यावं लागतं.
1: आणि त्यातून एवढं मोठं पुस्तक तुमचं पुढे आकाराला आलेलं आहे,
0: हो,
1: 150-200 पानांचं, ज्याच्यामध्ये त्यांच्या गाण्यांची सूची पण आहे,
0: हो,
1: छायाचित्र
0: आम्ही सुधारत नेली सूची.
1: अच्छा.
0: कारण पहिल्यांदा तर तसं काही उपलब्ध नव्हतं. त्यांची डायरी मागितली तर त्या डायरीचा उपयोग फारसा होईना, कारण एक गाणं त्यांनी गायलेलं असायचं आणि नंतर ते गाणं दुसऱ्या कोणाकडनं तरी गाऊन घेतलेलं असायचं. अशीही अनेक गाणी होती जी त्यांना आठवत नव्हती. 13 भाषांमध्ये 3,500 चित्रपट गीतं आणि गैरफिल्मी गीतं, आणि त्यातही सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी गायलेली आहेत.
1: वा.
0: अशी सगळी त्यांची संपदा ही त्यांनीच त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांना असं पटकन आठवायचं नाही की ह्या चित्रपटासाठी आपण हे गायलंय, हे का आता मी खोडून टाकलं ह्यातनं, असा विस्मरणाचा सुद्धा, कारण बराच वेळ त्याच्या
1: काळ गेलेला होता.
0: हा, लक्ष दिलेलं नसल्यामुळे आमचं काम तसं कठीण होतं. आणि सुमनताई जितक्या मितभाषी आहेत तितकंच त्यांना अशा संवेदनशील आहेत, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या मनाला नेहमी लागायच्या. त्यामुळे एक बाईला त्रस्त करणारे दोन विषय असतात, एक म्हणजे नवऱ्यानं मनासारखं न वागणं आणि घरात स्वयंपाकाला आणि काम करायला येणाऱ्या बाईनं आपल्याला त्रास देणं असं आपल्याला वाटत राहणं. या दोन गोष्टींमध्ये त्या इतक्या रमलेल्या असायच्या. मला बोलवण्याची वेळ सुद्धा इतकी चमत्कारी, 3:45.
1: अच्छा.
0: तुम्ही 3:45 या म्हणजे आपण 3 बोलायला घेऊया असं त्या म्हणायच्या. आणि गेल्यानंतर पहिली 15 ही अशीच असायची की नवरा कसं माझा ऐकत नाही, आणि बघा ना किती मी तिला शिकवलं तरी ती माझ्या मनासारखा स्वयंपाक करतच नाही.
1: त्या स्वतः मला वाटतं पाककला निपुण होत्या ना
0: अत्यंत. म्हणजे एखाद्या गृहिणीच्या हातालाच ती चव असते. साधं काही केलं तरी त्यातून अमृतच जन्माले.
1: मला त्यांच्या हातचं काही चाखता आलं
0: पुष्कळ.
1: अच्छा.
0: म्हणजे साधी समुद्र मेथी मिळते ना, त्या समुद्र मेथीची दह्यात घालून त्या कोशिंबीर करायच्या.
1: अच्छा. बर.
0: आणि तिला वाफ किती द्यायची, एक द्यायची की अर्धी द्यायची, इथपासून त्यांचे सगळे हिशेब चाललेले असायचे. फोडणी कुठल्या तेलाची द्यायची, त्याला द्यायची की न द्यायची, दही कसं हवं, त्यात साखर घालायची की न घालायची, ह्या सगळ्याचे त्यांचे आडाखे इतके सुंदर की त्यांनी केलेला प्रत्येक प्रकार.
1: मला वाटतं परफेक्शनिस्ट होत्या.
0: परफेक्शनिस्ट.
1: त्यामुळे ते व्यवस्थितच झालं पाहिजे नेटकं असा एक
0: घर किती सुंदर.
1: हा.
0: अतिशय कलात्मक. मग त्या सेंटर टेबलवर किंवा बाजूच्या कपाटांवर जी काही नक्षी आहे ती करणार सुतारच, कोरीव काम, पण त्यानं कुठली नक्षी काढावी ते काढून सुमनताई देणार.
1: त्या मुळात चित्रकार पण.
0: हो. आणि शिल्पकार जोगांच्या शेजारी, म्हणजे लहानपणी जोगांचेही संस्कार आहेत त्यांच्यावर की रेषा कशी काढायची किंवा ब्रशचा फटकारा कसा गेला पाहिजे सहज, स्केच कसं काढायचं, त्यासाठी पेन्सिल कशी धरायची, इथपासून त्यांना धडे मिळालेले आहेत. बरं, शिक्षण अर्धवट राहिलं होतं कारण त्या घरातल्या मोठी मुलगी, त्यामुळे घरची जबाबदारी त्या काळामध्ये मुलीवर असायची आणि त्यामुळे त्या जे जे स्कूला फाटल्या गेले. पण तिथं टर्पेंटाईनची अलर्जी, त्यामुळे हात चालला. पोर्ट्रेट्स, स्केचेस,
1: उत्तम
0: निसर्ग चित्र अत्यंत उत्तम त्या काढतच गेल्या, पण ते तिथं थांबलं. गळा गोड होता त्यामुळे त्या सेंट कोलंबा हायस्कूल मध्ये सुद्धा गाणारी मुलगी. आणि मग त्यावेळेला छोटे छोटे क्लासेस असायचे, कधी तावडे बुवा शिकवायला येतात, कधी नवरंग नागपूरकर शिकवतायत, कधी खासाहेब अब्दुल रहमान खान शिकवतायत. मग त्यांच्याकडे थोडे दिवस गेलं, थोडे दिवस नृत्याच्या क्लासला गेलं. असं स्वातंत्र्यपूर्व काळातलं बंधनात असलेलं पण तरीही कलाभिमुख असं बालपण त्यांना मिळालं.
1: किती छान उलगडताय तुम्ही हे. म्हणजे सुरांचं देणं असं प्रत्येक गुरूंकडनं त्या घेत गेल्या, आत्मसात करत गेल्या, वेचित गेल्या असं म्हणून.
0: आणि यशवंत देव पण त्याच्यात.
1: हा. अच्छा.
0: की त्यांचा तिथं ग्रँड रोडला क्लास होता तर त्यालाही मंडळी जात होती. आणि मग क्लासून आल्यानंतर काय करायचं, तर देवांनी शिकवलेली भावगीत आहेत ती भावगीतं कुठं बसून गायची, तर पाण्याच्या टाकीवरती.
1: अरे.
0: त्या जिन्यावरनं चढायचं, त्या टाकीवर त्यांची मैत्रीण सुमन बलसे आणि त्या अशा बसायच्या आणि गायच्या. मग तिथं आवाज एकदम छान गोड लागायचा.
1: वा. ही आठवण सुमनताईंनी तुम्हाला
0: सांगितलेली आणि ती पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीपासून आपल्याकडे आहे.
1: अच्छा.
0: आणि रेडिओ प्रत्येक घरात नसायचा, त्यामुळे दूरवरच्या रेडिओवरून ऐकू

0: येणारी गाणी, शेजाऱ्याच्या ग्रामोफोनच्या तबकडीवर वाजणारी गाणी, ही त्यावेळेची संपदा.
1: अच्छा,
0: ते ऐकायचं, आपोआप पाठ व्हायचं, मग ते आपल्या घरी 24 तास गुणगुणत बसायचं, नाहीतर चित्र रेखाटताना ते म्हणत बसायचं.
1: वा,
0: आईला मदत करायची. त्यामुळे आईच्या पाककलेचा सगळा वारसा सुमनताईंकडे आला. आणि दुपारच्या वेळेला आराम करायचा नाही, आळसा व्हायचं नाही, झोपायचं नाही. मग काय, तर विणकामाचे, भरतकामाचे सगळे प्रकार शिकायचे. टॅटिंग, निटिंग हे सगळे सुमनताईंचे शब्द.
1: अच्छा,
0: आणि हे सगळं शिकल्या त्या.
1: नवल वाटत ना, म्हणजे किती वेगवेगळ्या कला त्यांना
0: अवगत होत्या. आणि हिरवा हात, एखादं बी त्यांनी टाकलं कुंडीमध्ये की त्याचं रोप होणारच असा हिरवा हात. आणि फुलांवर मनसोक्त प्रेम. त्या नेहमी म्हणायच्या की मी गाते ना, त्यावेळेला मला डोळे मिटून असं जर मी ते शब्द गात गेले तर मला रंग दिसतात.
1: वा,
0: असं म्हणायच्या. आणि त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही अशी त्यांची एक सड एक सुंदर गीतं त्यांनी गायलेली आहेत.
1: खरे म्हणजे कल्पना कलाकाराची ही सुद्धा, हे विश्व किती मोठं, किती समृद्ध असू शकतं याची प्रचिती आपल्याला त्यांच्या या वाक्यातून येऊ शकते.
0: आणि त्यांच्यासारख्या कलावतीला कला अशा वेगळ्यांनी करतायत. त्यांची चित्रकला, त्यांची रंगकला, किंवा त्यांचं गाणं, त्यांचं झाडं लावणं आणि झाडातनं वेगवेगळी फुलं फुलवणं, हे सगळं एकमेकाशी जोडलेलं आहे.
1: एकातून एक उमलत जाणं
0: सश्रद्ध अत्यंत.
1: अच्छा,
0: कोमल मनाच, त्यांची वृत्तीही कोमल, मनही कोमल. आणि त्यामुळे त्यांच्या स्वरामधलं माधुर्य, ती कोमलता, सात्विकता ही त्यांच्या गाण्यात उतरली.

0: मंगलाताई, तुम्ही आज सुमनताईंच्या आठवणी अत्तर क्षणांचा दरवळ आमच्या रसिकांपर्यंत सुद्धा तुमच्या माध्यमातून पोहोचतोय. पण पुस्तक लिहिणं हे मात्र, लिखाण हा आणखी वेगळा भाग, मुळात ह्या आठवणी त्यांच्याकडनं गोळा करणं हे सुद्धा अत्यंत कष्टसाध्य झालं असेल.
1: कारण त्यांच्या आवाजाचं जसं वैशिष्ट्य आहे ना की तो निर्भर आहे आणि तरीही संयत आहे, तसंच त्यांच्या मनाचं आहे की त्या बोलतात पण नंतर त्यावर विचार पण करतात. एक तर त्या विचारपूर्वकच बोलायच्या. बघा, मला अजूनही त्यांच्याविषयी भूतकाळात बोलणं फार कठीण होतं, तर ते बोलल्यानंतर त्या असा विचार करायच्या की माझ्या या बोलण्यानं काही वादळं तर उठणार नाहीयेत,
0: कोणी दुखावलं
1: तर जाणार नाही, मग या वयात कुणाला कशाला दुखावू मी, असं म्हणत माझ्याकडनं त्या आदल्या दिवशी बोललेलं दुसऱ्या दिवशी काढून घ्यायच्या. म्हणायच्या की हे नको हे नको, त्यापेक्षा आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया, असा त्यांचा तो स्वभाव होता. आणि एखादी व्यक्ती आपल्या बालपणात रमते बघा, तसं मला नेहमी वाटायचं की आरंभीच्या दिवसांमध्ये त्या एखाद्या लहान मुलीसारख्या सतत रमत राहिल्या आणि एक स्वप्नील असं जग होतं ते त्यांच्या बालपणीचं, तेच त्यांनी त्यांच्या अवतीभोवती असं कोळशासारखं वापरलं. मग ढाक्यामध्ये आपल्या वडिलांबरोबर राहत असतानाची बंगली, मग त्या काळातलं वातावरण, म्हणजे गुलाबाची झाडं असून सुद्धा ती इतकी उंच असायची की त्यांचे वडील आधी उंच आणि त्यांच्या खांद्यावर बसून त्यांना ती फुलं दिसायची, अशा तऱ्हेची ती बाग. म्हणजे बघा, मग तिथं ती नन आठवतेय, मग त्या नननी वाजवलेला शाळेतला तो पियानो आठवतोय, मग आपण सेंट कोलंबामध्ये गायलेली गाणी आठवत आहेत, मग त्याच्यानंतर माणिकबाईंचं कौशल्यचा राम, मग ज्योत्स्नाबाईंचा क्षण आला भाग्याचा, मग जोराबाई अंबालावाली, मग नूरजहां, मग सुरैया ह्यांची गाणी, हे सगळं आठवण्याच्या त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये त्या मला पूर्ण रमवून टाकायच्या. आणि मग एक दिवशी एक आठवण आली अशी, सुगंधी दरवाजा म्हणतो ना असं, दरवाजा उघडल्यानंतर असा सुगंध यावा, तशी म्हणाल्या एकदा कळलं की आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये लताबाई येणार आहेत. लताबाईंचं नाव त्यावेळेला झालेलं होतं आणि मी शाळकरी मुलगी, कुठेतरी तिथे सत्यनारायणाची पूजा होती कोणाकडे तरी आणि संध्याकाळी तीर्थप्रसादाला लताबाई यायच्या आहेत म्हटल्यानंतर उत्सुकतेनं त्यांना बघायला 4-5 वेळा त्या मॉडेल हाऊसच्या जिना खाली उतरल्या, परत चढल्या, परत खाली उतरल्या, परत चढल्या, एक दृष्टिक्षेप मिळावा म्हणून. आणि मग मंगू चित्रपटाचं गाणं, जो खरा अर्थाने त्यांचा पहिला चित्रपट आहे, मोहम्मद शफी त्याचे संगीतकार, तर त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला त्यांचं नशीब असं की बेला मुखर्जी आणि हेमंत कुमार यासारखे गायक फक्त हमिंग साठी, म्हणजे गुणगुणण्यासाठी म्हणून तिथं उपस्थित आहेत.
0: अच्छा,
1: सुमनताईंचं वय किती लहान, ते त्यांचं पहिलं पार्श्वगायन आणि गाणं कसं होतंय हे ऐकायला म्हणून तिथे योगायोगानं लताबाई सुद्धा उपस्थित.
0: वा,
1: आणि छान गायलंस असं त्यांनी त्यांना दाद दिलेली आहे. इतकंच नव्हे तर रेकॉर्डिंगला उशीर झाला म्हणून त्यांच्या घराकडे अगदी जवळ त्यांना सोडून मग त्या पुढे गेलेल्या आहेत
0: लताबाई.
1: त्यामुळे पारस्परिक आदर, स्नेहभाव हा माझ्या अंदाजाप्रमाणे दोघींनीही जपलेला आहे. बाकी हे क्षेत्र व्यावसायिकच असतं
0: अगदी. आणि पुढे लता मंगेशकर पुरस्काराने सुमनताईंना सन्मानितही केलं गेलं
1: आणि तो दोनदा मिळालाय त्यांना, महाराष्ट्र शासनानंही दिला आणि मध्य प्रदेश शासनानंही दिला.
0: आणि किती ना, म्हणजे दोघीही एकाच क्षेत्रामध्ये
1: हो,
0: पण एकमेकींविषयीचा आदर स्नेह.
1: मी असं म्हणेन की भावसंगीतातली ही त्रिवेणी आहे, ह्याचा मी पुनरुच्चार करीन की लताबाई आशाबाई, जर मला अगदी सहज बोलायला सांगितलं तर मी असं म्हणेन की लताबाई म्हणजे माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे, अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे, तो एक स्वर्गीय सूर आहे.
0: अगदी,
1: तो जितका मधुर आहे तितकाच तो तीक्ष्ण आहे. रेकॉर्डिंगच्या यंत्रासमोर गेल्यानंतर ज्या तऱ्हेनं त्या सुराचा दरवळ असं म्हणतात पसरतो, त्याला सगळ्यांनी वेगवेगळी विशेषणं लावलेली आहेत. तो एक युगधर्माचा स्वर म्हणून मानला गेला.
0: वा,
1: त्याची मधुरता, तीक्ष्णता, कुठल्याही सप्तकामधलं त्याची जी एक ऊर्जा आहे त्या स्वराची, लता स्वराची, ती अगदी वेगळी आहे. आशाबाईंचा अधिक लवचिक, अधिक ऊर्जावान, जीवनाचे सगळे रंग आकळणारा,

आणि कुठल्याही क्षणी मातीतून उगवून मेघापर्यंत जाऊन पोहोचणारा असा तो एक वेगळा स्वर आहे. आणि सुमनताईंची जी सुमन शैली आहे त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की लाघवी, नैसर्गिकरित्या मधुर, कमी तीक्ष्ण, कोमल आत्मभान जागृत ठेवणारा. मगाशी वापरलं तेच की निर्भर तरीही संयत, आणि कुठल्याही सप्तकात पोहोचताना ती मधुरता आणि तिची परी किंवा तिची जी प्रत आहे ती कायम ठेवताना कमी तीक्ष्ण असलेला असा हा स्वर आहे. तो लवचिक आहे, तो भावदर्शी आहे, पण तो

0: मंगलाताई, सुमनताईंच्या बालपणापासून ते त्यांच्या पहिल्या गाण्यापर्यंत, तर याच क्रमाने काही तुमचा संवाद होत नसेल ना की कसंही आठवेल त्या?
1: नाही, आठवेल तसं बोलायच्या त्या. आता मधूनच सांगायच्या की पाहते सदा देवा असं यशवंत देवांकडे गायलेलं पहिलं गाणं होतं.
0: बर.
1: किशोर भोळेंनी आकाशवाणीच्या संगीतिकेसाठी माझा आवाज वापरला होता. आठवण येईल तसं त्या बोलायच्या, ते लिहून घ्यायचं, पुन्हा एकदा ते त्यांच्याकडनं तपासायचं, पुन्हा पुन्हा तपासायचं. त्या काही विस्मरणात, कारण विस्मरण बऱ्याच गोष्टींचं झालेलं होतं, एकदा अशी त्यांची ती लय लागली ना की मग मला हे गाणं आठवत नाही असं म्हणणारे सुमनताई सुद्धा अचानक पावसाचे थेंब आल्यानंतर मोर कसा पिसारा सगळा उभारून नाचू लागतो, तसं त्यांना सगळं आठवायचं. त्यामुळे तीव्र अशी स्मरणशक्ती होती त्यांच्याकडे, पण वापरायचंच नाही आपल्याला काही. आता हे आठ

0: व्हायचंच नाही आपल्याला काही, असा एक प्रकार होता. शुक्राची चांदणी हा सहज बोलता बोलता मॉडेल हाऊसमध्ये चित्रपटाची घोषणा झालेली होती आणि त्यातलं यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेलं हे त्यांचं खरं पहिलं गाणं.
1: अच्छा.
0: प्रभू तुझ्या विश्वामध्ये काय कमी आहे, मला हवे तेही आहे आणि नको तेही आहे, तर हेही त्यांनी मला सांगितलं होतं, ज्याची आठवण नंतर यशवंत देवांनी दिली की अतिशय छान गाणं झालं होतं.
1: तुमच्या ह्या पुस्तकाला मला वाटतं प्रस्तावना यशवंत देव साहेबांची आहे
0: आणि अशोक पत्कींनीही लिहिलेलं.
1: होय,
0: कारण अशोक पत्की असं म्हणतात की माझं सगळं संगीतकार म्हणून जे जीवन आहे त्याआधी त्यांचा पेटीवादक, मग त्यांचा सहगायक, मग गायक म्हणून त्याच्या स्थान, आणि त्यानंतर घाबरत घाबरत मी पण चाली करतो असं त्यांनी म्हणणं, आणि त्यानंतरचा जो सगळा गीतांचा प्रवास आहे.
1: आणि सुमन कल्याणपूर यांची आकाशवाणीसाठी आम्ही ज्या वेळेला मुलाखत इथे ध्वनिमुद्रित केली होती, माझंही भाग्य ते की ते आम्हाला प्रत्यक्ष अनुभवता आलं, त्यांना ऐकता आलं.
0: तर पहिल्या गायिका आहेत परदेशी जाणाऱ्या, म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पहिल्या गायिका आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिज, न्यू गिनी, त्याच्यानंतर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा अशा वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी त्या काळात दौरे केले. दरवर्षी दौरे असायचे हे. त्यावेळेला अशोक पत्की की जे अनेक वाद्य वाजवणारे, त्याच्यानंतर अनेक वाद्यांवर जशी हुकूमत तसाच गोडगळा आणि सारखं गाण्यात मग्न असलेलं असं हे व्यक्तिमत्व. आणि त्याच वेळेला त्यांनी म्हणजे 1956 पासून आपल्या मराठी चित्रपटांमध्ये पण त्यांनी गायला सुरुवात केलेली होती. हिंदी चित्रपटांमधला त्यांचा प्रवास 1953-54 पासून सुरू झालेला होता. आणि दशरथ पुजारींसारखे शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेले उमेदीचे असे संगीतकार, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले आणि नंदाघरी नंदन वन फुलले, हे त्यांनी HMV साठी गाऊन घेतलेलं होतं. आणि असं सगळं सुमन हेमाडी हे नाव पुढे आलं, पुढे कल्याणपूर झालं, हा सगळा प्रवास सुरू होता. दशरथ पुजारी एका मागोमागे गाण्यानं चाली देत होते, पण ही माणसं ना त्या काळामध्ये एकमेकांच्या निर्मितीचे साक्षीदार होते. त्यामुळे गाण्याबद्दलच्या ज्या सगळ्या म्हणजे बैठका व्हायच्या त्या सुमनताईंच्या घरी व्हायच्या, आनंदी भारतीमध्ये. आणि शेजारी कोण तर पंडित हरिप्रसाद चौरासिया वरती राहणारे.
1: बरं,
0: त्यामुळे हरीला पण बोलवा रे असं म्हणून आत्ताच्या आपल्या पंडित हरिप्रसादजींना बोलवलं जायचं. मग आता दशरथ पुजारींनी चाल कशी लावली तर अशोक ये हा तू मदतीला असं म्हणून अशोक पत्की पण तिथं हजर, स्वर संयोजन करणारे प्रभाकर जोग पण तिथं हजर. आणि या सगळ्यांना चाल शिकण्याच्या आधी गरम गरम भजी काढून देणारे सुमनताई स्वयंपाकात दंग आणि नंतर येऊन चाल शिकतायत, इतकं सुंदर.
1: हे सगळं सहज वातावरण त्या काळातलं होतं आणि हा उत्तम उत्कृष्ट असा योग म्हणायला हवा नाही का, ही सगळी स्वर प्रभावी मंडळी अशी एकत्र.
0: आणि नंदाजी असायचे त्यात, आणि नंदाजींनी आणि सुमनताईंनी असं आपल्या आपल्या ठरवलेलं असायचं की आपल्याला आता भक्तिगीत हवी आहेत किंवा आपल्याला भावगीत हवी आहेत. मग दशरथ पुजारी निवडायचे आणि त्यांना दाखवायचे आणि मग अर्थातच ते सुंदरच निवड असायची आणि मग ती गीतं व्हायची. तर त्यांचं एक वाक्य आहे सुमनताईंचं की माझ्या बरोबर रेकॉर्डिंगला आधी हजर राहणारे माझे वडील, ज्यांची प्रचंड इच्छा की पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकेल असा आपल्या मुलीचा आवाज आहे. आणि पार्श्वगायन करायला लागल्यानंतर आणि कल्याणपूर झाल्यानंतर मला नेहमी असं वाटायचं की एखाद्या वेलीसारखं आपण ओठंगून असावं, आणि म्हणून ही माझीच मागणी असायची की माझ्या नवऱ्यानं त्या सगळ्या रेकॉर्डिंग्सना किंवा त्याच्या बैठकांना असावं. त्या असं म्हणायच्या की मी एक गृहिणी पहिल्यांदा, पत्नी, माता आणि गायिका ह्या सगळ्या भूमिका एका वेळेला जगताना प्रत्येक भूमिकेला मला न्याय द्यावासा वाटायचा आणि तो मी माझ्या परीनं देत होते.
1: म्हणजे त्या काळातल्या सुपर वुमन असं म्हणायला हवं नाही का,
0: सुपर वुमन. गाडी काय फर्स्ट क्लास चालवायच्या.
1: अच्छा.
0: आणि सारखं लक्ष कशात, तर मुंबईत कुठं प्रदर्शन भरलंय कोरीव वस्तूंचं, हातमागाचं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रांतातल्या सगळ्या कलाकुसरीच्या वस्तूंचं, गुलाबाचं.
1: अच्छा.
0: या सगळ्या प्रदर्शनांना गाडी काढून त्या मुलगी असेल तर मुलीसोबत कधी एकट्या अशा त्या जायच्या आणि ते प्रदर्शन दिवसभर त्या प्रदर्शनांमध्ये फिरणं आणि त्याची मग परदेशाहून काही पुस्तकं मागवणं, त्याची अधिक माहिती घेणं, विणकामाचे वेगवेगळे नमुने, पूर्वी अशी झुळझुळीत गुळगुळीत कागदाची पुस्तकं असायची, भाग मिळायची, त्यांनी ती जमवलेली आहेत.
1: अच्छा
0: असतो गठ्ठा.

0: अगदी शेवटपर्यंत प्राणपणानं जपलेला आहे. आणि कोरोना काळामध्ये जेव्हा लोकांना आपण काय करावं, दिवस कसा घालवावा, मनाला येणारं नैराश्य घालवावं कसं, त्या काळात सुमनताई म्हणायच्या नैराश्य काय असतं मला नाही माहिती. एकदा एखादी गोष्ट नजरेआड मी केली, मनाआड केली, की मी परत त्यात घुटमळत नाही. हे आपल्याला का मिळालं नाही असा मी विचार करत नाही. और जगात मंगलताई करण्यासारखं किती छान आहे बघा ना. मी झाडं लावली, छान त्यांची निगराणी केली, मी केक केले, मी पाव केले, काय करायच्या हो.
1: पण हे स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता येणं हेही त्यांना जमत होतं,
0: नंतर जमायला लागलं. आधी त्याचा त्रास झाला आणि हे क्षेत्र आता नको, हे सोडायची वेळ आली आहे असं 80s त्यांना वाटलं, म्हणून त्या त्यातनं बाहेर आल्या. पण तोपर्यंत हिंदीतल्या नवोदित किंवा ज्यांना फारसं नाव नाही अशांकडून शंकर जयकिशन, नौशाद, आर डी बर्मन, एस डी बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पीदा, द रोशन साहेब यांच्यापर्यंत सगळ्यांकडे त्या गायल्या. किंवा दत्ताराम की ज्यांनी 14-15 चित्रपटांसाठी त्यांच्याकडनं गाऊन घेतलेला आहे, त्यामुळे एन दत्ता हे एक नाव हे विसरताच कामा नये. जसं मराठीमध्ये वसंत प्रभू, वसंत पवार, सुधीर फडके इथं पण एन दत्ता आहेतच तिथं, तर ही सगळी माणसं आहेतच. म्हणजे या सगळ्या राम कदम आहेत, विश्वनाथ मोरे आहेत, तर दशरथ पुजारी, श्रीनिवास खळे, यशवंत देव, ह्या सगळ्यांकडे जशा त्या आपोआप आपोआप गात गेल्या, पुढे अशोक पत्कींकडे गायलेल्या आहेत
1: सगळेच मोठे मोठे संगीतकार हो. आणि सगळ्यांना सुमनताईंचा आवाज आपल्या गाण्यांसाठी असावा असं वाटत
0: होत. आणि ते करताना जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला, आता या व्यवसायात राहणं फारसं आनंददायी नाही, जे अनुभव येत आहेत ते कदाचित फार अप्रिय येत आहेत असं त्यांना जेव्हा वाटलं, त्यावेळेला त्या त्यातून बाहेर पडलेल्या आहेत. त्यांनी गाणं कमी केलं, याचा अर्थ त्या पूर्णपणे त्यातनं बाहेर गेल्या होत्या असं नाही, मधूनच कोणीतरी त्यांना बोलवत होतं, त्या जात पण होत्या. आणि मग 94 कमलाकर भागवतांच्या अभंगांच्या किंवा भक्तिगीतांच्या माध्यमातून, अष्टविनायक गीतांच्या माध्यमातून त्या पुन्हा आल्या रसिकांसमोर.
1: बरं.
0: आणि प्रभाकर जोगांनी त्यांचीच अवीट गोडीची गाणी हे त्यांच्याकडनं पुन्हा एकदा गाऊन घेतली.
1: कमबॅक.
0: हो, कमबॅक. जिथे सागराधरणी मिळते, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी.
1: आणि आणखी एक अत्यंत सुंदर श्रेष्ठ गाणं म्हणजे घाल घाल पिंगा वाऱ्या.
0: क्या बात है. सुमनताईंना कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी या गाण्याचा उपयोग झाला.
1: अच्छा, बर.
0: आम्ही एका कार्यक्रमासाठी सुमन सुगंध तयारी करत होतो, मी येईन मुलाखतीसाठी असं म्हणून सुमनताईंचं न येणं हे सवयीचं झालेलं होतं. आणि एकदा माधुरी गात होती, आमची माधुरी करवरकर, घाल घाल पिंगा वाऱ्या, आणि मी ऐकवलं ते गाणं त्यांना. म्हटलं, नाही सुमनताई ऐका, कारण तुमची जी गाणी आहेत ना, ते गाणी गायला गळा नुसता गोड असून उपयोग असं नाहीये, किंवा शब्दांवर जोर देऊन अशी ठाशीव शैली मांडणं हेही तुम्हाला अभिप्रेत नाहीये, तर त्या समर्पित भावनेनं पुढच्या पिढीतली गायिका कशी गातीये ऐकता का जरा. दुसरंही गाणं ऐकवतीये तुम्हाला, मेरे संग गा गुनगुना जानवर मधलं, ते विद्या करलगीकरनी गायलं. आणि म्हटलं आता आकाश पांघरुनी आमचा मंदार कसा गातो ते ऐका. ही तीन गाणी मी त्यांचं ऐकलंच नाही,
1: त्यांना घरी
0: ऐकवली, त्या घरी होत्या. आणि सुमन सुगंध प्रकाशित होण्याचा जो पहिला कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला त्या आल्या, कार्यक्रमात रंगल्या, आणि रसिक आपल्यावर किती मनसोक्त जीव टाकतायत ह्याची सामक्षा त्यांना मिळाली. आणि त्यानंतर सुमन सुगंधाचा त्या भाग झाल्या.

0: साक्षात सुमन कल्याणपूर कार्यक्रमाला आल्या हे स्वप्नवत म्हणजे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं तुम्हालाही झालं असेल. आणि सुमन सुगंध या पुस्तकाचं प्रकाशन आणि कार्यक्रम गाण्याचा त्यानिमित्ताने
1: प्रकाशनाला त्या येणारच होत्या.
0: हा,
1: त्यानिमित्त प्रकाशन झाल्यानंतर त्यांच्या समोरच कार्यक्रम सादर झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये साक्षात सुमनताई आपल्यामध्ये बसलेल्या आहेत, समोर त्यांचीच गाणी सादर होत आहेत आणि अत्यंत असा वेडावून गेलेला रसिक वर्ग हा त्यांनी बघितला तिकडे आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला रसिक विसरलेले बिलकुल नाहीये. आपलं असं एक स्थान रसिकांच्या मनात वेगळं आहे हे ज्या क्षणाला त्यांना कळलं ना, त्या क्षणापासून सुमनताई आणि सुमन सुगंध हे अविभाज्य घटक झाले.
0: वा, आणि मग पुढे किती कार्यक्रम त्या तुमच्या सोबत राहिल्या तेही सांगा. आणि या पहिल्या कार्यक्रमातला त्यांचा प्रवेश किंवा त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग हा कशा पद्धतीने लाभला?
1: पहिल्या कार्यक्रमापेक्षा दुसऱ्या कार्यक्रमापासून तर त्या पूर्णपणे त्या कार्यक्रमात रंगून गेल्या.
0: अरे वा,
1: मी थोडंसंच बोलीन हा असं म्हणायच्या आणि थोडंसं बोलता बोलता पहिल्यांदा त्या अशा लिहून काढायच्या सगळं आणि लिहून काढलेलं वाचणं हे आपल्या प्रकृतीला जमणारं नाही त्यांना कळायचं खरं, पण तरी त्या कागद सोडणं ह्या प्रक्रियेला त्यांना थोडा वेळ लागला. पण एकदा मुलाखतीमध्ये त्या जेव्हा रंगून जायला लागल्या ना तेव्हा 10 मिनिटाची 15 मिनिटं आणि 15 मिनिटांची 40 मिनिटं कार्यक्रमागणिक व्हायला लागली. 27-28 कार्यक्रम त्यांच्या गतीनं आम्ही केले इतक्या वर्षामध्ये, तेही खूप झाले.
0: खूपच. वा,
1: म्हणजे गोव्यात 3-4 कार्यक्रम केलेत, त्यांच्या उपस्थितीत 3 केले आहेत, ठाण्याला आपण 2-3 केले, मुंबईत तर काय सलग कार्यक्रम होतच होते, त्यानंतर नागपूरला केले, वर्ध्याला केले, बडोद्याला केले, अहमदाबादला केले, दिल्लीत केले, इंदौरला केले.
0: हे रसिकांचं प्रेम लाभणं हे कलाकारासाठी किती मोठी पुंजी ठरू शकते नाही का?
1: संजीवनी असते.
0: संजीवनी आहे, खरंय, अगदी.
1: म्हणजे ज्या वेळेला पहिल्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते यशवंत देव त्यांचे गुरु आणि सुशील कुमार शिंदे असं म्हणाले की मी सुमनताईंची गाणी रोज ऐकतो, मी रसिक आहे त्यांचा, आज मी दुसऱ्या कुठल्याही भूमिकेतून आलेलो नाही. त्यावेळेला आपल्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांच्या प्रेमाचे पदर त्यांच्या समोरच त्यांच्या मनामध्ये उलगडत गेले. मगच्या सुमनताई वेगळ्या होत्या. आपल्याच गाण्यामध्ये पूर्ण रमायच्या कार्यक्रमाच्या आधी आणि मग कार्यक्रमाची तयारी बियारी करायच्या. हा, म्हणजे
0: अच्छा
1: मी आज हे गाणं गाणार आहे किंवा मला फार प्रश्न विचारू नका, हं ते सुरैयाचं कोणतं गाणं, ते जोराबाईंचं कोणतं गाणं, असं करत सगळं आठवून लिहायच्या. आणि स्टेजवर बसल्यानंतर ती त्यांची काय जी शिस्त होती ती इकडे तिकडे होऊन जायची आणि मग जे आठवेल ते त्या गायच्या. पण त्यांचं कसं होतं की गाता गाता बोलायचं आणि बोलता बोलता गायचं आणि आई बाई ते विसरलेच की असं म्हणत आपण काय विसरलेलो असू ते सांगायचं. ह्यातला जो निष्पापपणा आहे ना, निर्व्याजपणा, सहजता,

0: आणि ते सहज त्याला लपटून आलेलं वयानं आघात न झालेलं असं ते त्यांच्या स्वरातलं यौवन आहे ना, त्यानं रसिक वेडावून जायचे.
1: वा
0: की किती साधम माणूस आहे हे समोर बसलेलं असं वाटावं. आणि तसंच होतं ते. आपल्याला ना माणूस इतकं साध असतं हे या व्यवहारी जगातनं पहिलं मान्यच करता येत नाही. इतकं निस्संग कुणी असू शकतं की ज्याला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नकोच आहे, पैसा नकोय, काहीच नकोय, असं असतं का? असं वाटावं इतकं साधेपण होतं.
1: आणि तुम्ही सांगितलं ज्या सुरुवातीला बोलायला तयारच नव्हत्या, त्या पुढे जवळजवळ 25-27 कार्यक्रम तुमच्या बरोबर करायला त्या
0: 40 मिनिटं सुद्धा बोलले आहेत, एक तास सुद्धा बोललेले आहेत. आणि अहो शब्द एकवाकी नाही आठवत आहे असं म्हणायच्या आणि गायला लागल्या की सगळं आठवायचं. मृदुलकरांनी हे गाणं पूर्ण कडवी गायलेले आहेत. झिमझिम झरती पूर्ण. आणि झिमझिम झरती सारखी गाणी आपल्याला एक वेगळा अनुभव देतात बघा.
1: खरे
0: तो एक पावसाचा अनाहत नाद, सुमनताईंचा मनातला सूर, आणि आपण अशा धरित्रीच्या कलशामध्ये एक एक पायरी खाली उतरून जातोय असा जो एक म्हणजे अनुभव आहे, अनुभूतीच आहे ती. ती रसिक घ्यायचे. आणि जिथे सागरा म्हणताना त्यांचं नंतर ज्या वेळेला ते गाणं पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आलं तेव्हा तो जिथे आणखी लाडीक झाला.
1: अच्छा,
0: मग त्या जिथे असं म्हणत गायच्या ना त्यावर रसिक फिदा व्हायचे.
1: हा किती काळ कार्यक्रम चालला?
0: 2006 साली सुमन सुगंध हे चरित्र प्रकाशित झालं आणि त्याच्यानंतर मी सांगितलं तसं की त्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांच्या गतीनं भारतभर कार्यक्रम केले आम्ही. पण ते करत करत साधारण वयाच्या 85-86 वर्षापर्यंत त्या मंचावर येत राहिल्या. बोलणं हळूहळू कमी झालं पण थोडंसं गायच्या थोडंसं बोलायच्या. बोरिवली आणि ठाणे असं दोन ठिकाणी त्यांचे अखेरचे ते कार्यक्रम आहेत. त्यानंतर मात्र त्यांनी स्टेजवर येणं नाकारलं आणि नंतर त्यांना असं वाटायला लागलं होतं की ह्या झगमगाटाचा मला त्रास होतो. कितीही प्रकाश योजना कमी केली मंचावरची तरी त्यांना थोडा त्रास व्हायला लागला होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना असं वाटायचं की सूर ऐकू आला नाही मला तर, मीच गाते ते मला ऐकू नाही आलं तर, ही एक मनात भावना असायची. पण कमालीच्या सुरेल, म्हणजे माणसं ठरवून पण बेसूर होऊ शकत नाहीत ना, तसं त्यांचं होतं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास राहावा म्हणून अनेकदा त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेला मी म्हणायचे आज कुठलं ऐकवत आहे, म्हणायचं कुठलं ऐकवू, मग कधी केतकीच्या बनी, कधी ठहरिये होश मैं आलू, कधी बुझा दिए हैं खुद अपने हाथों, कधी जिथे सागरा, मग ते काय ते कधी कोणी सांगावून त्यांनी गावं असं म्हटलं की त्या म्हणायच्या पण मला ऐकूनही आलं सूर तर. म्हटलं गाऊन बघा, ऐकवते तुम्हाला आत्ता. आणि आम्ही रेकॉर्ड करून त्यांना ऐकवायचो. म्हणजे हे घ्या सुमनताई, वय वर्ष 86, जरा सुद्धा बेसूर नसलेला आवाज, जरा सुद्धा बेसूर. अहो म्हटलं तुम्ही बेसूर होतच नाही आहात सुमनताई, जे कंपन आहे ते वयाने आलेलं नाही, ते कंपन तो तुमच्या गाण्यातला सौंदर्याचा एक भाग होता. बघा
1: तुम्ही त्यांना ऐका, खऱ्या अर्थाने जिंकून घेतलं. आणि आत्मविश्वास तर त्यांच्यात होताच पण तो जागवलात एका परीने आणि त्यातून ह्या सगळ्या कार्यक्रमांची निर्मिती झाली आणि रसिकांना सुद्धा हा स्वर साक्षात्कार अनुभवता आला असं म्हणता येईल.
0: आणि शेवटच्या क्षणापर्यंत एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी विश्वास आहे, तुम्ही त्याला आपले वाटता, तुमचं आणि त्यांचं एक खास गटातलं नातं आहे जे तुम्ही जपलं आणि नुसतं तुम्ही नाही ते त्यांनीही जपलं, असा एक खूप सुंदर अनुभव शेवटपर्यंत मला आला. आज मी त्याला सुंदर म्हणू शकते. त्या काळामध्ये जेव्हा त्या अगदी शेवटी आजारी होत्या त्यावेळेलाही मी आले की त्यांना गाणी ऐकवायचो. म्हणजे छाई घटा घनघोर असं एक त्यांची फार सुंदर ठुमरी आहे, तर ती घट्टा असा त्याचा तो असा टलट पण किती हलका असा त्या उच्चार त्यांनी केलेला आहे. तर कोणाची ही कोणी शिकवली? तर खासाहेब अब्दुल रहमान खासाहेबांनी शिकवली. मग ती अमक्यांनी कसक नावाच्या गझल संग्रहातली गझल तुम्हाला ऐकवतो, ह्या आज तुम्हाला हे गाणं ऐकवतो. नंतर नंतर बोलणं जवळजवळ थांबलं होतं पण त्या ऐकतायत, त्या ऐकताना त्यांना बरीच गाणी आठवतायत असं मला वाटायचं. हा माझा भावडेपणा आहे.

0: संवेदनशीलता आहे मला नाही माहिती, पण तो अखेरच्या काळापर्यंतचा त्यांचा सहवास हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला असं वाटतं की काही नाती आपण शब्दात मांडूच शकत नाही.
1: खरी गोष्ट आहे. आणि आत्ता हे सांगताना सुद्धा तुम्ही इतक्या भावूक झाला आहात, तर हे नातं तुमच्या तर कायमचं स्मरणामध्ये राहील अशाच तऱ्हेचं. आणि सुमनताईंचा स्वर पिढ्यानपिढ्या आपल्याला असाच सुमन सुगंध देत राहणार आहे.

श्रोतेहो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण सोमवारी 13 जुलैला ऐकणार आहोत. श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन.

0: चालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: हार

512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीद्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई, गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला 100 पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस, महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्रोबोवो यांच्यासोबत योग्यकर्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. नंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. देशात गेल्या 75 सहकार क्षेत्रात होणारी आंदोलनं ही नेहमी दुर्लक्षित राहिली होती, मात्र सहकार क्षेत्राला 100 पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाच्या 5 स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रात झालेल्या कामाविषयी शहा म्हणाले,
2: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक ये 9 क्षेत्रों में सहकारिता मंत्रालय को एक माला में पिरोने का काम हमने किया है.
1: या कार्यक्रमात देशभरातल्या 232 गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमिपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातल्या उतीसंवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल ॲप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते झालं. त्याशिवाय

0: सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी या दोन प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात आलं, त्याचबरोबर बियाणे प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती भवनात डॉक्टर मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. डॉक्टर मुखर्जी हे प्रख्यात शिक्षणतज्ञ, द्रष्टे राजकारणी आणि राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी भारताच्या शैक्षणिक आणि राजकीय लोकशाही प्रवासावर अमिट छाप सोडल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही डॉक्टर मुखर्जी यांना अभिवादन केलं आहे. विद्वत्ता, धैर्य आणि राष्ट्रसेवा या गुणांच्या बळावर डॉक्टर मुखर्जी यांनी आपलं जीवन राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित केलं, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. देशभरातल्या 93 कोटीपेक्षा जास्त आभा अर्थात आयुष्मान भारत आरोग्य खात्यांशी 104 कोटीपेक्षा जास्त आरोग्य नोंदी जोडल्या गेल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. आभा क्रमांक हा आधार कार्डाच्या क्रमांकाप्रमाणेच 14 अंकी क्रमांक असून त्यामुळे रुग्णांना डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ घेणं शक्य होतं. या प्रणालीच्या माध्यमातून रुग्ण आपली संपूर्ण वैद्यकीय माहिती सुरक्षित ठेवून विमा कंपन्या आरोग्य सुविधा केंद्र डॉक्टर आणि इतर संबंधित सेवांशी जोडले जाऊ शकतात, असं सरकारनं म्हटलं आहे. देशातले सर्व रुग्ण आणि आरोग्य सुविधा केंद्रांचा समावेश करून आयुष्मान भारत डिजिटल मिशनचं जाळं विस्तारण्याचं आणि प्रत्येक नागरिकासाठी पूर्णपणे डिजिटल आरोग्य नोंदी उपलब्ध करून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे.
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होत आहे. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आले आहेत. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरी वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा मार्गावरही काही काळ दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येक की 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. मुसळधार पाऊस आणि सोसायट्याचे वारे या स्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.
0: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी होऊन विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची धावपट्टी आज सकाळी सुमारे तासभर बंद ठेवावी लागली. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश

केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये आज अतिशय जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि पश्चिम बंगाल इथं जोरदार ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत नाओमी ओसाका हिनं अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का दिला. नाओमीनं अरिनावर 6-2, 7-6 अशा दोन सेट्समध्ये मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याशिवाय कोको गॉफ, जेसिका पेगुला आणि कॅरोलिना मुकोवा यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीत नोवाक जोकोविचने रोमान सॅफ्युलिन याच्यावर 7-6, 6-3, 3-6, 6-3 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. या विजयासोबतच विम्बल्डनच्या मैदानावर सर्वाधिक 106 सामने जिंकणारा पुरुष टेनिसपटू हा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. अग्रमानांकित यानिक सिन्नरनं शिंतारो मोचीसुकी याच्यावर सहज विजय मिळवला, तर फिलिक्स ऑझर अलियासेम यानं अलेझांड्रो डेव्हिडोविच फोकिना याला 5 सेट्सच्या थरारक सामन्यात हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करीत आहोत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अंबाबाई देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं उद्घाटन, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी आणि सायबर सुरक्षेसाठी महिला आयोगाचा पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम, यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. शहा यांच्या हस्ते अंबाबाई देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं उद्घाटन झालं. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं निधी मंजूर केला आहे. यासाठी स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी प्रयत्न केले. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. शासनानं यासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मंदिर विकास कामांना सुरुवात होत असतानाच अंबाबाई मंदिराच्या कळसालाही सुवर्ण झळाळी प्राप्त झाली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावर सोन्याचा कळस चढवण्यात आला आहे. अधिक महिन्यातील अखेरच्या शुक्रवारी कळस चढवण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. यानंतर कळसाची पूजा करण्यात आली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी मंदिराला हा कळस अर्पण केला आहे. 2.5 कोटी रुपयांचा हा कळस 1.5 किलो सोन्यात मढवलेला आहे. मंदिर संवर्धनाचं काम अद्याप सुरू असल्यानं तात्पुरतं कळसपूजन करण्यात आलं आहे. मंदिर संवर्धनाचं काम पूर्ण झाल्यानंतर कळसाभिषेक आणि पूजन केलं जाणार आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन, समता दिंडी, शाहू स्मारक लोकार्पण, शाहू पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक

दिवंगत डॉक्टर जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यात डॉक्टर पवार यांच्या ऐतिहासिक ज्ञानसाधनेचा आणि महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील त्यांच्या देदीप्यमान योगदानाचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. 1,00,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्या माध्यमातून महिला आणि बालकांवर होणारे सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, छेडछाड आणि पोस्को संबंधित गुन्ह्यांचं प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं कोल्हापूर

0: रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात 3000 शाळांमध्ये विशेष पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकांनी आपल्या मुलांना सायबर सुरक्षेची योग्य जाण करून देणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी या बैठकीत सांगितलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले तर उपाध्यक्षपदी कोल्हापूरचे धनाजी यमकर आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची निवड झाली. प्रमुख कार्यवाहपदी अभिनेता सुशांत शेलार यांची निवड झाली. कोल्हापुरात धर्मादाय सहआयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी झाल्या. गोकुळ दूध संघटनेच्या निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधकांनी पात्र 4844 दूध संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले. 20 जुलैपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. गोकुळच्या 5470 दूध संस्थांपैकी अवसायनातील संस्था वगळता 4844 संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले होते. ठराव मागवण्याची प्रक्रिया एक महिना सुरू होती. अखेरच्या दिवसापर्यंत 5439 ठराव जमा झाले. दरम्यान सर्वाधिक ठराव दाखल करून आम्हीच गोकुळवर निर्विवाद सत्ता मिळवणार असल्याचा दावा महायुतीनं केला आहे. तर महाविकास आघाडी देखील सत्ता मिळवण्याचा दावा करत आहे. जून महिन्यात पावसानं ओढ दिली असली तर या महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. तर श्रोतेहो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
2: आकाशवाणी नागपूर. दुपारचे 1:45 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात विद्याधर सरदार आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली वऱ्हाडी गीतं श्रोतेहो ऐकूयात. अगदी सुरुवातीला अजाबदास सरदार यांनी रचलेलं हे पहिलं वऱ्हाडी गीत.
3: भारत माते करितो वंदना,

श्रोते हो, आपण ऐकत आहात लोकसंगीताचा कार्यक्रम. यापुढील वऱ्हाडी गीत रचलेलं आहे अजाबदास सरदार यांनी. गायक कलाकार आहेत विद्याधर सरदार.

श्रोतेहो, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात विद्याधर सरदार आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली वऱ्हाडी गीतं ऐकलीत. सहभागी कलाकार होते सुदाम सरदार, वनमाला कांबडे, गणेश मेश्राम, आशिष नाईक आणि मच्छिंद्र सरदार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी।
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, सेंद्रिय शेतीमध्ये कीड रोग नियंत्रणासाठी कडुनिंबाचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो आणि म्हणूनच कडुनिंबाचं महत्व लक्षात घेता या झाडाला वंडर ट्री असं देखील म्हटलं जातं। आता आपल्या ग्रामीण भागात गावोगावी कडुनिंबाची झाडं जी असतात ती भरपूर प्रमाणात असतात आणि महत्वाचं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या झाडांना ज्या निंबोळ्या लागतात त्या आपण गोळा देखील करून ठेवत असतो। आता या गोळा केलेल्या निंबोळ्या ज्या आहेत त्याच्या मदतीनं आपण 5% निंबोळीचा अर्क हा घरच्या घरी तयार करू शकतो। निंबोळी अर्क जो आहे तो आपल्याला कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, जवस, भाजीपाला पिकं, फळ पिकांवर येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडी, यामध्ये मावा, फुलकिडे, पांढरी माशी, तुडतुडे, पिठ्या ढेकूण, तसंच पतंगवर्गीय किडीमध्ये गुलाबी बोंडळी, घाटे अळी, शेंड्या आणि फळं पोखरणारी अळी, तसंच तंबाखूवरील पानं खाणारी अळी, उंटअळी, लष्करी अळी यासारख्या वेगळ्या वेगळ्या किडींच्या नियंत्रणासाठी या फवारणीचा आपल्याला उपयोग होऊ शकतो। निंबोळी अर्काचा प्रभाव हा वेगवेगळ्या किडींवर भिन्न पद्धतीनं होत असतो। काही किडी अर्काच्या वासामुळे दूर जातात तर काही किडी ज्या आहेत त्या अर्क फवारल्यामुळे पिकांना खाऊ शकत नाही। निंबोळ अर्काची फवारणी ज्या पिकांवर आपण करत असतो अशा ठिकाणी किडी अंडे देण्याचं टाळतात, तसंच अंड्यातून बाहेर निघालेल्या ज्या असतात त्या काही न खाता उपाशी पोटी मरून जातात। कडुनिंबाच्या पाना आणि बियामध्ये ॲझॅडिरेक्टिन, निंबिन आणि निंबिडिन तसंच मेलियान ट्रिओल सोबतच सालानिन हे महत्वाचे घटक आहेत। कडुनिंबापासून तयार केलेला अर्क जो आहे तो किडीला अंडी घालण्यास प्रतिबंध करतो, तसंच अंडीनाशक, कीड रोधक दुर्गंध, किडीस खाद्य प्रतिबंध तसंच कीटकनाशक या सर्व मार्गानं विविध प्रकारे परिणाम साधत असतो। अशा रीतीनं आपल्याला निंबोळ्याच्या अर्कापासून वेगवेगळ्या किडीच्या नियंत्रणासाठी उपयोग करता येईल। आता हा अर्क घरच्या घरी आपल्याला कसा तयार करता येईल याविषयी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितलेली माहिती जाणून घेऊया आपण उद्याच्या कृषीवाणीतून।
0: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी।
2: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
3: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव।

0: आणि असतं भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात.
1: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास.
0: नाव त्याचं गोकुळ आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस.
1: तेव्हा ऐका महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35
0: कार्यक्रम गोकुळ.
1: संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाणारा
0: कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.
1: यात ऐका शेती आधारित विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन,
0: सोबतच शास्त्रज्ञांचं प्रगत तंत्रज्ञान,
1: जोडीला ऐका कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे म्हणजेच प्रयोगशील शेतकरी बांधवांचे अनुभव
0: फक्त आणि फक्त माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात.
1: तेव्हा ऐका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 7:30
0: कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: रेडिओ संपूर्ण देशाला एका समान सूत्रात बांधून ठेवतो आपल्या सर्वव्यापी परिचयानं.
1: ये आकाशवाणी है. नेमक्या कोणत्या समस्या उद्भवतात आणि त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. श्रोते हो, पावसाळ्यात त्वचेच्या तक्रारी वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे वाढलेली आर्द्रता आणि मंदावलेली पचनशक्ती. आयुर्वेदानुसार जेव्हा शरीरातील दोषांचा समतोल बिघडतो तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो. पावसाळ्यात सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे मुरुम आणि पुरळ. दुसरी महत्वाची समस्या म्हणजे फंगल इन्फेक्शन. त्वचेच्या घड्यांमध्ये खाज, लालसरपणा किंवा गोलाकार चट्टी दिसू शकतात. पायाच्या बोटांमध्ये, काखेत, मानेच्या घड्यांमध्ये किंवा जांघेच्या भागात खाज, लालसरपणा किंवा पांढरे चट्टे दिसू शकतात. अनेक जण हे साधे रॅशेस समजून दुर्लक्ष करतात, परंतु वेळेवर उपचार न केल्यास हा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे या त्वचेच्या समस्यांवर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार या काळात त्वचेचे रक्षण करण्यासाठी काही सोपे नियम आहेत. पहिला नियम म्हणजे त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवणे. विशेषतः पायाच्या बोटांमधील जागा कोरडी ठेवणे महत्वाचे आहे. दिवसातून 2 वेळा सौम्य क्लिन्झरने चेहरा स्वच्छ करावा. दुसरे म्हणजे आयुर्वेदात नीम, हळद, मंजिष्ठा यासारख्या वनस्पती त्वचेसाठी हितकारक मानल्या आहेत. त्यांचे जंतुनाशक आणि त्वचा शुद्धीकरण करणारे गुणधर्म उपयुक्त ठरू शकतात. उठणे आणि औषधी स्नान. बेसन, मसूर डाळीचे पीठ, हळद आणि थोडे चंदन यांचे उठणे त्वचेला स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकते. यामध्ये कडुनिंबाच्या पानांचे किंवा सालीचे चूर्ण वापरले तर अधिक लाभदायक ठरते. चेहरा धुण्यासाठी मधाचा वापर करणे हेही चांगले असते. कडुनिंबाची पाने उकळून त्या पाण्याने आंघोळ करणे उपयुक्त ठरू शकते. पावसाळ्यात वात प्रकोप झालेला असतो, त्यामुळे त्वचेला कोरडेपणा आलेला असतो. म्हणून या काळात तेल लावून अभ्यंग करणे अर्थात बॉडी मसाज करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे त्वचेबरोबर हाडांचेही आरोग्य चांगले राहते. तिसरे म्हणजे आहार. त्वचा ही आपण जे खातो त्याचे प्रतिबिंब असते. आहाराचा त्वचेवर मोठा प्रभाव असतो. पावसाळ्यात वडापाव, भजी, त्यानंतर गरमागरम चहा यासारखे पदार्थ जास्त खावेसे आणि प्यावेसे वाटतात, परंतु त्यांचा अतिरेक झाला तर त्याचा वाईट परिणाम आपल्या पचनशक्तीवर दिसून येतो. परिणामी आपल्या त्वचेवरही त्याचा परिणाम दिसतो. म्हणून शक्यतो बाहेरचे अन्न, तळलेले पदार्थ, पावासारखे बेकरी प्रॉडक्ट्स हे टाळावे. त्याऐवजी ताजे, गरम आणि पचायला हलके अन्न घ्यावे. आवळा, डाळिंब, मूग, गाईचे तूप यांचा समावेश करावा. घरी बनवलेले विविध भाज्यांचे सूप, मुगाची खिचडी, मिक्स धान्यांचे धिरडे, थालीपीठ यांचा आहारात समावेश करावा. रोज पोट नीट साफ होईल याकडे लक्ष असावे. पुरेसे पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे आणि ताणतणाव कमी ठेवणे हेही तितकेच महत्वाचे आहे. आयुर्वेदातील एक सिद्धांत महत्वाचा आहे. रक्त शुद्ध असेल

0: त्वचा सुंदर राहते. म्हणूनच केवळ बाह्य सौंदर्य प्रसाधने वापरण्यापेक्षा रक्तशुद्धी आणि पचनाची काळजी घेणेही आवश्यक आहे. त्वचेची समस्या सतत वाढत असेल, संसर्ग होत असेल किंवा घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा, कारण निरोगी त्वचा ही चांगल्या आरोग्याची ओळख आहे. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या दुसऱ्या भागात आवचटजी आपलं स्वागत. आवचट सर, जेव्हा या समस्येचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं आणि त्यासाठी तुम्ही जी पावलं उचललीत, जनजागृतीसाठी जे प्रयत्न केले आहे, तर ते कोणते होते? पहिल्यांदा तुम्ही काय पावलं उचलली?
1: नाही, पहिल्यांदा एक तर प्रत्यक्ष समस्येच्या मुळाशी आम्ही गेलो आणि मग लक्षात आलं की कॅरी बॅग जी येते ही कॅरी बॅग निसर्ग चक्रात येते कशी, कुठून येते? तर मग ही कॅरी बॅगच जर बंद केली
0: बरोबर
1: तर काय करता येईल? मग त्या दृष्टीनं आम्ही या वारी मार्गावर जे पानफूल विक्रेते आहेत, या पानफूल विक्रेत्यांचा वर्कशॉप करणारी आमची एकमेव संस्था आहे. की या पानफूल विक्रेत्यांचं दिवसाचं उत्पन्न किती असतं? साधारणतः 350 ते 500 रुपये त्यांना पानफूल विकून मिळतात. पण या लोकांचा सर्वात जास्त खर्च कशावर होत होता? तर ते कॅरी बॅगचं बंडल विकत घेणे.
0: बरोबर.
1: आम्ही या लोकांना पर्यावरण हा विषयच सांगितला नाही, आम्ही याच्यातली इकॉनॉमी त्यांना समजून सांगितली.
0: बरोबर.
1: म्हणजे या सगळ्या लोकांना आम्ही बोलवलं.
0: बरोबर.
1: आणि याच्यातली इकॉनॉमी सांगितली की तुम्ही ज्या वेळेस एक कॅरी बॅगचं बंडल घेता, त्याच्यावर 100 पिशव्या असं लिहिलेलं असतं, त्यात निघतात 60-65 पिशव्या, त्याऐवजी तुम्ही 5 किलो रद्दी विकत घ्या आणि त्या रद्दीचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यावर तुम्ही पानफूल द्यायला सुरुवात करा.
0: बरोबर.
1: तुम्हाला सांगतो, याच्यातून इतका चांगला अनुभव आला, त्यातले अनेक पानफूलवाले रडले की अशा पद्धतीनं आम्हाला कुणीतरी बोलवलंय, आम्हाला खुर्चीवर बसवलंय, आम्हाला चहा पाजलाय, नाही आम्हाला हे समजून सांगितलं. 80% पानफूलवाल्यांनी कॅरी बॅग वापरणं बंद केलं.
0: बर वा.
1: जसं हे कॅरी बॅग इथून एक बंद झाली, तसं दुसरं या वारी मार्गावर ज्या शाळा कॉलेजेस आहेत,
0: बरोबर,
1: या शाळा कॉलेजेस मधले विद्यार्थी यांनी या विषयामध्ये खूप मोठं आमचं काम केलं. म्हणजे तुकोबारायांची वारी आणि माऊलींची वारी या दोन्ही वारी मार्गावरच्या शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही कार्यक्रम केले.
0: बरोबर.
1: आणि या कार्यक्रमामधून प्लास्टिक आणि थर्माकोलचा प्रवास कसा आहे,
0: बरोबर,
1: तो निसर्गामध्ये किती प्रकारच्या कशा समस्या निर्माण करतो,
0: बरोबर,
1: जसं पशु पक्षी प्राणी यांच्यावर जो परिणाम होतोय तोच माणसांवरही परिणाम होतो. गरम अन्न प्लास्टिक मध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये अशी एक केमिकल प्रक्रिया घडते की तिथे बिस्पोनिल नावाचा विषारी घटक तयार होतो आणि ज्या लोकांना कॅन्सर आहे अशा 95% लोकांच्या रक्तामध्ये बिस्पोनिल आढळलेला आहे. माणूस अन्नदान करतो, या वारी मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान करणारी लोक आहेत.
0: बरोबर.
1: मग हे अन्नदान करणाऱ्या लोकांना आम्ही हा विषय समजून सांगितला की तुम्ही अन्नदान का करता, तर तुम्हाला पुण्य मिळावं म्हणून तुम्ही अन्नदान करता. पण ज्या पात्रातून तुम्ही अन्न लोकांना देतात त्याच्यामुळे जर त्यांची तब्येत बिघडत असेल, वारकऱ्यांची तर तब्येत बिघडणारच आहे, त्याबरोबर निसर्गाची पण तब्येत बिघडणार आहे. त्यामुळं तुम्ही ते न वापरता साधी पानाची पत्रावळ जी आहे, जी निसर्गातून आलेली आहे, पळसाच्या पानाची पत्रावळ, त्या पत्रावळीचा वापर करावा या दृष्टीनं आम्ही मोठं एक जनजागृती उभी केली. त्याचबरोबर
0: जनजागृती तुम्ही वारकऱ्यांमध्येही केली.
1: या विषयामध्ये आता 40 महाराज आमच्या बरोबर काम करतायत.
0: बर.
1: जसं जनजागृती आम्ही वारकऱ्यांमध्ये केली, त्याचबरोबर

0: श्रोते हो, आताच आपण ज्योती यादवार यांचं गायन ऐकलत, राग होता शुद्ध सारंग. त्यांना तबला साथ होती मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियम साथ होती अनंत केमकर यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद. श्रोताओं, आकाशवाणी की कंटेंट सोर्सिंग पॉलिसी के अंतर्गत कार्यक्रम निर्माताओं एवं निर्माण संस्थाओं से रचनात्मक एवं गुणवत्तापूर्ण कार्यक्रमों के लिए प्रस्ताव आमंत्रित किए गए हैं. अधिक जानकारी के लिए https://prasarbharti.gov.in/nipp वेबसाइट पर जाएं. प्रस्ताव भेजने की अंतिम तिथि 31 जुलाई 2026 है.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर दुपारी ठीक 3 वाजता मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे. आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी स्थगित. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. राजधानी मुंबई आणि उपनगरातल्या स्थितीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सखल भागात पाणी साचलं असून अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मुंबई महानगरपालिकेनं 1916 हा मदत दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केलाय. शहरातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली असून शासकीय कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी दिली आहे. खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करायला सांगावं असं शासनानं सांगितलंय. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरीय वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होतीये. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारुडा जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्या. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. मुंबई गोवा मार्गावरही 8 ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. या परिस्थितीत शासन करत असलेल्या उपाययोजनांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
2: मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाइड त्या ठिकाणी काल रात्री झाला. जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला. पण आता तो सगळा मलबा जो आहे तो काढण्याचं काम चाललेलं आहे. आणि एकूण या अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारच्या पावसामुळे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे एकूण या हायवेवर 8 ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या लँडस्लाइड झालेल्या आहेत. पण आता जवळजवळ सगळं क्लिअर करणं चाललेलं आहे.
1: मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या परिस्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. आज दुपारी 3:56 समुद्राला उधाणाची भरती येणार असून सुमारे 4 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.
0: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्यात इतरत्रही पावसाने जोरदार हजेरी लावली. आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी तिथल्या बातम्या दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दरड कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्याचं काम सुरू केलं आहे. कोसळलेला काही भाग जवळच्या घरांच्या परिसरात आल्यानं त्या परिसरातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. वरंदा घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाला आहे. मंडणगड तालुक्यात म्हापळ आंबेतपुलाजवळ महाड तालुक्यातले बार्जेस भरकटून अडकले आहेत. पुलाला धोका असल्यानं तात्पुरती मंडणगड म्हापळ गोरेगाव माणगाव वाहतूक बंद केली आहे. रायगड जिल्ह्यात पेणखोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यात कांचळ इथं अम्मा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलं आहे. पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस होत असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे. पुणे जिल्ह्यात

तालुक्यात पाटण इथे आज पहाटे एका घरावर दरड कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाने बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकूण 23 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर आंबेठाण इथे दरड कोसळली असून एकूण 75 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेल्यामुळे सर्व वारकरी आणि भाविकांनी आळंदी शहरात जाणं टाळावं. ज्यांनी प्रवास सुरू केला असेल त्यांनी सुरक्षित आसरा घ्यावा असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीनं केलं आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. बहे सांगली म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नाशिक शहर आणि जिल्ह्यात इतरत्र पावसाला सुरुवात झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे. पावसामुळे त्र्यंबकेश्वर इथं एक घर पडलं असून जीवितहानीचं वृत्त नाही. काही ठिकाणी विहिरी आणि पशुधनाचं नुकसान झालं. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झालं असून शेतीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला. मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळणं, मानखुर्द इथं इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडून गेलेले बळी, झाडं पडून झालेले मृत्यू इत्यादी मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला घेरलं आणि या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून सरकारनं याविषयी सभागृहात सविस्तर निवेदन करावं अशी मागणी त्यांनी केली. त्यावर ही एक अभूतपूर्व नैसर्गिक परिस्थिती असून सर्व प्रशासन अलर्ट मोडवर आहे, यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही आणि यासंदर्भात उद्या संपूर्ण निवेदन सभागृहात करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मानखुर्दमध्ये कोसळलेली इमारत पूर्णपणे बेकायदा होती. ती इमारत ज्या झोपडीवर पडली त्यातल्या लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सरासरी 800 झाडं पडतात पण कालच्या एका दिवसात 350 झाडं पडली असं त्यांनी सांगितलं. आज दुपारनंतर ताशी 70-90 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं, शक्यतो प्रवास टाळावा आणि विशेषतः युवांनी पर्यटनासाठी बाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर पावसाची परिस्थिती पाहता सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विधान परिषदेतही विरोधकांनी मुंबईतल्या परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केलं. मानखुर्दमधली इमारत बेकायदा होती तर कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी विचारला. यावर मुख्यमंत्री विधानसभेत उद्या निवेदन देतील असा पुनरुच्चार मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी केला. गेल्या 3-4 दिवसात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 13 बळी गेल्याचं ते म्हणाले आणि आज हवामान विभागानं दिलेला इशारा पाहता सभागृहाचं कामकाज स्थगित करायची विनंती सभापतींना केली. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नांदेड मुंबई आणि टनकपूर नांदेड या एक्सप्रेस गाड्यांचं उद्घाटन केलं. ओदिशात भुवनेश्वर इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दूरस्थ पद्धतीने या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. नांदेड मुंबई ही एक्सप्रेस गाडी वाशिम आणि हिंगोली मार्गे जाणार असून त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्राबोवो यांच्यासमवेत योग्यकार्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी 2026 परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत करायला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत 8,29,510 विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अद्ययावत केली आहे आणि त्यांना परीक्षा शुल्क परत द्यायला सुरुवात झाल्याची माहिती एनटीएनं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे. आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन.
राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात

0: गृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी तहकूब. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झाली आहेत. आजची अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सेवा आता इथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सेवा सुरू होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून तुम्ही आमचं प्रसारण ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सेवेत. तोपर्यंत नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आता ऐकूया ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी सूर्यकांत आवटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात पाणी साचलं असून अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. मुंबई महानगरपालिकेनं 1916 हा मदत दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केला आहे. गरज नसेल तर प्रवास करू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये

0: ही संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक बंद आहे. मंकी हिल जवळ रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यानं मुंबई पुणे आणि त्या मार्गावरून जाणाऱ्या इतर गाड्या रद्द केल्या आहेत, तर काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात ते इंडोनेशियात जकार्ता इथं पोहोचले, नंतर ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांना भेट देणार आहेत. सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते अनेक सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसअखेर 521 अंकांनी वधारून 78,285 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 159 अंकांची तेजी नोंदवत 24,430 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विद्या खांडवे यांचं गायन राग मेघ. ख्यालाचे बोल आहेत गरजे घट घन. मध्यालय बंदिश झपतालात निबद्ध असून त्यानंतर तराणा 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला 7 आहे शंतनू किंजवडेकर यांची, तर हार्मोनियम 7 आहे सुधांशू खारपुरे यांची. ऐकूया विद्या खांडवे यांचं गायन राग मेघ.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण विद्या खांडवे यांचं गायन ऐकलं. राग मेघ त्यांना तबला साथ दिली होती शंतनू किंजवडेकर यांनी, तर हार्मोनियमवर साथ दिली होती सुधांशु घारपुरे यांनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 झाले आहेत. आता ऐकूया युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी.

0: मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच पुस्तकांच्या जगात रमायला फार आवडतं. अशाच पुस्तकांच्या जगात रमणाऱ्या मित्रमैत्रिणींशी आपण गप्पा मारत असतो आपल्या वाचन कट्ट्या या कार्यक्रमात. तेव्हा आपली मैत्रीण तन्वी गुंडये वाचनप्रेमी आणि पुस्तकप्रेमी मैत्रीण सानिका म्हस्कर सोबत कोणत्या पुस्तकांविषयी गप्पा मारतीये हे ऐकूयात.
1: नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्हा सर्वांचं वाचन कट्ट्यामध्ये स्वागत आहे. माझ्यासोबत माझी वाचक मैत्रीण आहे सानिका म्हस्कर आणि आज आम्ही पुस्तकांच्या दुनियेमध्ये थोडंसं रमणार आहोत, पुस्तकांविषयी बोलणार आहोत. खरं तर असं म्हटलं जातं की हल्लीची जी तरुण पिढी आहे ती फक्त समाज माध्यमांमधून, मग वेगवेगळ्या प्रकारची जी ॲप्स असतात त्या माध्यमांमध्ये जास्त सक्रिय असते. त्यांना वाचनाची फारशी आवड नसते, एक अशी साधारण ओरड आपल्याला पाहायला मिळते. पण ही जी जेनझी पिढी अशी म्हटली जाते, तरुणाईची जी पिढी म्हटली जाते, त्यातला काही गट असाही आहे की जो वाचतो, ज्याच्याकडे स्वतःचा बुकशेल्फ आहे, ज्याच्याकडे आई वडिलांसारखी, आजी आजोबांसारखी स्वतःची काही ठरवलेली पुस्तकं आहेत जी ती वाचली जातात. तर अशा काही पुस्तकांविषयी आज आपण बोलणार आहोत. आज माझी वाचक मैत्रीण माझ्यासोबत आहे, ती सुद्धा वाचते, तिला वाचनाची आवड आहे. तिला नेमक्या कोणत्या प्रकारची पुस्तकं आवडतात आणि एक जेनझी म्हणून तिला कोणत्या प्रकारचं वाचन आवडतं याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सानिका, स्वागत आहे तुझं वाचन कट्टामध्ये.
2: नमस्कार तन्वी,
1: कशी आहेस तू?
2: मी मस्त, तू कशी आहेस?
1: मी पण मस्त. आणि मी सध्या कॉमन प्रश्न तुला विचारणार आहे, जो प्रत्येक वाचकाला विचारला जातो, की तू सध्या काय वाचतेस?
2: सध्या मी कादंबरीवरती जरा जास्त माझा भर आहे आणि आता मी वाघाचा मागावर एकदा पुन्हा वाचत होते, जो कथासंग्रह आहे व्यंकटेश माडगुळकरांचा. तर मी खूप आधी वाचला होता पण माझ्या वयोमानानुसार मला त्या कथा कळायला थोड्या तेव्हा जड गेलेल्या असं मला वाटत होतं. तो मी खूप रेटून वाचत होते पण आता तो मी एका फ्लो मध्ये पुन्हा एकदा वाचायला घेतलाय 2 दिवसापूर्वीच आणि तो आता शेवटच्या टप्प्यात आहे. तर सध्या कथा आणि कादंबरीवरती थोडा भर आहे. तर मधल्या काही काळामध्ये थोडेसे वेगळे पद्धतीची पुस्तकं वाचत होते अभ्यासाच्या माध्यमातून, पण पुन्हा आता एक थोड्या मोकळ्या वेळामध्ये मी आधी जे काही वाचलंय किंवा माझी पुस्तकं नव्याने माझ्याच पुढे आली आहेत काही कारणामुळे, तर तेव्हा माझं ज्याला जास्त लक्ष जाऊन की बाबा हेही आपल्याकडे आहे आणि आपण हे वाचलंय पण आपल्याला तेवढं आठवत नाहीये, तेवढं त्यातनं काय घेतलंय आपण हे आता उमगत नाहीये, तर ते आत्ता या वयातून त्यातून काय घेतलं पाहिजे हे थोडंसं साधण्यासाठी पुन्हा त्या पुस्तकांकडे वळते. आणि ती साधारण कथा कादंबरीच आहेत ज्या आधी वाचलेल्या आहेत.
1: पण मग तुला कोणत्या प्रकारचं साहित्य वाचायला आवडतं, म्हणजे रहस्य कथा आवडतात का की प्रेमकथा?
2: हो, रहस्य कथा प्रेमकथा आवडतात, पण सध्याच्या काही काळामध्ये मला वनकथांची आवड लागली.
1: अरे वा.
2: हा, तर म्हणजे हा भाग माझा कधीच आयुष्यात नव्हता, जो काही कारणामुळे माझ्या आयुष्यात आला. तर ते कारण म्हणजे अर्थात पद्मश्री मारुती चितमपल्ली, तर त्यांच्या वनकथांचं वाचन माझ्या परिवारामध्ये व्हायचं आणि त्यातून आम्ही काही छोटे त्या कथांच्या अभिवाचनाचे कार्यक्रम करायला लागलो 2-3 वर्षांपूर्वी, ज्याच्यामध्ये माझा सहभाग नव्हता, माझा मोठ्या भावाचा सहभाग होता. पण त्याच्या अभिवाचनामधनं मला त्या कथांची गोडी लागली आणि वनकथा नावाचा एक काहीतरी भाग असतो हे मला कळलं, जे मला माहितीच नव्हतं. मला सततच प्रेमकथा, रहस्यकथा, कादंबरी, विनोदी कथा

0: पुलंचा आपण वाचतो किंवा त्यांची काही व्यक्तिचित्रण आपण वाचलेली आहेत, तर त्यामुळे हा मराठी थोडासा वेगळाच हे होता. तर तू सुद्धा नक्की या काय म्हणू पद्धतीकडे ये जर आली नसेल तर, आणि तू नक्की त्याचा अनुभव घे, तो फार विलक्षण अनुभव.
1: आणि हे किती वेगळं आहे म्हणजे वनकथा हा प्रकारच मुळात नवीन आहे. कारण बऱ्याचदा आपण असं बघतो की प्रेमकथा वाचल्या जातात, कादंबऱ्याही वाचल्या जातात आणि त्यात मानवी भावभावना जास्त असतात, पण वनकथा म्हटल्यावरती आपल्याला प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा निसर्गाशी एक जवळ जाण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये दिसतो. ही खूप वेगळी भावना आहे.
0: आणि तू नक्कीच तुझ्यासारख्या इतक्या संवेदनशील मुलीने ते नक्कीच अनुभवलं पाहिजे असं क्षेत्र आहे ते कथांचं. आणि मला जसं वनकथा आवडतात तसं मला उत्सुकता आहे की तुला कुठल्या प्रकारच्या कथा आवडतात किंवा तू कुठल्या प्रकारच्या कथा वाचणं जास्त.
1: मला ग्रामीण कथा आवडतात, त्यात व्यंकटेश माडगुळकर असतील किंवा मग दमा मिराजदार असतील, त्यांच्या थोड्या हास्यास्पद सुद्धा असतात आणि म्हणजे हलक्या फुलक्या अगदी सहज घडून जाणाऱ्या गोष्टी. गावात चालत असताना एखादा माणूस भेटतो आणि तो माणूस आपल्याला इतका जवळचा वाटायला लागतो, तर त्यामुळे मला सगळ्या ग्रामीण कथा आवडतात वाचायला.
0: हा म्हणजे बघ आता तू ह्याच्यात नाही अजून वेगळा कथेतलाच म्हणजे मुद्दा काढलास, म्हणजे आता तू जसं सुरुवात केली होतीस की खरंच आपल्या पिढीवरती फार वाचनाकडे वळलेली ही पिढी नाहीये, खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीचं एक्सपोजर मिळालेली पिढी आहे. पण त्यातूनच आता आपण दोघी बसलोय आणि वनकथांबद्दल बोलतीये आणि तू बरोबरीने ग्रामीण कथांबद्दल बोलतीये.
1: बरोबर. तर तुला कुठलाही एखादा असा उतारा आहे का की जो तुला खूप भावलाय, म्हणजे तू आता म्हणालीस की तू वनकथा वाचतेस, मग त्या वनकथांमध्ये असं कधी झालंय का की खूप एखादी जवळची गोष्ट वाटून गेली आहे वाचता वाचता खूप आवडली आहे, ती तुला आमच्यासोबत आपल्या श्रोत्यांसोबत शेअर करायला आवडेल का?
0: हो, म्हणजे त्या कथेचं पुस्तक माझ्याकडे आता उपलब्ध नाही, पण मी तुला म्हणलं तसं मी सध्या मारुती चितमपल्लींच्या वनकथा मला आवडत होत्या म्हणून वाचत होतो. तर जसे म्हणजे तुला मी म्हटलं की पशु पक्षी झाडं यांच्याप्रमाणे आदिवासींचं खूप खूप घट्ट जंगलाशी निसर्गाशी नातं आहे, आणि चितमपल्लींची अशी गुलाबी पिसं नावाची कथा आहे की जी मला भयंकर भावते, आणि त्याच्यामध्ये एका गुलाबी पिसं असणाऱ्या पक्षाचंही वर्णन केलेलं आहे. ते तू जाऊन नक्की वाचावंस.
1: येस, नक्की जरूर वाचेन. पण सध्या तू आम्हाला काही वाचून दाखवणार आहेस का?
0: येस, नक्की. तर मी तुला म्हणलं तसं मी आता चकवा चांदण नावाचं आत्मकथन आहे पद्मश्री मारुती चितमपल्लींचं, ज्याच्यामध्ये त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास त्यांनी उलगडून दाखवलाय. आणि त्याच्यात म्हणजे त्या आत्मचरित्राचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी प्रत्येक टप्प्याबद्दल लिहिलंय त्यांच्या वयाच्या आयुष्यातल्या, आणि जे फ्लॅशबॅक मध्ये जात नाही, जे आपल्याला सुरुवातीपासून आहे तसंच दिसतं की असं झालं असं झालं मग तसं झालं. तर मध्यांतरामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की जो गावाकडे राहणारा मुलगा होता जो इतका बुजरा होता ज्याच्या पदरी इतकं अपयश होतं, त्या माणसाला त्याच्या स्वप्नातली माणसं, तो ज्यांना आयडल मानत होता, तो ज्यांना आदर्श मानत होता, अशी माणसं त्याच्या आजूबाजूला असणं, त्यांच्याशी त्याचा संबंध असणं हे त्यांना खूप अप्रूप वाटायचं आणि हे त्या वाचकालाही खूप अप्रूप वाटतं. तर मारुती चितमपल्ली त्यांच्या पुढच्या कारकिर्दीमध्ये खूप मोठमोठ्या लेखकांसोबत राहिले, एकमेकांचा सहवास त्यांना लाभला, आणि असंच त्यातले एक लेखक जे लेखकही माझ्या खूप जवळचे आहेत ते लेखक म्हणजे अप्पा दांडेकर, गोनी दांडेकर. तर चितमपल्लींशी दांडेकरांशी कशी ओळख झाली याचा एक पॅरेग्राफ आहे तो मी वाचून दाखवते त्या भेटीची गंमत. तर त्यांनी साधारण लिहिलंय की त्यांची ओळख खूप जुनी होती, जो सुरुवात होते आपल्याला तेव्हा कळतं की अप्पांचा आणि चितमपल्लींचा खूप घनिष्ठ संबंध होता, गुरूंच्या स्थानी ते त्यांना मानायचे. पण सुरुवातीला ते जेव्हा गेले तेव्हा त्यांनी असं सांगितलंय की गेली 2.5 तप मी या घरात राहतोय, इथेच जवळजवळ सर्व लेखन केलं, या विठोबाच्या देवळात संत तुकोबाने कीर्तन केलेलं. गॅलरीतून समोर पाहिलं की 9 लाख उंबेरचे हिरवे डोंगर दिसत, इंदुरी जवळचा भंडारा डोंगर दिसे. ते दृश्य पाहताना अप्पा सांगत, भंडारा डोंगरावर तुकाराम बुवांनी गाथेतील अभंग लिहिले, तरुणपणी मी इंदुरी, नवलाख, उंबरे आणि आजूबाजूच्या गावातून माधुकरी मागून भंडारा डोंगरात पर्णकुटी बांधून राहिलो, असं अप्पा त्यांच्या घराचं वर्णन करतात. त्यांचं घर घोरवाडी स्टेशन उतरून सरळ पश्चिमेला चालायला लागलं की 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. मी नंतर सुट्टीच्या दिवशी वडगावहून लोकलने प्रवास करून त्यांना भेटायला जाईल.

0: ते मांडीवर पाठ ठेवून लिहायचे. गॅलरीचा दार आणि खिडकी यांच्यामध्ये पुस्तक ठेवण्यासाठी फळ्या ठोकल्या होत्या. त्यावर त्यांची पुस्तकं ठेवलेली. तिथेच ज्ञानेश्वरी गाथा, दासबोध, सकल संतगाथा, हाल सातवाहनाची गाथा सप्तशती यांचे महाराष्ट्रातील उत्खनने आधी ग्रंथ सगळे तिथे मांडलेले असायचे. आप्पांचं घर म्हणजे एक वस्तू संग्रहालय होतं.
1: वा.
0: एकदा त्यांनी घराच्या खिडकीतून देवळातलं दगडी कासव दाखवलं. ते दृश्य माझ्या मनाच्या एखाद्या आयकॉनप्रमाणे राहिलंय.
1: भारी.
0: तर चितमपल्ली इथे कायम जायचे आणि ते जेव्हा मावळात होते तेव्हा आप्पा आणि चितमपल्लींची ड्युटी संपल्यानंतर जवळजवळ पायीच, म्हणजे तेव्हा काही साधनं नव्हती, त्यांनी अख्खा मावळ पालथा घातलाय चालून.
1: अच्छा.

0: होती, त्यांनी अख्खा मावळ पालथा घातलाय चालून.
1: अच्छा.
0: कोपरान कोपरा मावळातला ते फिरलेत आणि निसर्ग अप्पा आणि चितमपल्ली आणि त्यांच्या कथा.
1: सुंदर, खूप सुंदर. म्हणजे अक्षरशः आपल्यालाही दर्शन घडलं त्या अप्पांच्या खोलीचं, त्यांच्या त्या ठेवलेल्या वेगवेगळ्या ग्रंथांचं.
0: आणि मला ह्याच्यातून ह्याच्यामध्ये अजून एक उल्लेख आहे पुढे, त्यांची भेट जी झाली ना पहिल्यांदा, ते म्हणले जसं की ते पाठ मांडीवर ठेवून लिहायचे.
1: हो.
0: तर इतकी साधी भेट एखाद्या मोठ्या लेखकाबरोबरची होऊ शकते याच्यावर माझा विश्वास नाही बसत आत्ता. कारण हा म्हणजे आत्ताही आपल्याला कुठे कुठल्याही मोठ्या व्यक्तीला भेटताना जे दडपण असतं, ते दडपण आप्पांनी फार झटकन काढून टाकलं होतं. त्यांनी फक्त त्यांच्या मांडीवरचा पाठ बाजूला केला आणि एकदा हसून एका हसऱ्या मुद्रेने त्यांच्याकडे बघितलं आणि तिथे त्यांची जी मैत्री झाली ती आयुष्यभर होती.
1: बरोबर. म्हणजे वाचनामुळे आपण खरंच त्या काळात जातो, तो काळ अनुभवतो, जगतो. त्यामुळे वाचन फार महत्वाचं आहे असं या अशा प्रसंगांमधून जाणवायला लागतं. मला असं विचारायचं आहे की आत्ता तू वनकथांविषयी बोललीस, तुझ्या आवडत्या कथा कादंबऱ्यांविषयी बोललीस, तुला कविता वाचायला आवडतात का? आणि तू कधी कविता वाचल्यास का खूप मन लावून?
0: हो, म्हणजे माझं पहिलं वाचनाची पहिली प्रेरणाच कविता आहे. कारण मला मराठीच्या पुस्तकातल्या कविताच जास्त आवडायच्या आणि तो थोडा विरोधाभास होता की मला अभिव्यक्त व्हायला पण आवडायचं आणि ते मी तसं गद्यातनं अभिव्यक्त व्हायचं आणि मला वाचायला कविता आवडायचं. तर पहिल्यांदा फार साध्या साध्या बालभारतीमधल्या कविता आणि त्याच्यानंतर कुसुमाग्रजांच्या कविता, मग आपल्या शांता शेळक्यांच्या कविता, असं खूप काय म्हणू त्याला, बाहेर बाहेरचं जसं समोर येतं तसं सुरू होतं. पण त्यानंतर थेट मी बाबा बोरकरांच्या कविता खंडाकडे वळले. बाबा बोरकरांच्या आधी गाण्याने मला थोडं जास्त वेड लावलं, जे तव नयनांचे दल हलले, तर याच्यातनं मला त्या कवीपर्यंत जाण्याचा मार्ग खुला झाला आणि तिथून मी त्यांचे खंड वाचायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मग सगळेच, मी सुरेश भटांच्या गझल असतील, शांता शेळकेंच्या कविता असतील, इंदिरा संतांच्या कविता असतील, कविता हा खूपच जवळचा विषय. आणि मला तुलाही तेच विचारायला आवडेल की तू मला जसं विचारतेस आता की कविता तुझ्या आयुष्यात कधी आली किंवा कविता तुला किती आवडते, तुझं काय म्हणणं आहे कविता या प्रकाराबद्दल?
1: कविता खरंच म्हणजे आपण म्हणतो ना की मानवी भावभावनांचं मिश्रण असतं वगैरे, आणि प्रत्येकाचं अभिव्यक्त होण्याचं ते माध्यम असतं. कविता कधीही स्फुरू शकते, सुचू शकते, आणि एकदा का कविता आपण वाचली ना कशी असते ती छोटीशीच असते, पण त्याच्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब सुद्धा दिसतं, आपल्याला त्या रिलेटेबल वाटतात, त्या छोट्या छोट्याशा ओळी सुद्धा. त्यामुळे कविता माझ्या सुद्धा खूप जवळची आहे. अरुणा ढेरेंच्या कविता मला फार आवडतात, किंवा शांता शेळके, पद्मा गोळे या माझ्या आवडत्या कवयित्री आहेत. आणि कवी म्हणशील तर मग मंगेश पाडगावकर.
0: अरे वा,
1: हलकं फुलकं साधं सोपं. आपण कवितांविषयी बोलतोय, ग्रामीण कथांविषयी, वनकथांविषयी बोलतोय. मला अजून एक सांगायला आवडेल की गुलजार हे जे कवी आहेत, त्यांना आपण बऱ्याच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहतो. म्हणजे ते दिग्दर्शक देखील आहेत, कधी काळी त्यांनी नट म्हणून देखील भूमिका केलेल्या आहेत. आणि त्यांचा पहिला जो कथासंग्रह होता रावीपार, त्याविषयी मला आज बोलायला आवडेल तुझ्यासोबत. या लेखकाच्या अभिजात सर्जनशक्तीचा हा निळ्या मखमलीवर ठेवलेल्या पाणमोत्यासारखा विलक्षण मनोज्ञ असा आविष्कार असं ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे. आणि तो कथासंग्रह म्हणजेच रावीपार. त्यांच्या या मिताक्षरी शैलीतल्या निवेदनात घटनांश, प्रत्यक्ष घटना आणि मनोवस्था याप्रमाणे बदल घडत राहतो. अभिजात प्रतिभेच्या बळावर गुलजार वैश्विक पातळीवर जाऊ शकतील अशी कथासूत्र ते गुंफतात आणि आपल्या दृष्टीसमोर ज्या आपल्या रोजच्या दैनंदिन घटना असतात त्यांचं विलक्षण वास्तव उभं करतात आणि संवादपूर्ण शैलीने वाचकांच्या थेट काळजाला हात घालतात. मला माहिती आहे की मी हे खूप अलंकारिक बोलते, पण साध्या सोप्या भाषेत समजवायचं झालं तर त्यांनी जो हा कथासंग्रह लिहिलाय तो मराठीत अनुवादित केलाय अशोक जैन यांनी. आणि ह्यामध्ये अगदी रोजच्या जीवनातल्या ज्या घटना आहेत, ऑफिसला जाणारी एक व्यक्ती आणि तिच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातल्या व्यक्ती, ह्यांच्यामध्ये असणारे नातेसंबंध, त्यांच्यात घडणाऱ्या घटना ह्यावरती आधारलेला हा कथासंग्रह, त्यामुळे तो जास्त जवळचा वाटतो. आता आपण वेगवेगळ्या कथांविषयी, कादंबऱ्यांविषयी बोलत असताना मला सहज हे आठवलं आणि मी हे सांगितलं.
0: अगदीच, म्हणजे कविता म्हणली की गुलजार आठवलेच पाहिजेत. आणि त्यांनी लिहिलेले संवाद असतील, त्यांनी लिहिलेली गाणी असतील, आणि आता तू म्हणतेस तसं रावीपार, म्हणजे काय म्हणू, उत्कट बिंदू,
1: येस,
0: आतून येणारा. त्यांचा प्रत्येक कथांमध्ये, कवितांमध्ये, संवादांमध्ये, आपल्याला गीतांमध्ये तो दिसतोच. आणि रावीपार तर तुला मी मगाशी म्हणलं तसं की आपण फक्त वाचावं आणि आनंद घ्यावा.

0: इतकंच. आत्ताच्या आपल्या गप्पांमधून तर हे सगळं क्लिअर होत आहे, स्पष्ट दिसत आहे की आपण वाचणारे आहोतच दोघेजणी. पण आपल्यासारखी जी पिढी आहे जिला जेन्झी म्हणून संबोधलं जातं, तर त्यांनी वाचावं यासाठी तुला काय वाटतं, आपण काय करू शकतो?
1: काय करू शकतो याचं उत्तर कदाचित आत्ता माझ्याकडे नाही तसं, म्हणजे मी त्यांना का वाचायला सांगू किंवा लावू याचा उपाय माझ्याकडे नक्कीच नाही. पण हे असं या वाचन कट्ट्यावर येऊन आपल्याला वाटलेल्या अनुभवांचं असं एक प्रकटीकरण करणं आणि माझ्या एका वाक्यातून जर माझ्या तुझ्या वयाचा एखाद्या मुलीला असं वाटलं की त्या पुस्तकाकडे जावं आणि ती कथा वाचावी, तर मग आपण जिंकलो तिथे. तर त्यामुळे वाचत राहावं आणि वाचनाचा आनंद दुसऱ्यांना सांगत राहावा, वाटत राहावा. आणि मला असं वाटतं की या वाटण्यातूनच समोरच्याला वाचन करावं असं वाटतं.
0: आपण वाचायलाच हवं, पण वाचलेल्या ज्या घटना आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या इतरांसोबत शेअर देखील करायला हव्यात, जेणेकरून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होईल.
1: कारण तुला वेगळं वाटतं, म्हणजे मला तन्वी भेटली आणि मला तन्वीने सांगितलं की आज मी हे वाचलं आणि या वाचनातून मला असं वाटतंय की मला हे मिळालं किंवा मला असं काय म्हणू भावलं अनुभवलं, तर त्यातून मग मला कुतूहल जागवतं ना की मला पण हा अनुभव घ्यायची इच्छा आहे, तर मग त्यासाठी काय करावं लागेल, मग त्यासाठी ते पुस्तक घेऊन मला वाचावं लागेल.
0: खूप खूप धन्यवाद, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून.
1: येस, थँक्यू तन्वी, धन्यवाद.
2: मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापीनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: This is Akashvani, the news read by Abhishek Mukhopadhyay.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी स्थगित. विदर्भ साहित्य संघातर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठवण्याचं आवाहन. स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी 8 जुलै रोजी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात महावितरणतर्फे ग्राहक मेळाव्यांचं आयोजन. आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. मुंबईत पावसाची परिस्थिती पाहता विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. तत्पूर्वी मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला. मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळणं, मानखुर्द इथं इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडून गिळलेले बळी, झाडं पडून झालेले मृत्यू इत्यादी मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला घेरलं आणि या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून सरकारनं याविषयी सभागृहात सविस्तर निवेदन द्यावं अशी मागणी केली. त्यावर ही एक अभूतपूर्व नैसर्गिक

0: परिस्थिती असून सर्व प्रशासन अलर्ट मोडवर आहे. यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही आणि यासंदर्भात उद्या संपूर्ण निवेदन सभागृहात करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. दुपारनंतर ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सावध राहावं, शक्यतो प्रवास टाळावा आणि विशेषतः युवांनी पर्यटनासाठी बाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यानंतर पावसाची परिस्थिती पाहता सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. विधान परिषदेतही विरोधकांनी मुंबईतल्या परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केलं. गेल्या 3-4 दिवसात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 13 बळी गेल्याचं ते म्हणाले आणि आज हवामान विभागानं दिलेला इशारा पाहता सभागृहाचं कामकाज स्थगित करायची विनंती सभापतींना केली. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. दरम्यान मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत पावलेल्या 6 जणांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. राज्यात उद्भवलेल्या संभाव्य पूरपरिस्थिती आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला पूर्णपणे सतर्क राहण्याचं आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीनं मदत मिळावी यासाठी राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून 24 तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे असं त्यांनी सांगितलं. राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 1070 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिक 0932158714 या भ्रमणध्वनीवर किंवा 0222220279 आणि 0222279 या दूरध्वनी क्रमांकावर देखील थेट संपर्क साधू शकतात. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर जलद गतीनं मदत कार्य राबवण्यासाठी आणि परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष देखील सज्ज ठेवण्यात आले आहे. यांचा मुख्य संपर्क क्रमांक 1077 असा आहे. दरम्यान इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणाऱ्या नदीवर 4 पूल पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी देहू आणि आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन फडणवीस यांनी केलंय. देशात गेल्या 75 वर्षात सहकार क्षेत्रात होणारी आंदोलनं ही नेहमीच दुर्लक्षित होती. मात्र सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले. सहकार मंत्रालयाच्या 5वा स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रात झालेल्या कामाविषयी शहा म्हणाले.
1: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक ये 9 क्षेत्रों में सहकारिता मंत्रालय को एक माला में पिरोने का काम हमने किया है.
0: या कार्यक्रमात देशभरातल्या 232 धान्य साठवण गोदामांचं उद्घाटन, सहकार वन तसंच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातील उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन शहा यांनी केलं. या कार्यक्रमादरम्यान 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकार समिती आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेदरम्यान सामंजस्य करारही करण्यात आला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नांदेड मुंबई आणि टणकपूर नांदेड या एक्सप्रेस गाड्यांचं उद्घाटन केलं. ओदिशात भुवनेश्वर इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दूरस्थ पद्धतीनं या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. नांदेड मुंबई ही एक्सप्रेस गाडी वाशिम आणि हिंगोली मार्गे जाणार असून त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. विदर्भ साहित्य संघानं 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2026 या कालावधीत प्रकाशित झालेल्या ग्रंथांसाठी वाङ्मय पुरस्काराकरता प्रवेशिका मागवली आहे. कादंबरी, कविता, कथा, समीक्षा, नाट्य, आत्मचरित्र, बालसाहित्य, अनुवाद, कृषी साहित्य, दलित साहित्य आदी प्रकारातील ग्रंथांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वैदर्भीय पुरस्कारांचं स्वरूप 11,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह तर राज्यस्तरीय पुरस्कारांचं स्वरूप 25,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं आहे. लेखक किंवा प्रकाशकांनी ग्रंथांच्या 2 प्रती, परिचय आणि पासपोर्ट फोटोसह 31 ऑगस्टपर्यंत विदर्भ साहित्य संघ सीताबर्डी नागपूर इथं पाठवाव्या असं आवाहन करण्यात आलंय. या पुरस्कारांचं वितरण विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिनी 14 जानेवारी 2027 रोजी करण्यात येणार आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अर्थात VNIT नागपूर इथं शाश्वत ऊर्जा आणि भविष्यातील इलेक्ट्रिक वाहतूक सेफेट 2026 या विषयावर 8 ते 11 जुलै दरम्यान 4 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. परिषदेचं उद्घाटन 9 जुलै रोजी संध्याकाळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक प्रेमलाल पटेल यांनी दिली. या परिषदेसाठी जगभरातून 1800 अधिक संशोधनपत्र प्राप्त झाली असून त्यापैकी 520 संशोधनपत्रांचं सादरीकरण होणार आहे. स्मार्ट ग्रीड्स, अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहतूक, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा साठवण तंत्रज्ञान आणि पॉवर सिस्टम्स स्थिरता आदी या विषयांवर परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी आणि ग्राहकांच्या तक्रारींचं तात्काळ निराकरण करण्यासाठी महावितरणतर्फे 8 जुलै रोजी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात सर्व उपविभागांमध्ये सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत ग्राहक मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यात स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासह वीज बिल आणि मीटर संदर्भातील तक्रारींचं जागेवरच निराकरण करण्यात येणार आहे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती घेण्यासाठी ग्राहकांनी मेळाव्यांना उपस्थित राहावं असं आवाहन महावितरणनं केलंय. राज्य शासनानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली. यासोबतच डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात 1,41,646 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 32,60,08,000 रुपये व्याजाची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते आहे. अमरावती जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशन अंतर्गत प्रलंबित कामांना गती द्यावी असे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचं पुनर्सर्वेक्षण करून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 अर्थात पॉश कायद्याअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील 189 शासकीय आणि 652 खासगी आस्थापनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयामार्फत 15 जूनपासून ही विशेष मोहीम राबवण्यात येत असून गेल्या शुक्रवारपर्यंत 50 आस्थापनांची प्रत्यक्ष तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता असल्यानं या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या अमरावती आणि अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा इथं देखील जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. क्रीडा भारती सायकलिंग ग्रुपतर्फे सलग 4थ्या वर्षी आयोजित पंढरपूर सायकलवारी उत्साहात पंढरपूरकडे रवाना झाली. यवतमाळमधील शिवतीर्थ इथून निघालेल्या या सायकलवारीचं नागरिकांनी विठ्ठल नामाच्या गजरात स्वागत केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी स्थगित. विदर्भ साहित्य संघातर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठवण्याचं आवाहन. स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी 8 जुलै रोजी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात महावितरणतर्फे ग्राहक मेळाव्यांचं आयोजन आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात बंधप्रेमाचे या चित्रपटातलं शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांनी गायलेलं हे गीत.

भक्ती मार्गाच्या सगळ्या विश्वाला ज्या विठ्ठल रूपाची मोहिनी पडली तो मूर्तिवंत सौंदर्याचा सुकुमार पांडुरंग अवघ्या वारकरी संप्रदायाची आणि भाविकांची माऊली आहे. बुद्धीच्याही अतीत असलेला हा परमेश्वर आहे आणि भागवत धर्माचा रामकृष्ण हरिसुद्धा हाच आहे. दाही दिशा अवघ्या विश्वात व्यापून उरलेल्या या विराट तत्वाचा मोह मग ओव्या भारुड गीत अभंग गवळणी पोथ्या पुराण आणि अगदी नाटक सिनेमा विश्वाला सुद्धा आवरता आला नाही. हा पंढरीचा विठोबा आपल्या लोकगीतातून स्त्रियांच्या विसाव्याचं स्थान होतो. या स्त्रिया विठ्ठलाला माऊलीच्या रूपात बघून आपलं माहेर अनुभवतात. अशा विसणान निवली माझी डोई तुझा हात अग विठा बाई घाल रुक्मिणी पुरण आपल्या घरी पाहण आल बारशीच भगवान. अशा जुन्या पारंपरिक ओव्या ऐकल्या की पांडुरंग देवत्वाच्या अलौकिक रूपातून बाहेर पडून लौकिक जीवनाशी अगदी एकरूप झालाय हे लक्षात येतं. तो इतका एकरूप झाला की स्त्रियांनाही तो आपलासा वाटला. त्यामुळं जात्यावर दळण दळताना शेतात काम करताना स्त्रिया ज्या ओव्या गात त्यामध्ये पांडुरंग रुक्मिणी चंद्रभागा यांच्यासह संत परिवार आणि पंढरी नगरी सतत टोकावत राहिली.

जीव आणि शिव एकरूप झाल्यामुळे परमेश्वराच्या या दासीला कष्टाचं काहीच वाटत नाही हे जनाई आवर्जून सांगते. पंढरीचा पांडुरंग असा समाज मनावर व्यापलेला, म्हणूनच तो अभिव्यक्तीच्या सगळ्या रूपामध्ये सामावलेला. संत साहित्यातूनही हे आपल्याला प्राधान्यानं जाणवतं. ज्ञानी यांची ओवी तुक्याचा अभंग, चित्ताशी सत्संग शाश्वताचा. खसलिया धीर पोळल्या गारवा, जाणत्या गोडवा जाणल्याचा. वर्षानुवर्ष हे सगळे ग्रंथ आणि संतांचे अभंग आपल्या मनाचं श्रद्धास्थान आहेतच, पण प्रेरणास्त्रोतही आहेत. संत विचार आपल्या रोजच्या जगण्याला अनेक अंगांनी स्पर्श करतो. संतांच्या शिकवणीशी आपल्या जीवनाचं एक अनोखं नातं आहे. मानवी व्यवहाराचा आणि मानवी जीवनाचा अंतर्बाह्य पोत बदलण्याचं सामर्थ्य संत विचारात आहे, कारण आचरणाच्या शुद्धीवरती संतांनी भर दिलाय. संतांचे विचार आपल्याला मानवतावाद शिकवतात, संस्कारित करतात. राग मोह इत्यादी वृत्तीपासून दूर राहून

शांत विचाराला प्रवृत्त करणारे हे पांडुरंगाचे भक्तिस्थान म्हणजे अमृत सिंचन आहे हे संतांनी आवर्जून सांगितलं. जिकडे पाहे तिकडे उभा अवघ्या गगनाचा गाभा, डोळा बैसले बैसले रूप राहुनी संचले. या स्वरूपाचे नामदेव तुकारामांचे अभंग आपलं लक्ष वेधतात. फार पूर्वीपासून ते आजपर्यंत गावोगावी देवळांमध्ये होणारे भागवत सप्ताह असोत, हरिपाठाचे अभंग, ज्ञानेश्वरीची पारायणं असोत, यातून विठ्ठलाची अनेक रूपं गायली गेली आणि आजही गायली जातात. ज्ञानदेवांच्या हरिपाठामध्ये या जगजेठी भीमातटी असलेल्या परब्रह्माची अनेक रूपं पाहायला मिळतात. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, हा तुकारामांचा बीजमंत्र आज वारकरी जीवनाचा मूलमंत्र आहे. आज वारीमध्ये याचा जयघोष आपण नित्य पाहतो. हरिपाठे गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कलिके. साहित्यातही हा विठ्ठल असा फक्त मूर्तीरूपानं व्यक्त झाला नाही, तर तो पाहण्याची अनुभवण्याची गोष्ट आहे हे तुकारामांनी

वारकरी संप्रदायामध्ये आणि एकूणच भक्ती संप्रदायात सतत होणारी भजनं टाळ मृदुंगाच्या गजरात आजही ठेका धरायला लावतात. या भजनांच्या तालावर दिंडीत आजही वारकरी तल्लीन होतात. संतांनी लिहिलेले हे अभंग भजनाच्या रूपानं विठ्ठल भक्तीची साक्ष देतात. पांडुरंगाचे सावळे गोमटे रूप चित्ताला भावणारं, डोळ्यांना सुखावणारं, मनाला आनंद देणारं आणि भावनांना क्षमवणारं आहे. आणि म्हणूनच कोणत्याही भजनाची सुरुवात करताना वारकरी या अभंगांनीच त्याची सुरुवात करतात.

आपली कीर्तन परंपरा म्हणजे संत साहित्याचा चालता बोलता गौरवच. नामस्मरण करत, सुश्राव्य कथा ऐकत, अभंग ऐकत तल्लीन होणारा भक्तवृंद आजही कीर्तन परंपरा आणि पर्यायानं संत साहित्याचा उत्कृष्ट नमुना ठरतो. नामाचे महत्व पटवून देताना दिले जाणारे दृष्टांत, दाखले, रूपकं यामुळे विषय आपल्याला पटकन समजतो. नाचत, रंगत, अभंग आणि भजनांमध्ये एकरूप होणारे कीर्तनकार नामभक्तीचे महत्व सांगतात. तू माझी माऊली, मी हो तुझा तान्हा, पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे, हीच भक्तिभावना प्राधान्यानं कीर्तन परंपरेची मूलस्रोत असते. श्रोते हो, संतांच्या रचनांनी आणि एकूणच संत साहित्यानं जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श केलाय. तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये सुधारणा घडवण्याचं काम तेव्हाही आणि आजही संत साहित्य आग्रहानं करतं. वर्णव्यवस्थेवर संतांनी केलेलं भाष्य, धर्मविषयक सर्वस्पर्शी व्यापक असा संतांचा दृष्टिकोन असो, संतांनी लोकसंग्रहाचे सांगितलेले महत्व, अंधश्रद्धेवर ओढलेला प्रखर आसूड आणि मातृभाषेविषयीचा स्वाभिमान त्यांच्या अभंगातून, रचनांमधून स्पष्टपणानं जाणवतो. रूढी परंपरेविषयीचे द्रष्टे असे त्यांचे भाष्य आणि कर्मकांडावर केलेली टीका ही वेगवेगळ्या गवळणी भारुडातून अधोरेखित होते. असे अनेक विषय संत साहित्यांनी प्राधान्यानं लोकरंजनातून लोकांपुढे आणले.

0: आणि लोकांचं उद्बोधन केलं, प्रबोधन केलं आणि एका अर्थानं हे समाज प्रबोधनही केलं. एकनाथांच्या गवळणी भारुड यांचा उल्लेख या ठिकाणी विशेष महत्वाचा वाटतो. आजही मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकांमधून, अनेकविध करमणुकीच्या कार्यक्रमांपासून, वेगवेगळ्या कार्यक्रमातून सादर होणारे संत साहित्य प्रबोधन करणारे आहे. सर्वश्रुत असलेली आणि सादर होणारी एकनाथांची भारुड ही याची उत्तम उदाहरण आहेत.
1: सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा हटून गेले, आडवा हटून गेले.

0: నగ జవర జమా
1: जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हा तुकारामांचा अभंग किंवा योग याग तप व्रत आणि दान करिता साधन नाना कष्टी सुलभ सोपेरे नाम विठोबाचे सकळ साधनांचे मूळ बीज यासारखा चोकोबांचा अभंग असो आपली विचारांची दृष्टी हे साहित्य व्यापक करतं. या अर्थानं संत साहित्य कालातीत आहे. अभंग ओव्या गवळणी याप्रमाणे पांडुरंगाच्या सर्वव्यापी जीवनाचा वेध कालपरत्वे कथा कादंबऱ्या आणि नाटकांनी सुद्धा अचूक टिपला. संत साहित्यावर झालेली संशोधनं सुद्धा साहित्य विश्वाला समृद्ध करणारी आहेत. डॉक्टर राचिम ढेरे यांचं याबाबतीतलं लेखन मार्गदर्शक आणि माहितीपूर्ण आहे. श्री विठ्ठल एक महासमन्वय या पुस्तकात त्यांनी विठ्ठलाच्या उगमापासून ते वारकरी संप्रदायाचा देव होणं इथपर्यंतचा प्रवास दिला आहे. तर वाल मंजूळ यांनी श्री विठ्ठल आणि क्षेत्र पंढरपूर या पुस्तकामध्ये संशोधनानंतर त्यांना मिळालेली ऐतिहासिक माहिती लिहिली आहे. विनायक होगाडे यांची अतिशय प्रसिद्ध कादंबरी विठोबा मिसिंग इन पंढरपूर यामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचा संवाद तर आहेच, पण युगानुयुग विटेवर उभ्या असणाऱ्या विठ्ठलाचा आत्मशोध लेखकानं अतिशय मनोरंजक पद्धतीनं मांडलाय. भक्त पुंडलिकानं वीट फेकली आणि पांडुरंग 28 युग तिथं त्याची वाट पाहत उभा राहिला. यासारख्या अनेक कथा सर्वश्रोत आहेत, कारण विठ्ठल हे केवळ दैवत नसून ते मराठी संस्कृतीचं भाषेचं साहित्याचं प्रेरणास्थान आहे. संतांच्या कथा अभंग ही मौखिक साहित्याची खूप मोठी श्रीमंती आहे. विठ्ठलाला केंद्रस्थानी ठेवून भारूड गवळणी अभंगामधून समाज प्रबोधन झालं. कोणत्याही जात धर्म लिंग पंथ यामध्ये भेद न करता भक्ती या एकाच भावनेनं प्रेरित झालेला सामाजिक समतेचा न्याय पांडुरंगाच्या दरबारात आहे. भक्तांच्या हाकेला धावणारा आणि दुःखामध्ये आधार देणारा हा परमेश्वर सगळ्या सुखाचे आगर आणि म्हणूनच साहित्यातूनही तो तसाच प्रतीत झाला. दगडी विटेवरचा हा देव भक्तीचा सोहळा तर झालाच, पण मराठी मनाचा श्वास आणि साहित्याचा मूलस्रोतही झाला. आणि म्हणून विठ्ठल हे दैवत न राहता सामाजिक समतेचं प्रतीक झालं. पांडुरंग दैवत न राहता हक्काची माऊली झाला आणि सामान्य लोकांचा हक्काचा माणूस झाला. म्हणूनच आधुनिक साहित्यामध्ये लेखक कवी त्याला जाब विचारायला लागले, त्याच्याशी हक्कानं भांडायला लागले. इतकंच नव्हे तर आपल्या सुखाचा आणि दुःखाचाही साक्षीदार पांडुरंग आहे ही त्यांची भावना विशेषतः कवितेतून व्यक्त झाली. ती लेखकांची कवींची बोलकी भावना अतिशय आपलेपणानं कधी कडक स्वरूपात तर कधी लोभसवाण्या भाषेमध्ये व्यक्त झाली. कोरड्या दुष्काळामुळे त्रस्त झालेला शेतकरी त्याची व्यथा मांडणारी कवी दासू वैद्य यांची हिरवा पांडुरंग ही कविता या दृष्टीनं अधिक बोलकी वाटते. ते म्हणतात, वक्तशीर मुलगा शाळेत दप्तर घेऊन पोचतो. वक्तशीर मुलगा शाळेत दप्तर घेऊन पोचतो तसा येऊन पोचला पाऊस, एखादं अदीम तत्वज्ञान रुजवावं तसं. शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात. शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात, मग भुरुभुरु वारा सुटला,

छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्याप्रमाणे छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्याप्रमाणे काळे ढग नुसतेच तरंगत गेले. वाट चुकलेल्या भ्रमिष्ठ माणसासारखा पाऊस अचानक बेपत्ता झाला. बियांच्या पोपटी अंकुरांना जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुबे दिवसागणित वाळून गेले. जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्याच्या व्हरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो ना, तसा शेतकरी धुऱ्यावर उभा. लांब टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे निघालेली दिंडी आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला

अंकुरांना जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुबे दिवसागणित वाळून गेले. जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्याच्या व्हरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो ना, तसा शेतकरी धुऱ्यावर उभा. लांब टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे निघालेली दिंडी आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग. कविवर्य नाधो महानोर पालखीच्या अभंगामध्ये लिहितात, विटेवरी देवा युगे झाली फार, विटेवरी देवा युगे झाली फार, सोडा पंढरपूर जगासाठी किती यावे जावे तुझ्या दारापाशी, किती यावे जावे तुझ्या दारापाशी, उपाशी तापाशी आषाढीला अमंगळ सारे पोसले जाताना, अमंगळ सारे पोसले जाताना तुझा मुकेपणा जीव घेणा. आम्हा ठावे आहे तुझे डोळेपण, आम्हा ठावे आहे तुझे डोळेपण, राऊळ सोडू ना पहा तरी, विटेवरी देवा युगे झाली फार, सोडा पंढरपूर जगासाठी. माणसांची सद्यस्थिती समजवण्यासाठी तू माणसातच ये असा हक्कानं सांगणारा हा कवी या कवितेमध्ये पांडुरंगालाच साथ घालताना दिसतो. भक्ताला ईश्वराची ओढ लागते आणि आत्म्याला परमात्म्याची. नेमकी हीच भक्तिमार्गातली मनोज्ञ भावना कवयित्री संजीवनी बोकील यांनी अतिशय मार्मिक शब्दात आपल्या कवितेतून मांडली आहे. त्या म्हणतात, एकतरी भेट घडो तुझी ऐशी, जशी कळसाशी पायरीची, लागो तुझे ध्यान ममत्व सुटोनी, पिंजऱ्या मधुनी उडो जावो, तुझ्या तुळशीशी देह तीर्थ वाहो, पान एक राहो मुठी माझी, माझे पण अडो पायी जाणीवेच्या, तम गाभाऱ्याच्या उंबऱ्याशी, तुझे रूप चिन्ह जडो हृदयाशी, सावली झाडाशी एक जैशी, सांजेच्या आडात सूर्याचा पोहरा, बुडो तसा सारा व्यापताप, जीवदाह अंती विरावा मुक्तीत, पहाटेच रात एक भावी. ज्ञानपीठकार विंदा करंदीकर यांची विठ्ठल ही कविता अशीच अल्पाक्षरातून मोठा आशय पोचवणारी आणि अतिशय भावणारी. ते म्हणतात, पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा, पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा, सर्व मुलं आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा, दंगा करतो मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल, दंगा करतो मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल, मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल. करोना काळात संकर्षण कराडेंनी पंढरीच्या विठुरायालाच प्रश्न विचारला होता, ती कविता सर्वत्र गाजली. पंढरीच्या विठुराया कसं काय बराय ना, यंदा वारी नाही म्हणे, खराय का, म्हणजे आम्ही यंदा रखुमाई विठ्ठलाला पाहायचं नाही, अरे लेकरांनी असं कसं, आईबापाकडं यायचं नाही. या आशयाची वारी नसल्यामुळं होणाऱ्या भावनिक कोंडीची कविता प्रसिद्ध आहेच. अशा स्वरूपामध्ये कवींनी आता वेगवेगळ्या भावभावना व्यक्त करताना पंढरीच्या पांडुरंगालाच आपल्या कुटुंबातलं एक मानलं आणि मग त्याला हक्कानं आणि अधिकारानं प्रश्न विचारले. साहित्यामध्ये झालेला हा बदल, नवीन संकल्पना खऱ्या अर्थानं रसिकांनी आणि वाचकांनी उचलून धरल्या. नाटक आणि चित्रपट क्षेत्रालाही संत साहित्याचा मोह आवरता आला नाही, किंबहुना सुरुवातीच्या काळात बोलपट हे प्राधान्यानं भक्तिभावनेला प्राधान्य देणारे होते. पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित डंका हरिनामाचा हा चित्रपट असो, संत गोरा कुंभार भक्त पुंडलिक हरिओम विठ्ठला असे चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर आधारित असले तरी पांडुरंगाची भक्ती हा त्याचा मूळ गाभा होता. ही भक्ती कधी श्रद्धेनं त्याचं गुणगान करते तर कधी नव्या समाजव्यवस्थेवरती भाष्य करताना त्यालाच प्रश्न विचारते. कालानुरूप बदलणाऱ्या राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक स्थित्यंतरामध्येही हा पांडुरंग मग कधी गुरु होतो आणि विठ्ठलाला कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न विचारतो.

आषाढी वारीच्या निमित्तानं आणि तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपुरी अखंड चालणारी बाजारपेठ, तिथली स्थापत्य, शहररचना, भाषा संस्कृती आणि समाजजीवन हा अतिशय भावनिक विषय हाताळत प्रभावीपणानं समोर आलेला चित्रपट म्हणजे एलिझाबेथ एकादशी. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं, अनेक पुरस्कारांनी सन्मानितही केलं. झेंडा, लयभारी अशा चित्रपटांनी पांडुरंगाला एका नव्या रूपात लोकांसमोर आणलं. देवबाभळी हा चित्रपट सर्वश्रुत आहेच, पण नव्यानं आलेलं संगीत देवबाभळी हे प्राजक्त देशमुख यांचं नाटक पांडुरंगासह रुक्मिणीच्या भावावस्था टिपतं तेव्हा आजही लौकिक जीवनाचे विठोबा रखुमाईचे संदर्भ आपल्याला अस्वस्थ करतात. साधारण 300-350 मैलाचं अंतर असणाऱ्या या वारीमध्ये वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम किंवा जय जय राम कृष्ण हारी, जय जय राम कृष्ण हारी, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई असा नामगजर करत फुगड्या झिम्मा खेळत चालत असतात. वेदांनाही नाही कळला अंत पारजाचा, कानडा राजा पंढरीचा अशा स्वरूपाचे असंख्य अभंग गवळणी भारुड म्हणत विसाव्याला कीर्तन करत आणि प्रातस्मरणी हरिपाठ म्हणत हे वारकरी संत साहित्याचा गजर करत असतात. ही वारी आणि या काळात सर्वत्र असलेलं भक्तिमय वातावरण, संत साहित्याचा होणारा जागर हे सगळं अलौकिक समाधान देणारं आहे. या साहित्यातून अखंड ऊर्जा मिळते, सद्विचार समजतो, चित्ताला समाधान आणि मनाला आनंद मिळतो. कारण वैकुंठ नगरीमध्ये विठेवर उभं असलेलं ते सावळं परब्रह्म भक्तांसाठी धावून येणारं एकमेव असं वैश्विक सत्य आहे. सगळा संतमेळा पुंडलिक यांच्यासह नात्याची वीण घट्ट करणारं, ये हृदयीचे ते हृदयी घालणारं आणि एकमेकांशी उराउरी भेट घेतानाच भेदाभेद विसरून एकमेकांच्या पायी नतमस्तक होणारं असं हे वैश्विक आनंदाचं सोहळ्याचं एक जल्लोषाचं रूप म्हणजे पांडुरंग. म्हणूनच त्या पांडुरंगाला हृदयात साठवताना भक्तीची भावना साहित्यिकांना आजही प्रेरणा देते. काळानुसार या सगळ्या गोष्टींचे संदर्भ बदलले तरी भावना मात्र भक्तीचीच आहे. या संत साहित्याचा आधार घेऊन आजही दिंडीमध्ये रक्तदान, अवयवदानाचे महत्व सांगणारे अभंग पोवाडे म्हणले जातात. स्त्री शक्तीचं महत्व सांगणारी भारुड होतात, समाजव्यवस्थेवरती भाष्य होतं, जाती धर्म पंथाच्या सगळ्या भिंती दूर सारून आध्यात्मिक लोकशाही चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. माणसांमध्ये देव बघण्याचा हा आगळावेगळा आनंद सोहळा, एकमेकांच्या मदतीला धावून जातानाचा कृतार्थपणा आणि गळा भेट घेऊन एकमेकांच्या पायी लागतानाची धन्यता ही केवळ त्या समचरण विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या पांडुरंगाची किमया आहे हे निश्चित. मानवी जीवनच काय, साहित्यही याला अपवाद नाही. गवळणी, अभंग, कविता, चित्रपट या माध्यमातून जेव्हा अशी साहित्यवारी घडते ना तेव्हा कृतार्थता वाटते. साहित्यातून असे एकदा का या पांडुरंगाचे दर्शन झाले की मग होणारा परमानंद व्यक्त करताना बोल उमटतात.

श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं रूपक साहित्य वारी. लेखन आणि निवेदन केलं होतं मीरा कुलकर्णी यांनी. निर्मिती सहाय्य होतं उमा कुलकर्णी यांचं. सादर करते.

0: गुरुनाथ तेरवणकर ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण साहित्य सौरभ कार्यक्रम ऐकला. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाए.
3: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
4: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
3: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
5: के हम खो गए प्यार की रागिनी में.
3: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
6: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.
7: इससे बेहतर कुछ नहीं.
8: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
9: बाबा आना 3000
10: ते कशाला?
9: माझा पॉकेट मनी.
10: अरे आता फक्त 2000 कॅश आहेत.
9: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
10: है
9: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोप आहे.
10: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा.
9: तुमचा मोबाईल द्या.
10: घे.
11: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
12: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू. येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता. 0 बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. वारीसाठी देहू आळंदी येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3रा स्थानी. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे. पालघर रायगड पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई ठाणे रत्नागिरी सातारा घाट परिसर नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सविस्तर वृत्तांत ऐकूया आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे यांच्याकडून.
1: मुंबई महानगर क्षेत्रात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. वसई विरार आणि नालासोपारा भागात पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास उशिरा सुरू आहे. लोणावळ्यात रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यानं मुंबई पुणे दरम्यान रेल्वे वाहतूक आज बंद होती. त्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्यात. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद असून या मार्गावरच्या एसटी गाड्यांची वाहतूक बंद आहे.

0: मिसिंग लिंकच्या एका बोगद्यात पडलेला राडारोडा उचलण्यात आला असला तरी सुरक्षाविषयक सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच बोगदा पुन्हा सुरू होईल असं प्रशासनानं कळवलंय. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथं आज पहाटे दरड कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकानं बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकंदर 23 जणांना वाचवण्यात यश आलंय. तर आंबेठाण इथेही दरड कोसळली असून 75 जणांना वाचवण्यात यश आलंय. खेड तालुक्यात एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीवरच्या दौंड पुलाजवळून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना प्रशासनानं तातडीचा सतर्कतेचा इशारा दिलाय. हवामान खात्यानं नाशिकमध्ये उद्या त्र्यंबकेश्वर जवळ ढगफुटीचा इशारा दिलाय. यामुळे त्र्यंबकेश्वर अंजनेरी भागात असलेल्या सर्व पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिर उद्या दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर इगतपुरी भागातल्या सर्व शाळा आठवडी बाजारही बंद असतील. नाशिकसह त्र्यंबक पेठ दिंडोरी इगतपुरी तालुक्यातल्या सर्व शाळाही उद्या बंद राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दरड कोसळल्यामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अडथळे दूर केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झालाय. मंडणगड तालुक्यात महापरळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातली बार्जेस भरकटून अडकल्यात. पुलाला धोका असल्याने मंडणगड महापरळ गोरेगाव माणगाव वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. भिसे खिंडीत दरड कोसळल्यानं रोहा नागोठणे रस्ता तर पालीत पाणी घुसल्यानं वाकण पाली खोपोली रस्ता बंद करण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात पेण खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यात कांसळ इथे आंबा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलंय. पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून नद्या नाले दुथडी भरून वाहतात. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे. आज झालेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एक रिक्षा चालक आणि अग्निशमन दलाचा एक जवान गंभीर जखमी झालेत. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली आहे. राधानगरी धरणाचा पाणीसाठा 45 टक्क्यांवर पोहोचला असून सध्या 55 बंधारे पाण्याखाली आहेत. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढतीय. बहे सांगली म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेलेत. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
1: मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी कामकाजाच्या सुरुवातीला उपस्थित केला आणि या प्रकरणी सविस्तर निवेदन देण्याची मागणी केली. या प्रकरणी उद्या निवेदन देणार असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
2: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं, ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे.
1: खासगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई पुणे द्रतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरचे अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी, कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात

0: यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं. देहू आणि आळंदी इथे न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीचा आधार घ्यावा आणि संकट काळात अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 1070 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिक 0932158714 या क्रमांकावर किंवा 0222207990 आणि 0222274229 या दूरध्वनी क्रमांकावर देखील थेट संपर्क साधू शकतात. दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आपत्ती प्रकरणी काँग्रेसनं राज्य सरकारवर टीका केली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत 13 गंभीर आक्षेप पृथ्वीराज चव्हाण यांनी यांच्या काळात तज्ञांनी नोंदवले होते. त्यावर काम न करता घाईघाईत हा प्रकल्प रेटण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशियात जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टने सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली. क्रोएशियात झाग्रेब इथं ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर प्रज्ञानंदने 21.5 गुण मिळवत 3रा क्रमांक पटकावला. 23.5 गुण मिळवणारा फ्रान्सचा फिरोजा अलिरेझा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. भारताचा डी गुकेश 6व्या क्रमांकावर राहिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू. येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता. 0 बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3रा स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच, 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, 2 पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा पुढचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
6: श्रोताओं, आकाशवाणी की कंटेंट सोर्सिंग पॉलिसी के अंतर्गत कार्यक्रम निर्माताओं एवं निर्माण संस्थाओं से रचनात्मक एवं गुणवत्तापूर्ण कार्यक्रमों के लिए प्रस्ताव आमंत्रित किए गए हैं. अधिक जानकारी के लिए https://prasarbharati.gov.in/NIPP वेबसाइट पर जाएं. प्रस्ताव भेजने की अंतिम तिथि 31 जुलाई 2026 है.
7: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं.
8: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
9: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
8: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
10: के हम खो गए प्यार की रागिनी में.
8: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर.

0: करण्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. आता कार्यक्रम आहे आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाले यांनी, तर निवेदन आहे सूर्यकांत आवटे यांचं.
1: अतिवृष्टीत झालेल्या दुर्घटनांबाबत राज्य सरकारनं निवेदन करावं, विजय वडेट्टीवार यांची मागणी. संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर, प्रशासन अलर्ट मोडवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं दिवसभराचं कामकाज तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील तिसऱ्या आठवड्याचं कामकाज आज सुरू झालं. विधानसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवारांनी अतिवृष्टीचा मुद्दा मांडला. मुंबई महानगरासह राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून मुंबईत विविध दुर्घटनांमध्ये बळी पडलेल्यांची संख्या 12 झाल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. इमारत कोसळून 6 लोक चिरडले गेले, झाडं पडून 3 लोकांचा तर उघड्या मॅनहोलमध्ये पडून 2 जीव गेला आहे. हा केवळ दुर्घटनांचा विषय नसून महानगरपालिकेच्या जबाबदारीचा विषय आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव जात असेल तर यासंदर्भातली जबाबदारी निश्चित करायला हवी. महापालिकेच्या निष्काळजीपणाची किंमत लोकांना मोजावी लागत आहे. अनधिकृत बांधकामं

0: अर्धवट इमारती आणि धोकादायक वस्त्यांच्या संदर्भात पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करायला हव्या होत्या, सतर्कता बाळगायला हवी होती, त्या केलेल्या दिसत नाहीत. यासोबतच करोडो रुपये खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तिथे पहिल्या पावसात खड्डे पडले आहेत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग जुना मुंबई पुणे मार्ग बंद आहे. रेल्वे बंद पडली आहे. या सर्व घटनांबाबत राज्य सरकारनं लोकांसमोर वस्तुस्थिती मांडली पाहिजे, या सगळ्या घटनांच्या चौकशीची घोषणा केली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. मुंबईतील परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून 5 दिवसात 10 पेक्षा अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. सरकारनं या मृतांच्या वारसांना तातडीनं प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस सदस्य अमीन पटेल यांनी केली. पावसाची तीव्रता आणखी वाढणार असून मुंबई महापालिकेचं व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडलं आहे, त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करण्याची गरज आहे. मुंबईसह महानगर क्षेत्रातील मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलायला हवीत, अन्यथा बळींची संख्या शेकडोंमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या क्षेत्रातील महापालिकेच्या अपयशावर निवेदन करावं अशी मागणी अमीन पटेल यांनी केली. तर मुंबईत अनेक ठिकाणी झाडं पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून वृक्ष छाटणीचं काम झालेलं नाही. झाडं पडून मृत्यू होत आहेत, गाड्यांचं नुकसान होत असल्यानं त्याची तातडीनं दखल घ्यावी. मुंबई महानगरपालिका प्रशासनाला तातडीनं आदेश देऊन वृक्ष छाटणीचं काम करणं आवश्यक असल्याचं शिवसेना उभाटा पक्षाचे सदस्य अजय चौधरी यांनी सांगितलं. तसंच मुंबई महापालिकेच्या महत्वाकांक्षी योजना असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना अनेक ठिकाणी तडे पडले असून या सगळ्या कामाची दखल घेऊन त्यांची चौकशी करून तातडीनं ती दुरुस्त करावीत अशी मागणीही अजय चौधरी यांनी केली. गेल्या काही तासांपासून सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात गंभीर परिस्थिती ओढवलेली आहे. मुंबईसह किनारपट्टीच्या भागात ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून पुढील काही तास झाडं कोलमडणं किंवा इतर दुर्घटना घडू शकतात, त्यामुळे नागरिकांनी सजग राहावं आणि अत्यंत अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणं किंवा प्रवास करणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलं. हवामान विभागानं वर्तवलेली पावसाची स्थिती लक्षात घेऊन मुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून नोकरदारांसाठी वर्क फ्रॉम होमची विनंती करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. मुंबईत दरवर्षी संपूर्ण मान्सून हंगामात सरासरी 800 झाडं पडतात, मात्र काल ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे एकाच दिवसात तब्बल 350 झाडं कोसळली आहेत. यावरून परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना येईल. विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे नक्कीच गंभीर आहेत, पण हे निसर्गाचे विपरीत रूप आहे. प्रशासन पूर्वतयारीपेक्षा अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मानखुर्द इथं रविवारी घडलेल्या इमारत दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करतानाच ती इमारत पूर्णपणे बेकायदेशीर होती असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही इमारत शेजारील झोपड्यांवर कोसळल्यामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना वेदनादायी आहे. अशा संकटसमयी राजकारण बाजूला ठेवून संवेदनशीलतेनं काम करावं लागेल. मृतांची आकडेवारी देऊन गेलेले प्राण परत येत नाहीत. आज दुपारनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घेत असून सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवलं आहे. सध्या प्राथमिक निवेदन तयार असलं तरी अर्धवट माहिती देण्याऐवजी मंगळवारी या संपूर्ण परिस्थितीवर आणि सरकारच्या उपाययोजनांवर आपण सभागृहात सविस्तर निवेदन करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कनेक्टिंग रिंगपाशी दरड कोसळताच तात्काळ वाहतूक रोखून ती वळवण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी प्रवाशांना रस्ता बंद असल्याचं सांगण्यात आलं असून अडकलेल्या गाड्या आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी रस्ता खचून पाणी साठल्यामुळे लहान गाड्या अडकल्या आहेत, तिथं मदतकार्य सुरू आहे. आजची वादळी परिस्थिती पाहता तरुणांनी पावसात फिरणं, धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनाला जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यानंतर अतिवृष्टीची ही परिस्थिती हाताळण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य असलं तर ती अधिक प्रभावशाली पद्धतीनं हाताळली जाऊ शकते असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितलं. त्यामुळे सभागृहातल्या सर्व सदस्यांनी या संदर्भात सतर्क राहून योग्य ते सहकार्य करून ही परिस्थिती हाताळण्याकरता शासनाला मदत करावी असं आवाहन विधानसभा अध्यक्षांनी केलं. तसंच राज्यात एकूण अतिवृष्टीची परिस्थिती बघितल्यानंतर आजचं विधानसभेचं कामकाज स्थगित करीत असल्याची घोषणा अध्यक्ष केली. उद्या सकाळी 11 वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐक

0: यानंतर विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकूया. लेखन अनुराग कांबळे, निवेदन सूर्यकांत आवटे.
1: मिसिंग लिंकच्या कामाचं लेखापरीक्षण व्हावं, अंबादास दानवे यांची मागणी. पुढील 2 दिवसांचा अतिवृष्टीचा अंदाज पाहता शाळा कार्यालयांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, सतेज उर्फ बंटी पाटील यांची मागणी. राज्यात धोका असलेल्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFच्या तुकड्या तैनात, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचं दिवसभराचं कामकाज तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील 3rd आठवड्याचं कामकाज आज सुरू झालं. विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच शिवसेना सदस्य अंबादास दानवे यांनी राज्यभरात गेल्या 24 तासात झालेल्या अतिवृष्टीचा मुद्दा मांडला. पाऊस हा नैसर्गिक आहे हे आम्ही समजू शकतो, पण सरकारनिर्मित काही गोष्टींमुळे अडचणी उद्भवल्या आहेत. मुंबई पुणे मार्गावरील मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळल्यानं संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. मिसिंग लिंक बरोबरच मुंबई गोवा आणि इतर मार्गांवर दरडी कोसळल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. मिसिंग लिंक हा मार्ग अवघ्या काही महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला असून त्याच्या कामाचं लेखापरीक्षण व्हावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली. प्रादेशिक हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून त्यादृष्टीनं आधीच निर्णय घ्यावा अशी मागणी सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केली. मानखुर्दमध्ये चाळीचा काही भाग घरावर कोसळल्यानं 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून मुंबई महानगरपालिकेचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. तसंच या घटनेची जबाबदारी निश्चिती व्हावी अशी मागणीही यावेळी पाटील यांनी केली. तसंच पुढील 2 दिवसांचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यानं आताच खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी घोषित करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पावसाळ्याआधी धोकादायक इमारतींना नोटिसा देऊन रिकामा केल्या जातात. मुंबई महापालिका म्हाडा यांच्याकडून केवळ नोटिसा देऊन पुरेसं होणार नाही तर त्या इमारती रिकाम्या झाल्या आहेत का, ते नागरिक कुठे राहायला गेले याची माहिती घेणं गरजेचं असल्याचं मत सदस्य भाई जगताप यांनी व्यक्त केलं. मानखुर्द इथं झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नियम 289 अन्वये सभागृहाचं सर्व कामकाज बाजूला ठेवून यावर चर्चा करावी अशी मागणी केली. मानखुर्दमध्ये शेकडो इमारती चाळी अनधिकृत असून त्यावर निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. सदस्य अनिल परब यांनी मुंबई आणि परिसरात झाडं पडण्याच्या घटनांचा उल्लेख केला. झाडं पडून नागरिकांचा मृत्यू होणं हा गंभीर प्रकार असून त्यावर उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरातल्या छोट्या गल्ल्यांमध्ये सिमेंटीकरण केल्यानं झाडांना आसपास जमीनच राहिली नसल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं परब म्हणाले. अतिवृष्टी आणि वाऱ्यांचा वेग पाहता भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता असून पुढील 2 दिवसात सर्व झाडांचं सर्वेक्षण व्हावं अशी मागणी त्यांनी केली. तसंच कोणती झाडं धोकादायक आहेत याची माहिती नागरिकांना द्यावी आणि पुढील 2 दिवसात हवामान विभागानं दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काय नियोजन केलं आहे याची माहिती सरकारनं द्यावी अशीही मागणी त्यांनी केली. राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात माहिती दिली. मुंबई ठाणे रायगड पालघर कोकण आदी भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की राज्यातल्या काही जिल्ह्यात गेल्या 24 तासात विक्रमी पाऊस झाला आहे. गेल्या 3 दिवसात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात मानखुर्दमध्ये झालेल्या अपघातातले 6 जणांचा समावेश आहे. अनधिकृत इमारतीचा काही भाग शेजारी असलेल्या पत्र्यांच्या घरावर कोसळल्यानं त्यात 6 जणांचा मृत्यू झाल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. मुसळधार पावसाबरोबरच वाऱ्याचा वेगही जास्त असल्यानं झाडं उन्मळून पडण्याच्या घटनाही राज्यभरात निदर्शनास आल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. दरवर्षी मुंबईत वर्षभरात जवळपास 700 झाडं पडण्याच्या घटना घडतात, परंतु गेल्या 2 ते 3 दिवसात 350+ झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटनांची संख्या पाहता नवीन झाडं लावताना कुठली काळजी घ्यावी आणि जुन्या झाडांची कशी काळजी घ्यावी याविषयी अभ्यास करण्यात येईल असंही महाजन यांनी स्पष्ट केलं. येत्या काही तासात वाऱ्यांचा वेग 70 ते 90 किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता असून त्यामुळे हे झाडे कोसळण्याची शक्यता आहे अशी ही शक्यता महाजन यांनी वर्तवली. राज्यात ज्या ठिकाणी गंभीर धोका आहे तिथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFच्या तुकड्यांना तैनात करण्यात आलं आहे. नागरिकांनाही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. राज्याच्या संपूर्ण परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी निवेदन करतील असंही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधी नेते आणि सरकारचं म्हणणं ऐकल्यानंतर मुंबईसह राज्यात सर्वदूर अतिवृष्टी होत आहे, सदर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात

0: घेता तसंच सभागृहातल्या दोन्ही बाजूंचं म्हणणं पाहता सभागृहाचं संपूर्ण दिवसाचं कामकाज स्थगित करत असल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. तसंच मंगळवारी दुपारी 12 वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: आत्ताच आपण आजचं विधान मंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोताओं, आकाशवाणी की कंटेंट सोर्सिंग पॉलिसी के अंतर्गत कार्यक्रम निर्माताओं एवं निर्माण संस्थाओं से रचनात्मक एवं गुणवत्तापूर्ण कार्यक्रमों के लिए प्रस्ताव आमंत्रित किए गए हैं. अधिक जानकारी के लिए https://prasarbharti.gov.in/nipp वेबसाइट पर जाएं. प्रस्ताव भेजने की अंतिम तिथि 31 जुलाई 2026 है.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
5: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
6: के हम खो गए प्यार की रागिनी में.
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
7: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharti.gov.in/nipp या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
8: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
7: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार मंडळी, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत. आज सौर दिनांक 15 आषाढ, शके 1948, अर्थात 6 जुलै 2026. आता ऐकूया मत्स्य पर्यटन, महाराष्ट्राची नवी ओळख याविषयी डॉक्टर विवेक वर्तक यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो, आजकाल पर्यटनाला खूप चांगले दिवस आलेत, किंवा पर्यटनाचं प्रमाण हे खूप वाढलंय हे आपण बघतो. म्हणजे अगदी 1-2 दिवसाची सुट्टी आली

0: तरी लोक लगेच बाहेर फिरायला निघतात. म्हणजे जसं जंगल पर्यटन आहे, निसर्ग पर्यटन आहे, विविध ठिकाणी स्थळांना तुम्ही भेटी देता, हे सगळं पर्यटन तर आहेच, पण एक नव्यानं असं एक पर्यटन आता उदयाला येते आणि ते म्हणजे मत्स्य पर्यटन. तर हे नेमकं मत्स्य पर्यटन म्हणजे काय आहे किंवा या पर्यटनाचे काय काय फायदे आहेत हे आज आपण सगळं जाणून घेणार आहोत. तर मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख हा आजचा आपला विषय आहे. तर श्रोते हो, याविषयीच आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत आणि याविषयी बोलण्यासाठी सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल मत्स्य उपकेंद्र येथील मत्स्य शास्त्रज्ञ तथा प्राध्यापक डॉक्टर विवेक वर्तक सरांना. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आता मत्स्य पर्यटन जे आहे तर काय म्हणजे नेमकं काय सांगता येईल याबद्दल?
1: मत्स्य पर्यटन हा एक तसा नाविन्यपूर्ण शब्द आपण आज ऐकला, पण आज त्याची खूप मोठी नितांत गरज आहे.
0: बर.
1: कारण की इतर पर्यटन आपल्याला माहिती आहे, ज्यामध्ये आपण एक पर्यटक म्हणून काही स्थळांना भेटी देतो आणि तिथल्या प्रेक्षणीय स्थळ असतील ती आपण पाहतो.
0: बरोबर.
1: पण मत्स्य पर्यटन ह्याचा जर आपण विचार केला तर तो मत्स्य व्यवसाय, मत्स्यपालन, समुद्र, नद्या, तलाव आणि जलसंपदा याच्याशी संबंधित पर्यटन अनुभव हा आपण पर्यटकांना देण्याबाबतीत आहे.
0: अच्छा.
1: याच्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो, जसं की आपण मत्स्यालय ज्याच्यामध्ये शोभिवंत मासे असतात ते आपण बाहेर जातो, त्याचप्रमाणे मत्स्यपालन प्रकल्पांना भेट देणं हे पण त्याच्यात पर्यटनाचाच एक विषय आहे की ज्याच्यामधून ज्ञानही मिळतं आणि माहिती मिळते. अशा प्रकारे बोट सफर आलं म्हणजे बोटीतून आपण सफर करून जीवसृष्टी बघणं तलावातील किंवा समुद्रातील. नवीन एक कन्सेप्ट आहे की मच्छीमार गावांचा अनुभव, म्हणजे आपल्याला बऱ्याचदा शेती करतो ती शेती गावं माहिती असतात, पण मासे पालन करणारी किंवा मासेमारी करणारी गावं कशी असतात, त्यांचं राहणीमान कसं असतं, काय असतं, हे पण बघणं एक कुतूहल आहे आणि त्याचा याच्यात समावेश होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे खवय्यांसाठीचे खाद्य महोत्सव होत असतात, पण समुद्र किंवा नदीतील माशांशी रिलेटेड असे समुद्र खाद्य महोत्सव किंवा फिश फूड महोत्सव अशा प्रकारे त्यांचाही एक पर्यटनात्मक दृष्टीने आपण विचार करू शकतो.
0: बरोबर.
1: त्याचप्रमाणे मासे पकडणं ह्यामध्ये एक पण पर्यटन दडलेलं आहे आणि अँगलिंग जसं आपण म्हणतो ते रिक्रिएशनल फिशिंग मध्ये येतं, ते पण एक पर्यटनाचा भाग आहे आणि त्याच्याकडेही आपल्याला गांभीर्याने आणि एक व्यावसायिक दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे स्कुबा डायव्हिंग आलं, स्नॉर्केलिंग आलं, या सगळ्या गोष्टी पण त्याचाच एक भाग आहे आपल्या मत्स्य पर्यटनाचा. डॉल्फिन सफारी आपण जातो ते पण एक पर्यटनात्मक आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे आजकाल सीव्हीड आपण ऐकलं असेल की ज्याचा खूप सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर केला जातो, खाद्यामध्येही त्याचा वापर केला जातो, फार्मास्युटिकल्समध्ये त्याचा वापर केला जातो, ह्याचीही शेती केली जाते. हे पण एक पाहण्यासारखं आणि याचाही पर्यटनात्मक याच्यामध्ये आपण समावेश करून लोकांना याचं कुतूहल असतं आणि ते बघायला दिलं आपण. त्याचप्रमाणे आमची जशी मत्स्य संवर्धन संशोधन केंद्र आहेत, इथेही आम्ही बऱ्याच प्रकारचे मत्स्य प्रात्यक्षिक केलेली असतात, तर ही प्रात्यक्षिक पाहणं पण एक पर्यटनात्मक भाग होऊ शकतो. त्याच्यातून नॉलेज मिळतं आणि त्या नॉलेज पासून आपण एक व्यवसायाचं रूपांतर करू शकतो. म्हणजे मत्स्य पर्यटन हे केवळ पर्यटन मर्यादित नसून मध्ये तिहेरी भूमिका आहे. म्हणजे पर्यटन तर आलंच, पण त्याच्यामध्ये शिक्षणही आलं आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाचं संरक्षण किंवा बायोडायव्हर्सिटी कशी असते हे पण या सगळ्याचा मिलाप म्हणजे मत्स्य पर्यटन
0: त्याची आणि रोजगाराची संधी पण त्यात.
1: आणि त्यातून एखाद्याला ते नॉलेज आवडलं आणि त्याला व्यावसायिक म्हणून उभं राहायचं असेल तर त्याच्यातून व्यवसाय वृद्धीही होऊ शकते आणि आपल्या देशाचं किंवा राज्याचं आर्थिक गणित जे आहे ते सुधारण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
0: बरोबर. म्हणजे पर्यटनामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत आणि खरं तर खूप नाविन्यपूर्ण अशा गोष्टी तुम्ही सर सांगितल्या आहेत. तर आता सर भारतामध्ये या मत्स्य पर्यटनाच्या किती संधी आहेत?
1: आपण जर भारताच्या एक व्यापक दृष्टिकोन बघितला तर खूप संधी आहेत.
0: अच्छा.
1: कारण की जवळजवळ आपल्याकडे 11,098 किलोमीटर एवढं आपल्याकडे विस्तृत किनारपट्टी आहे. जर महाराष्ट्राचा विचार करायला गेला तर तीही 877.97 किलोमीटर एवढी आहे. तर किनारपट्टीच्या भागांवरही मत्स्य पर्यटन होऊ शकतं, पण तितकंच सीमित न राहता आपल्याकडे धरणं आहेत, नद्या आहेत, खाड्या आहेत, मँग्रोव्ज आहेत, त्याच्यामध्ये एक जैवविविधता आहे. म्हणजे असं नाही की कोस्टल एरियालाच पर्यटन विकास होऊ शकतो असं नाही.
0: बरोबर आहे.
1: आपण अगदी विदर्भातही गेलो तरी ते पर्यटनाचा विकास खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. हा मत्स्य पर्यटन

0: इकडेही होऊ शकतो. म्हणजे किंबहुना मी असं म्हणेन की मत्स्य पर्यटनाची सुरुवात करायची झाली तर कोकण किनारपट्टी म्हणा, किंवा आपण जी काही आपल्याकडे मेट्रो सिटीज आहेत किंवा असे पर्यटन स्थळ आहेत जिथे धरण आहेत, नद्या आहेत, त्यांचाही जर वापर करून तिथे मत्स्य पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो आणि त्याच्यातून स्थानिक रोजगारही निर्माण होऊ शकतो ही मला वाटतं. त्यामुळे त्याला खूप संधी आहेत भारतामध्ये. केवळ कोस्टल एरियाज पाहिजे असं नाही, विदर्भ मराठवाडा या ठिकाणी जाऊनही अशा प्रकारचे सेटअप्स करू शकतो आणि त्याच्यातून मत्स्य पर्यटन विकास करू शकतो.
1: रायगडमध्ये कांदळवन सफारी सुद्धा म्हणजे मी बघितलंय, बऱ्याच ठिकाणी केली जाते श्रीवर्धन या भागामध्ये आणि त्या महिला हे सगळं चालवतात.
0: ते स्थानिक मच्छीमार जे आहेत, आता आपण बघाल की आपला 15 ऑगस्ट पर्यंत आता मासेमारी बंदीचा काळ आहे, अशा वेळी आपल्याकडे ज्यावेळी रोजगाराची समस्या निर्माण होते की आपण रोजगार निर्मिती कशी करणार, मत्स्य पर्यटन हा एक त्याला सपोर्टिव्ह व्यावसायिक दृष्टिकोनातून सपोर्ट होऊ शकतो. म्हणजे या कालावधीमध्ये जसं आपण धबधब्यावर जातो पर्यटन म्हणून आपण, तसं आपण हे कोस्टल एरियाज मध्ये जे काही गाव आहेत त्या गावांमध्ये जाऊन किंवा त्या गावांमध्ये कशा प्रकारे ही लोकल अँगलिंग चालते, फिशिंग चालते, स्थानिक छोट्या प्रमाणात मासेमारी तिथे चालू असते आणि ती वैविध्यपूर्ण असते. म्हणजे अगदी जे मासे येतात आपल्याकडे तर ते मासे ब्रिडिंगसाठी येतात ते बघण्याची पण एक संधी असते. म्हणजे ते चढताना दिसतात आपल्याला, अंडी टाकायला येतात, तर हे पण एक खूप बघण्यासारखं आहे की कशा प्रकारे ते मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वर येतात आणि खाडीतून वर चढतात आणि हे सगळं दिसतं. म्हणजे हे नाईट फिशिंग चालते ही
1: बरं
0: आणि त्याच्यामध्ये हे मासे येतात मग तिथे खाड्यांमध्ये त्यांची ती अंडी सोडतात, मग ती पिल्ल तयार होतात आणि मग अशा प्रकारे ते पाहण्यासाठी पण चांगल्या प्रकारे पर्यटन होऊ शकतो.
1: नक्कीच होऊ शकतं. महाराष्ट्राला बोलायचं म्हटलं तर काय विशेष असे फायदे आहेत की मत्स्य पर्यटन त्यातनं चांगलं होऊ शकतं?
0: महत्वाचं मला म्हणायचं की मी आपल्याला मगाशीच म्हणालो की आपल्याकडे 877.97 किलोमीटर समुद्र किनारा आहे, आपल्याकडे 6 किनारी जिल्हे आहेत आणि त्यातलं एक महत्वाचं मुख्य म्हणजे आपल्याकडे मुंबई आणि मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग असे जिल्हे आहेत ते पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत कारण की ते समुद्र आहे. तसेच आपल्याकडे धरणं आणि जलाशय पण आहेत, म्हणजे आपण अगदी मोठमोठे धरण आणि जलाशय आपल्याकडे उपलब्ध आहेत. मँग्रोव्ह आपण मग असे म्हणालो ते प्रमाणे सागरी जैवविविधता आहे आणि ही सगळी पारंपरिक मच्छीमार संस्कृती आपल्याकडे आहे जी केवळ किनारपट्टीवरच नाही तर आपण कोल्हापूर आणि इवन आपण विदर्भामध्ये जरी गेलो तरी मोगरा बंद सारख्या ब्रिडिंगच्या जुन्या ट्रॅडिशनल पद्धती आहेत ज्या आपण बघण्यासारख्या आहेत, ज्या अजून बऱ्याच जणांना माहीत नाहीयेत आणि हे याच वेळी होतं. तर हे त्याचा एक पर्यटनात्मक दृष्टीने जर विचार केला तर लोकांना ते बघायला आवडेल आणि मत्स्य पर्यटन त्याच्यातनं होऊ शकेल. महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या संधी आहेत, म्हणजे आपल्याकडे जी धरणं आहेत, आपल्याकडे नद्या आहेत ना, तिथेही अशा प्रकारचं ज्याप्रमाणे कोस्टल एरियाला आपण पर्यटनात्मक जेटीज बांधून किंवा तसं तिकडेही होऊ शकतं, फक्त त्याच्याकडे तसा विकास केला तर लोक नक्कीच आवडीने बघायला येऊ शकतील. म्हणून महाराष्ट्रातही अनेक संधी आहेत, त्या संधींचं आधी सोनं करणं आवश्यक आहे.
1: नक्कीच बरोबर आहे. सर आता या मत्स्य पर्यटनाचे जे प्रकार आहेत तर साधारण कोणकोणते असू शकतात?
0: बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे की ज्याचा अजून कोणीही तेवढा प्राधान्याने विचार केला नाही.
1: सर मगाशी तुम्ही या पर्यटनाचे प्रकार सांगितलेत पण सागरी मत्स्यालय पर्यटन म्हणजे नेमकं काय, म्हणजे त्यामध्ये आपण काय काय बघू शकतो?
0: हे बघा की आपल्याकडे मत्स्यालय ही संकल्पना खूप आधीपासून आहे. म्हणजे आपल्याकडचं जे खूप जुनं तारापूरवाला अॅक्वेरियम आहे ते खूप प्रसिद्ध असं अॅक्वेरियम होतं आणि ही संकल्पना खूप जुनी आहे. पण आता काळ बदलत चाललेला आहे, आज टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे आणि आज आपल्याकडे लोकांना एक आकर्षकपणा आणि तो अँबियन्स या सगळ्या गोष्टी लोक बघतात. म्हणजे पूर्वी जसं काही असलं तरी लोक ऍक्सेप्ट करायचे, ठीक आहे, पण आजकाल तसं चालत नाही, व्यवस्थित लागतं, नीटनेटकं लागतं. म्हणजे ते बघून अपील चांगला वाटायला पाहिजे, मन प्रसन्न वाटायला पाहिजे. आज तेवढं जनरेशन आपलं आहे की ते डिमांड करतं, म्हणजे त्याच्यावर तर जे डिमांड आहे ते देणं गरजेचं आहे. मत्स्य पर्यटनाचा जो विकास आहे त्याचा मूळ गाभा इथेच आहे की आज नुसतं मत्स्य पर्यटनाचा विकास
1: तेवढंच अपेक्षित
0: नाहीये. ते पर्यटन हे डोळ्यांना आल्हाददायक आणि चांगलं दिसणारं असायला पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की त्याला इंटरनॅशनल फील यायला पाहिजे, तर आपण आपल्या देशाचा फीलही चांगला करू शकतो पर्यटनाच्या दृष्टीने. कारण की आपल्याकडे जर बघायला गेलं तर हे सागरी मत्स्यालय, आपण जर तुलना केली जगातील सर्व मत्स्यालयांशी तर देशामध्ये त्या ताकदीचं आपल्याकडे मत्स्यालय नाहीच आहे. पण ते होऊ शकत नाही हे पण नाहीये, ते होऊ शकतं.
1: बरोबर,
0: आपल्याकडेही त्याची जैवविविधता आहे, आपल्या

0: ही तशी सागर संपत्ती आहे, आपल्याकडेही तितक्या उत्तम दर्जाचे आर्किटेक्ट्स आहेत. मानसिकता पाहिजे फक्त आणि विजन पाहिजे
1: बरोबर.
0: की कसं असायला पाहिजे. हे जर विजन असेल, ती आपली मानसिकता असेल, तर आपल्याकडे तशा प्रकारचे जे आर्किटेक्ट आहेत ते आपल्या विजनला किंवा आपल्या संकल्पनेला त्याला मूर्त स्वरूप देऊ शकतात.
1: बरोबर.
0: पण बेसिकली हे मसाल्याच्या बाबतीत मी एस्पेशली म्हणतो, कारण की मी पण बाहेर जाऊन बघून आलेले मसाले, पण
1: हो
0: आपल्याकडे त्या ताकदीचे मसाले नाही. आणि आमची डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं आम्ही पनवेल मत्स्य उपकेंद्र आहे, तिथेही आम्ही छोटा मसाले आणतोय. पण आम्ही म्हणतो की तिथेही अजून त्यापेक्षाही आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादं मसाले येऊ शकतं,
1: बरोबर.
0: जगातील इतर मसाल्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असेल. आणि आता ते का होणार नाही, तर होणार. आपल्याकडे तशी जमीन असते, आपल्याकडे सागर संपत्ती आहे, आणि आपल्याकडे सर्व मनुष्यबळ त्याचं आहे, तांत्रिक मनुष्यबळ लागतं ते आहे. तर ह्या सगळ्यांचा मिलाप करून आपण तशा प्रकारचं मसाले निर्माण करू शकतो की जे
1: बरोबर.
0: बघायला केवळ भारतातील लोक नाही तर परदेशातील लोकही यायला पाहिजेत.
1: बरोबर.
0: हे एवढं मोठं ध्येय आपण ठेवून जर त्याचा जर केलं तर त्याचा विकास नक्की होऊ शकेल.
1: अच्छा.
0: ज्याच्यामध्ये आपण डॉल्फिन शार्क टनेल बनवू शकतो,
1: हो.
0: ज्याच्यामध्ये सी लॅन सारख्यांचे शो ठेवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या आपण करू
1: करू
0: शकतो
1: शकतो.
0: आणि
1: बरोबर.
0: ते करणं गरजेचं आहे. आणि त्यांना आर्थिक विकासही होणार, म्हणजे मत्स्य पर्यटनातून खूप चांगला आर्थिक विकास होऊ शकतो,
1: बरोबर.
0: स्थानिक रोजगार मिळू शकेल.
1: हो. आता सर, अशी तुम्ही म्हणालात की त्या त्या गावाचं एक वैशिष्ट्य असतं, म्हणजे आता मच्छीमार गावाचं जे पर्यटन आहे, तर त्याविषयी काय सांगता येईल?
0: मी स्वतः मच्छीमार गावांमध्ये अनेक सर्वेसाठी फिरलेलो आहे. त्यावेळी काही अशा गोष्टी आहेत की ज्या बऱ्याच जणांना माहिती नसतात, बघायला मिळत नाहीत. मासे पकडण्याचे वेगवेगळे ट्रॅप्स असतात, म्हणजे कास्टनेट असतात, जाळ्या असतात, बोट असतात, किंवा त्यांच्या घरांची रचना असते जी अजून काही लोकांनी तशीच ठेवलेली आहे,
1: अच्छा.
0: आणि त्यांची खाद्य संस्कृती आहे. तर या सगळ्यांचा मिलाप करून चिमार गावं आहेत, त्या गावांमधील काही मॉडेल गावं निवडून त्याचा जर
1: बरं.
0: असं पर्यटनात्मक विकास करायचं ठरवलं तर ते शक्य आहे. आणि तिथे स्थानिक रोजगार निर्माण होईल, तिथे महिला बचत गट आहेत, सगळ्यांना ही हातात कामं मिळतील. म्हणजे त्यांच्या हाताची जी चव आहे सी फूडची, ती आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्येही मिळू शकत नाही. पण त्या भगिनी आहेत किंवा बहिणी आहेत, त्या इथे येऊन व्यवसाय सुरू करू शकत नाहीत शहरांमध्ये, पण त्यांना तिथे जागेवर अशा पर्यटनात्मक याच्यातून त्यांना त्यांचे हाताची चव आणि कलागुण दाखवण्याचा जर संधी मिळाली तर त्यांच्यासाठी एक चांगला आर्थिक सपोर्ट मिळू शकतो. आणि लोकांनाही अशा प्रकारे बघायला आवडतं, त्यामुळे ह्या सगळ्याचा समावेश करून आपण काही गावांची निवड करून ते मॉडेल डेव्हलप केले तर नक्कीच हे निर्माण होऊ शकतं. आणि किंबहुना मी आपल्याला उदाहरण देईन की परदेशामध्ये काही ठिकाणी असे जुनी गावं आर्टिफिशियली क्रिएट केलीत
1: बरं.
0: की त्यांच्या जुन्या संस्कृती तिथे आहेत.
1: अच्छा.
0: म्हणजे शहरांमध्ये ही जुनी गावं क्रिएट केलेली आहेत, पर्यटक जातात तिथे आणि कशा प्रकारे ती लोक राहायची, त्यांचा पेहराव कसा
1: तो सगळा
0: असायचा,
1: अनुभव घेतात.
0: आणि हे सगळं तिथे तेवढ्याच्या छोट्या जागेमध्ये बघतात. तर कशाला आपण हे आर्टिफिशियली क्रिएट
1: हो
0: करायचं?
1: ना.
0: तीच गावं जी आहेत त्यांना थोडंफार जर सुधारणा केली
1: बरोबर.
0: पर्यटनाच्या
1: खरंय.
0: दृष्टीने तर लोक ते नक्कीच बघायला येतील आणि
1: हो.
0: त्यातून आर्थिक विकासही चांगल्या प्रकारे स्थानिकांचा होईल.
1: हो.
0: म्हणजे आता काय होतंय, आता शहरामध्ये जी आर्टिफिशियल गावं क्रिएट करून पर्यटक जातात, तिथे कोणीतरी एकाचा विकास होतो, एकाला आर्थिक त्याचा लाभ मिळतो.
1: बरोबर.
0: आपण गावात गेलो तर गावातल्या सगळ्या गावकऱ्यांना, स्थानिक मच्छीमारांना त्याचा
1: फायदा होतो. सर, आता बोट सफर किंवा डॉल्फिन पर्यटन, तर याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: डॉल्फिन सफारी म्हणा किंवा बोट सफारी आपल्याकडे कोस्टल भागामध्ये चालू आहेत. मला याच्यात एक असं सांगता येईल की ज्या प्रकारे आपल्याकडे धरण क्षेत्र आहेत, तर अशा धरणांमध्येही अशा प्रकारच्या बोट सफारी ह्या मत्स्य पर्यटनाच्या दृष्टीने खूप चांगल्या होऊ शकतात.
1: बरं.
0: फक्त हे करताना तिथे ह्युमन सेफ्टी खूप महत्वाची आहे, त्याच्यामुळे ज्या ज्या ह्युमन सेफ्टीच्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करून जर अशा प्रकारे धरणांमध्ये जिथे संथ पाणी आहे किंवा धोका कमी आहे, लाटा नाही आहेत, अशा ठिकाणी जर बोट सफारी सारखे व्यवसायाला चालना दिली तर तिथून मत्स्य पर्यटन खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि तिथे फिशिंगही चालते, ती फिशिंग दाखवता आली.
1: बरोबर.
0: किंबहुना काही धरणांमध्ये खूप युनिक ट्रॅपने कोळंबी पकडण्याचं फिशिंग होतं, म्हणजे मोठी जी झिंगा कोळंबी असते ती ट्रॅपनी पकडली जाते. तर बऱ्याच जणांना हेही माहीत नसतं की आपण प्लेटमध्ये तर झिंगा येतो आपल्या, कोळंबी येते मोठी, ही पकडली कशी जाते? तर तेही एक चांगल्या प्रकारचं बघण्यासारखं असतं. गोष्टी छोट्या आहेत पण बऱ्याच जणांना या छोट्या गोष्टी बघण्यातही आनंद असतो, त्यासाठी आपण संधी निर्माण करून दिली तर हे असे पर्यटक येऊ शकतात, ते बघू शकतात, असं एक माझं विजन आहे. आणि त्या दृष्टीने मत्स्य पर्यटन हे महत्वाची भूमिका आपल्या राज्यामध्ये बजावू शकतं.
1: बरोबर सर.

0: त्या बरोबरीनेच जलकृषी पर्यटन जे आहे तर त्याविषयी काय सांगता येईल?
1: जलकृषी पर्यटन हा तर अतिशय खूप चांगला मत्स्य पर्यटनाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे त्याला एकात्मिक मत्स्यशेतीही म्हणतात. म्हणजे जिथे फक्त माशांचं पालन नसेल तर त्याच्यासोबत इतरही कृषी, फळबागा किंवा कोंबडी पालन, वराह पालन, शेळी पालन, अजून त्याच्यामध्ये गाई आणि म्हशी, असं संपूर्ण एक सेटअप
0: बरोबर
1: ज्याच्यामध्ये एकमेकाचे एकमेकाला पूरक ठरतील घटक असे. म्हणजे जसं गाई आणि म्हशी यांचं जे शेण आहे ते मत्स्यशेतीसाठी एक फर्टिलायझर म्हणून उपयोगात येतं. नंतर तलावाचं जे असं फर्टिलायझर म्हणजे नॅचरल ऑर्गॅनिक वॉटर जे असतं तलावामध्ये जे तयार होतं ते फळझाडांसाठी सुपीक ठरू शकतं. आणि एकमेकावर एकमेकाचं अवलंबून राहून

0: मरा पालन, शेळी पालन, अजून त्याच्यामध्ये गाई आणि म्हशी, असं संपूर्ण एक सेटअप
1: बरोबर.
0: ज्याच्यामध्ये एकमेकाला पूरक ठरतील घटक असे, म्हणजे जसं गाई आणि म्हशी यांचं जे शेण आहे ते मत्स्यशेतीसाठी एक फर्टिलायझर म्हणून उपयोगात येतं. नंतर तलावाचं जे असं फर्टिलायझर म्हणजे नॅचरल ऑर्गॅनिक वॉटर जे असं तलावामध्ये जे तयार होतं ते फळझाडांसाठी सुपीक ठरू
1: बरोबर.
0: शकतं. आणि एकमेकावर एकमेकाचं अवलंबून राहून मग ही जी शेती केली जाते आणि त्याच्यामध्ये पर्यटन म्हणजे हे सगळं बघण्यासाठी
1: हो
0: पर्यटक येणार, तिथेच ते
1: बरोबर.
0: राहणार, त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था, नंतर तिथे झालेलं प्रोड्यूस म्हणजे तिथे झालेलं दूध,
1: हो.
0: मासे, अंडी,
1: भाजीपाला असो.
0: भाजीपाला, ह्या सगळ्या गोष्टी तिथेच त्या पर्यटकाला नॅचरल खायला द्यायच्या
1: बरोबर.
0: जेवणातून आणि ह्यातून. अशा प्रकारे हे एकात्मिक मत्स्य पर्यटन हा एक कन्सेप्ट होऊ शकतो. म्हणजे त्यासाठी जर कोणी पर्यटन क्षेत्राच्या जवळपास असेल, त्याची जमीन असेल,
1: हो
0: तर तिथे हे छोटे छोटे युनिट्स बनवायचे आणि त्यासाठी पर्यटकांना राहण्याची व्यवस्था
1: बरोबर.
0: आणि मग तिथून मग जवळपासची पर्यटन स्थळं दाखवायची.
1: हां
0: अशा प्रकारचा हा एकात्मिक मत्स्य पर्यटनाचाही भाग खूप चांगला आहे,
1: खरंच
0: त्याच्यामध्ये
1: हो.
0: अर्थार्जन चांगल्या प्रकारे होऊ शकतं.
1: नक्कीच सर, या मत्स्यालय पर्यटनाचं जे महत्व आहे आणि याच्या बरोबरीनेच या पर्यटनामुळे रोजगार सुद्धा वाढू शकतो, तर काय आपल्याला सांगता येईल याबद्दल?
0: बघितलं तर आजकाल जगातील जी मोठी मत्स्यालयं आहेत ना ती केवळ मनोरंजनाची केंद्र नाही आहेत,
1: बरोबर. हां.
0: तर ती संशोधन, शिक्षण आणि पर्यटनाचं पण आकर्षण आहे. म्हणजे तिथे आपण बघाल तर तिथे आतमध्ये रिसर्च लॅब पण असते,
1: हो.
0: तिथे संशोधन पण होतं, तिथून ट्रेनिंग्स पण दिले जातात, शिक्षणही दिलं जातं आणि पर्यटन म्हणजे ऍट अ टाइम
1: सगळं साधलं जातं.
0: सगळं साधलं जातं, तर हे आवश्यक आहे. कारण की त्याच्यापासून आपल्याला समुद्राची जैवविविधता, नदीतील
1: हो.
0: जैवविविधता, शोभिवंत माशांची माहिती मिळते,
1: म्हणजे खरंच तर समुद्राची ओळख होते असं
0: ओळख
1: आपण
0: होते.
1: म्हणू शकतो,
0: कारण
1: नाही
0: की
1: का?
0: प्रत्येक वेळ स्कुबा डायव्हिंग सगळ्यांना जमेल असं नाही आणि
1: बरोबर.
0: स्कूल समुद्रात जाता येईल
1: हो.
0: असं नाही, तर
1: नाही.
0: तसं आपण ते विश्व निर्माण करून समुद्राची जैवविविधता दाखवू शकतो आपण.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे मुलांना सायन्सची आवड निर्माण होते
1: नक्कीच.
0: लहानपणापासून, त्यांना कळतं
1: हो.
0: की बाबा खेकडे कसे असतात किंवा मासे कसे असतात,
1: हो.
0: जेलीफिश कसे
1: कसे
0: असतात
1: पकडले जातात.
0: किंवा घोडा मासा कसा असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या नाविन्यपूर्ण
1: खरंच.
0: त्यांना बघायला मिळतात.
1: हो.
0: त्याच्यामुळे त्याच्याबरोबर त्यांच्या मनामध्ये एक पर्यावरणाचं संवर्धन जतन करायला पाहिजे. ही लहान मुलांना लहानपणापासूनच मनामध्ये हे विचार बिंबले जाऊ
1: हो
0: शकतात की बाबा
1: बरोबर.
0: हे सगळं आपलं बायोडायव्हर्सिटी आहे आणि मग तिथे गेल्यावर हे शोज पण असतात त्याच्या
1: हो.
0: माध्यमातून, हे कसं जैवविविधता आहे त्याचं जतन कसं करायला पाहिजे, कासवांना आपण कसं नाही मारायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी
1: हो.
0: सांगितल्या जातात.
1: खरंय.
0: मग लहानपणापासूनच ह्या जनरेशनच्या मनावर ही गोष्ट बिंबली गेली तर मग ते पुढे तसं करत नाहीत आणि स्थानिक रोजगार निर्माण होतो त्याच्यामुळे, पर्यटन होतच. आणि ह्याच्यामुळे रोजगार आपण विचारलं ना तर रोजगारामध्ये खूप
1: संधी
0: संधी
1: आहेत.
0: आहेत. एक गाईड म्हणून राहू शकतात,
1: हां.
0: मत्स्य पर्यटन काय आहे
1: हो.
0: त्याच्यामुळे एखाद्याला बोट चालवण्यासाठी बोट चालक म्हणून त्याच्यानंतर रोजगार मिळू शकतो, टँक मेंटेनन्स करण्यासाठीचा मिळू शकतो आणि महिला बचत गटांना तिथे एखादं सी फूड आउटलेट केलं किंवा आपण जसं बघतो तिथे त्या त्या मत्स्यालयामध्ये त्या त्या मत्स्यालयाचं एक युनिक आठवण निर्माण करणाऱ्या गॅलरीज असतात, मग ते टी शर्ट म्हणा, किचन म्हणा किंवा काय म्हणा, अशा प्रकारचे स्टॉल्स त्याच्या माध्यमातूनही ही रोजगार निर्मित होऊ शकते. आपण महिला बचत गटाने हे अशा प्रकारचं काम देऊन त्या माध्यमातून आपण करू शकतो. एखादं सी फूड रेस्टॉरंट तिथे करून तेही चालू शकतं चांगलं.
1: बरोबर.
0: बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की त्या पर्यटनाच्या जवळपासच होमस्टे असतात, मग त्या लोकांनाही त्याचा रोजगार मिळू शकतो. तसंच माशांचे मूल्यवर्धित पदार्थ त्याचं प्रशिक्षण देऊ शकतो, मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ जसं कोळंबी लोणचे किंवा माशांचं लोणचं किंवा ड्राय फिश पॅकेज केलेले हेही तिथे विक्रीसाठी आपण ठेवू शकतो, त्याच्यातूनही रोजगार उत्पन्न होऊ शकतो. हस्तकला काही असतील, माशांचे आर्टिफॅक्ट असतील, असेही आपण तिथे ठेवू शकतो. किंवा तिथे नाही म्हटलं तरी एखादं ट्रेनिंग सेंटर आपण करू शकतो, तर त्याच्या माध्यमातूनही रोजगार निर्माण होऊ शकतो आणि हे शक्य आहे. त्याच्यामुळे त्या त्या भागातल्या लोकांना, स्थानिक रोजगारांना, युवकांना त्याच्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात आणि अशा लोकांसाठी जे कोणी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आपण प्रशिक्षण घेऊन त्यांना ह्या विषयामध्ये प्रशिक्षित करून त्यांनाच पुढे रोजगारही देऊ शकतो.
1: बरोबर.
0: म्हणजे आजकाल हा प्रश्न चाललाय की रोजगार कुठे आहे, रोजगार कुठे आहे, तर आधी त्यांना प्रशिक्षित करा आणि प्रशिक्षित झालेल्या लोकांना, मत्स्य पर्यटनामध्ये त्यांना प्रशिक्षित झालेल्या युवक युवतींना आपण अशा प्रकारच्या पर्यटन केंद्रावर जॉबही देऊ शकतो. म्हणजे अशी पूर्णपणे एक श्रृंखला निर्माण होऊ शकते आणि रोजगार निर्मिती त्याच्यातून होऊ शकते.
1: नक्कीच सर. आता या मत्स्य पर्यटनामध्ये आपण बघायला गेलं तर हल्ली आपण पर्यावरणाचा खूप बोलतो की पर्यावरण संवर्धन गरजेचं आहे,
0: अतिशय गरजेचं,
1: तर त्याचं काय महत्व सांगता येईल या पर्यटनात?
0: ज्यावेळी मत्स्य पर्यटन आलं ना त्यावेळी आवर्जून हे महत्व व्यावसायिक हे प्लास्टिक मुक्त पर्यटन करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच,
0: कारण की हे सगळं प्लास्टिक जे

0: सर्व माध्यम नद्यांमधून इकडून तिकडून जमा होऊन शेवटी
1: समुद्रात
0: समुद्रात
1: जातं
0: जातं आणि
1: बरोबर.
0: समुद्र आपलेही प्लॅस्टिकमय व्हायला लागलेले आहेत आणि प्लॅस्टिक पोल्युशन वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे माशांच्या संख्येवर पण हे परिणाम करतात.
1: हो,
0: कारण की हे मायक्रो प्लॅस्टिक्स असतात ते त्यांच्या टेस्टाईन मध्ये जाऊन त्यांचे मर्तूक हे झाल्याचेही आपल्याकडे रिपोर्ट आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे सर्वप्रथम आपल्याला प्लॅस्टिक
1: मुक्त
0: मत्स्य पर्यटन आपल्याला करायला पाहिजे. समुद्र किनारे किंवा धरण यांच्या स्वच्छतेची पण तेवढीच काळजी आपण घेतली पाहिजे. कारण की आपल्या समुद्र किनाऱ्यांवर गेल्यावर तो फील येत नाही जे आपण बाहेर जातो, कारण की ते किनारे स्वच्छ असतात आणि ते स्वच्छ ठेवले जातात. आणि ह्याच्यासाठीही आपण ज्यावेळी पर्यटनात्मक दृष्टीने विचार करतो त्यावेळी नुसतं पर्यटन करणं नाही तर त्याच्याबरोबर समुद्र किनारे स्वच्छता हे जो कोणी ती पर्यटन केंद्र निर्माण करेल किंवा त्याच्यातून त्याचा व्यवसाय बघेल त्यांनी व्यवसायाबरोबर ही पर्यावरणाची काळजी घेणं पण
1: नक्की गरजेचं आहे.
0: आणि ते का गरजेचं आहे? पर्यटक त्याच्यामुळे स्वच्छता असेल तर आकर्षित होतो. अरे हा बीच खूप स्वच्छ आहे इथे जाऊया आपण, म्हणजे का तिथे जाऊया? मग तिथे गेल्यानंतर ते बीचवर नुसते जातात का तर आजूबाजूला होमस्टे मध्ये राहतात, मग तिथल्या लोकांचा रोजगार वाढतो. पण एखादा बीच खराब असेल, तिथे प्लास्टिक्स असतील किंवा कचरा असेल तर एकदा जातील नंतर ते आजकाल रिव्ह्यू आणि रेटिंग देणं खूप सोपं आहे. प्रसार माध्यमांवर रेटिंग देतात लगेच की नाही हा बीच खराब आहे. 10 लोक ते रेटिंग वाचून लगेच त्याच्याकडे पाठ फिरवतात. असं झाल्यामुळे तिथल्या स्थानिक होमस्टेचा परिणाम होतो पर्यटनावर. म्हणून आकाशवाणीच्या माध्यमातून जे कोणी हा कार्यक्रम ऐकत असतील आणि ते मत्स्य पर्यटनामध्ये इच्छुक असतील तर त्यांनी मत्स्य पर्यटनाबरोबर सामाजिक जाणीव ठेवून तिथली स्वच्छता ही अतिशय महत्वाची आहे आणि ती ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण बघतो ना बोट सफर म्हणा किंवा धाडसी खेळ म्हणा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेफ्टीची जबाबदारीची आहे ती गोष्ट आहे आणि त्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्याचं पालन व्हायलाच पाहिजे की किती वर्ष एखादी बोट वापरू शकता किंवा त्याच्यात किती प्रवासी क्षमता असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं पालन हे
1: काटेकोरपणे
0: व्हायलाच पाहिजे. म्हणजे आज एखादा इन्सिडेंट झाला तर तो लोकांच्या खूप दूरदूरपर्यंत लक्षात राहतो आणि मग पर्यटक पाठ फिरवतात. तर हे होऊ नये म्हणून काळजी घ्यायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर विशेष भर दिला आणि जर मत्स्य पर्यटन केलं तर खूप चांगल्या प्रकारे होईल. की मग आम्ही म्हणेल की मत्स्य पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन यांनी एकमेकाला पूरक असं हातात हात घालून गेलं तर चांगला विकास होऊ शकतो.
1: नक्कीच खरंच आहे सर. सर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये हे मत्स्य पर्यटन चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतं?
0: मी आपल्याला मगाशी म्हणालो ना की एक विजन असेल आणि तसं तिथे जैवविविधता असेल किंवा पर्यटनाची संधी असतील तर महाराष्ट्रात कोणत्याही भागामध्ये मत्स्य पर्यटन जिथे धरणं आहेत नद्या आहेत समुद्र आहेत तलाव आहेत तिथे विकास होऊ शकतो.
1: बरोबर.
0: फक्त आपण लोकांना कसं ते दाखवतो त्यांचं लाईफस्टाईल इथलं सोडून ज्यावेळी पर्यटन म्हणून आपल्याकडे येतात त्यावेळी त्यांचीही माफक अपेक्षा असते की स्वच्छता असावी, दिसायला चांगलं असावं, नीटनेटकं असावं. तर या सगळ्या गोष्टींचं जर आपण पालन करून जर ते मत्स्य पर्यटन विकसित केलं तर कोणत्याही भागामध्ये अगदी दुर्गम भागामध्ये जरी असेल तरी लोक गाडी घेऊन तिथे जातील. आणि आपल्याकडे अनेक जिल्हे आहेत. मी तर म्हणे आधुनिक मासळी बाजारपेठा ही आता काळाची गरज आहे आणि ते प्रत्येक शहरामध्ये होऊ शकतात.
1: बरोबर.
0: स्वच्छ मच्छी मार्केट हे पण एक बघण्याचं ठिकाण होऊ शकतं की मग ना परदेशामध्ये असे मार्केट बघायला लोक पर्यटन स्थळ म्हणून जातात.
1: अच्छा.
0: की हे कशा प्रकारे स्वच्छ आणि सुंदर मार्केट आहे. मी स्वतः गेलो होतो म्हणजे त्या ठिकाणी अजिबात तुम्हाला वाटत नाही की हे मच्छी मार्केट आहे.
1: म्हणजे कुठे वास नाही,
0: कुठे वास नाही, कचरा नाही, घाण नाही, सगळं सिस्टमॅटिक, प्रत्येकाची जागा ठरलेली
1: असते, हायजीन
0: खूप चांगलं असतं. किंवा ना एसी असतात हे मार्केट्स. वेगवेगळ्या योजनाही आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून विकसित करता येऊ शकतील आणि हे मार्केट्स बघायलाही लोक येऊ शकतात.
1: बरोबर.
0: म्हणजे नुसते ते येणार नाहीत, मग आल्यावर मासे घेऊनच जाणार. म्हणजे अशा प्रकारे डायरेक्टली और इनडायरेक्टली मत्स्य पर्यटन होऊ शकतं.
1: नक्कीच.
0: आणि ते सगळीकडे होऊ शकतं महाराष्ट्र.
1: सर आता सी युनिव्हर्स सारख्या जे आधुनिक मत्स्यालय आहेत तर त्यांची का गरज आहे आपल्याकडे?
0: आपल्याकडे नाहीच आहे ना म्हणून गरज आहे आणि ते होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपली स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते, रोजगार निर्मिती होऊ शकेल आणि आपल्या मत्स्य पर्यटनाला नवा आयाम पण मिळेल.
1: बरोबर.
0: की बाबा भारतामधलं हे जागतिक दर्जाचं मत्स्यालय आहे आणि तिथे आपण नवनवीन ट्रेनिंग कोर्सेस देऊ शकतो. सी लाईन हाताळायचे कसे, त्यांना माणसळावायचे कसे, याचं पण ट्रेनिंग असतं. ह्या गोष्टी आपण आणू शकतो. इथे आपल्याकडे मनुष्यबळ कमी पडलं तर आपण बाहेरील मनुष्यबळ घेऊन त्याचाही वापर करू शकतो आणि अशा प्रकारच्या ह्याची अतिशय नितांत आपल्याला आवश्यकता आहे. कारण की आपण आता म्हणजे खूप पुढे चाललेलो होतो. आपला विकास हा फार जलद गतीने चालू आहे.
1: ग्लोबल

0: त्याच्यामुळे आपल्याला आता ग्लोबल लेवलचं यावंच लागणार आहे आणि ते होऊ शकतं ही मला खात्री आहे.
1: सर आता आपण ही सगळी एवढी चर्चा केली की मत्स्य पर्यटन कसं असायला हवं किंवा काय काय त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी आहेत, परत गावांमध्ये सुद्धा हे कसं विकसित होऊ शकतं या सगळ्या गोष्टी बघितल्या, पण तुम्ही आता एक जाता जाता श्रोत्यांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल तुम्ही?
0: मी श्रोत्यांना संदेश असा देऊ इच्छितो किंबहुना जे कोणी मत्स्य पर्यटन या व्यवसायात उतरण्यास इच्छुक आहेत या लोकांसाठी मी विशेषतः सांगू इच्छितो की मत्स्य पर्यटन हे केवळ पर्यटन नाहीये, त्याच्यामध्ये रोजगार आहे, अधिक पर्यावरण संरक्षण आहे, त्याच्यामध्ये शिक्षण आहे, त्याच्यामध्ये ग्रामीण विकास आहे,
1: नक्कीच
0: त्याच्यामध्ये सांस्कृतिक जतनही आहे, प्लस त्याच्यामध्ये आर्थिक प्रगती आहे. पण केवळ आर्थिक प्रगती ही न बघता, म्हणजे केवळ पैसा हा मिळवायचा आहे म्हणून मत्स्य पर्यटनाकडे न बघता मूल्यही वर्धन कशी होतील, मूल्यांचाही विकास कसा होईल हे बघणं गरजेचं आहे.
1: खरंय.
0: आणि हे दोन्हीचा समतोल राखून ज्यावेळी आपण एखादं विजन ठेवतो, एखादं गोष्टीकडे बघतो, त्यावेळी ते सस्टेनेबल असतं, शाश्वत असतं. नाहीतर एका सर्टन ठिकाणी जाऊन त्या गोष्टी अडकतात, जिथे पैसा फक्त बघितला जातो
1: बरोबर आहे
0: तिथे विकास खुंटतो, पण जिथे पैशाबरोबर मूल्यही बघितली जातात, म्हणजे पैसा पण पाहिजे आणि मूल्यही विकसित व्हायला पाहिजेत, ह्याचा समतोल राखून आपण मत्स्य पर्यटनाकडे बघा. आपल्याला काही याबाबतीत मार्गदर्शन लागलं तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं पनवेल येथे मत्स्य उपकेंद्र आहे, इथे आम्ही ह्या सर्व मॉडेल्स विकसित करतोय केलेले आहेत, त्या येऊन आपण आमच्याशी चर्चा करा, बघा, मार्गदर्शन घ्या, ट्रेनिंग घ्या आणि मग ह्याच्यामध्ये उतरा. आपण आपल्याला स्काय इज अ लिमिट आहे
1: सर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मत्स्य पर्यटन हे नुसतं फिरण्याचं साधन नाहीये,
0: नक्कीच,
1: तर रोजगार आहे, पर्यावरण संवर्धन आहे त्याच्यामध्ये, शिक्षण आहे आणि खरंच ग्रामीण विकासाचा जो एक चांगला आणि अतिशय प्रभावी असा मार्ग आहे तो या पर्यटनातनं साधू शकतो आपण. महाराष्ट्राची जी विशाल किनारपट्टी आहे आणि समृद्ध अशी जलसंपदा आपल्याकडे आहे, मत्स्य संस्कृती आहे, या सगळ्याचा समन्वय साधून जर आपण हा व्यवसाय केला आणि तुम्ही आता जसं सांगितलं आर्थिक नफा आणि मूल्य साखळीचा एक सुवर्ण मध्य
0: गाठायला पाहिजे,
1: म्हणजे आपला जो आजचा विषय की मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख, तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या दृष्टीने जर आपण वाटचाल केली तर नक्कीच ही नवी ओळख मिळू शकते. सर आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन आणि खूप नाविन्यपूर्ण अशी माहिती तुम्ही सर्व श्रोत्यांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: आताच आपण मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख याविषयी डॉक्टर विवेक वर्तक यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी.
3: पिकांना भारी वाढ आणि दमदार उत्पादन हवं असेल तर आहे एक उत्तम खत, किसान शक्ती निर्मित भारत एनपीके 515010 युरिया शक्ती.
4: होय, किसान शक्ती निर्मित भारत एनपीके 515010 युरिया शक्ती, ज्यामध्ये आहे नायट्रोजन, फॉस्फेट, गंधक आणि कॅल्शियम, जे पिकांच्या वाढीत आणि उत्पादनात लक्षणीय वाढ करते.
3: सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त खत, प्रधानमंत्री सबसिडी सह उपलब्ध खत आणि विश्वासार्ह, आजच आपल्या जवळच्या कृषी केंद्राशी संपर्क करा आणि आजच किसान शक्ती निर्मित भारत एनपीके 515010 युरिया शक्ती बुक करा.
5: अब 70 वर्ष से अधिक उम्र के देश के हर बुजुर्ग को अस्पताल में मुफ्त इलाज मिलेगा.
6: देश के युवाओं ने लिया है न्यू ईयर रेजोल्यूशन, 70 साल के पार सभी बुजुर्गों का आयुष्मान व्यय वंदना कार्ड बनाने का. 5 लाख रुपए के मुफ्त उपचार का उपहार पहुंचाकर भारत को आयुष्मान बनाने का. आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड करें और 70 वर्ष या उससे अधिक आयु के बुजुर्गों का आयुष्मान व्यय वंदना कार्ड बनवाएं. अधिक जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें.

0: हे हाय प्रतीक्षा.
1: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील? क्लासला लेट होतोय ना.
1: अरे समीर, मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस?
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
0: हा पाहते प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा

0: राग रागिणींमधून वातावरण निर्मिती अनुभवा,
1: शब्दांच्या पलीकडचं जग अनुभवा,
0: सप्त सुरांचं आसमंतातलं वास्तव्य मनात उतरवा.
1: आकाशवाणीच्या माध्यमातून
0: घरंदाज दर्जेदार शास्त्रीय संगीत ऐका
1: फक्त आकाशवाणीवरून.
0: ऐकत रहा
1: आकाशवाणी.

0: श्रोते हो, मंगळवार 7 एप्रिल 2026 रोजी नागपूर केंद्राहून प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल असावे घरते अपुले छान या मालिकेमध्ये घरातील प्रकाश रचना या विषयावर गार्गी चाटी यांची मुलाखत आणि त्यानंतर कलाविश्व या मालिकेत ईशा रानडे यांची मुलाखत. तर ऐकायला विसरू नका आपल्या आवडीचा कार्यक्रम वनिता मंडळ दुपारी 12 ते 1 वाजताच्या दरम्यान आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून.
1: मुंबई सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे संकेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीण सारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशियात जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रधानमंत्री मोदी 4थ्यांदा इंडोनेशियात गेले असून ते द्विपक्षीय चर्चा करतील तसंच परस्पर सहकार्याचा आढावा घेतील. ऐतिहासिक वारसा शहर योग्यकर्ता इथल्या प्रभानन मंदिर संकुलाला ते भेट देतील. या संकुलात भारत इंडोनेशिया सहकार्यातून ऐतिहासिक वारसा जतनाचं काम सुरू आहे. प्रधानमंत्री नंतर तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक थोर देशभक्त तसंच देशाच्या अखंडतेसाठी झटणारे समर्पित द्रष्टे व्यक्तिमत्व होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या एका व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. हा संदेश डॉ मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त पाठवला असून त्यात त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
2: आज देश की धरती पश्चिम बंगाल की धरती अपने

0: एक महान सपूत, एक महान देशभक्त, भारत की अखंडता के लिए समर्पित एक युगद्रष्टा को श्रद्धापूर्वक स्मरण कर रही है। मैं डॉक्टर मुखर्जी की 125वीं जन्म जयंती के अवसर पर उन्हें नमन करता हूं, अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूं।
1: डॉक्टर मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त सरकार 2 वर्ष राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरी करत आहे। गेल्या वर्षी 6 जुलैपासून सुरू झालेला हा उत्सव पुढच्या वर्षाच्या 6 जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मोदींनी या संदेशाद्वारे दिली आहे। देशात भारत टॅक्सीच्या धर्तीवर सहकारी संस्थांच्या विकासाला चालना देण्यासाठी एक सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन केली जाईल अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केली आहे। सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते। गेल्या काही काळात सहकारी संस्थांचा विस्तार अनेक क्षेत्रात झाला आहे आणि त्या केवळ दुग्ध, साखर आणि खत व्यवसायापुरते मर्यादित राहिलेल्या नाहीत। बियाणांसाठी स्थापन झालेली सहकारी कंपनी येत्या 3 वर्षात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल असंही ते म्हणाले।
2: शुद्ध बीज, मिलावट बगैर का बीज, ज्यादा उत्पादन कर पाए ऐसा बीज और भारतीय बीजों के संरक्षण की व्यवस्था, ये तीनों हमने इसमें की।
1: मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसानं आज जोरदार हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं। आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला। गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे। पालघर, रायगड, पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा घाट परिसर, नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते। पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे।
3: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा। जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं, ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे।
1: खासगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले आहेत। संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत। मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावरील अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी, कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे। मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4 पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही। ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं। देहू व आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। लाडकी बहीण सारख्या विविध राज्यांनी लागू केलेल्या योजनांना वेळोवेळी आढावा घ्यावा, वाढती महागाई आणि कुटुंबातल्या खर्चांचं बदल असलेलं प्रमाण या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं ही शिफारस केली आहे। महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या अशा

0: योजनांचा अभ्यास करणारा अहवाल परिषदेनं आज प्रसिद्ध केला. या योजनांमुळे लाभार्थ्यांच्या बचत आणि खर्चाच्या सवयीत सुधारणा झाल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमुळे महिलांच्या बचत खात्यात महिनाअखेर असणारी रक्कम महाराष्ट्रात 84% तर ओडिशात 45% वाढली आहे. तर या लाभार्थ्यांच्या मासिक खर्चात महाराष्ट्रात 46% आणि ओडिशात 28% वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या लाभार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षण, सौंदर्य प्रसाधनं, वैद्यकीय उपचार यावरचा खर्च वाढल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टनं कारभार आदर्श, कुशल आणि पारदर्शी करण्यासाठी विशेष तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय देणगी अपहार प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT शिफारसीही विचारात घेतल्या जाणार आहेत. देणगी अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टची बैठक आज अयोध्येत झाली. त्यात सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली आहे. कृष्ण मोहन यांच्याकडे तूर्त सरचिटणीस पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. गोपाळ नगरकोटे यांना विशेष निमंत्रित सदस्य पदावरून हटवण्याचा निर्णय ट्रस्टनं घेतला आहे. आतापर्यंत भाविकांकडून ट्रस्टला 2926 भेटवस्तू मिळाल्या असून त्यांची नोंद करण्यात आलेली आहे. तसंच त्यांची भौतिक पडताळणी त्रयस्थ लेखापालांकडून दरवर्षी केली जाते. याची सत्यता पडताळण्यासाठी भाविक कधीही येऊ शकतात असंही ट्रस्टनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. रशियानं आज युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले केले. त्यात किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. गेल्या गुरुवारी रशियानं केलेल्या हल्ल्यात कीवमध्ये 31 जण मरण पावले. युक्रेननं अलीकडेच रशियातल्या इंधन साठ्यावर केलेल्या हल्ल्याचं हे प्रत्युत्तर असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयानं केला आहे. या हल्ल्यामुळे युक्रेनची संरक्षण यंत्रणा कमकुवत असल्याचं उघड झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे संकेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत, शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीण यासारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. लोकसंगीतात आज सुरुवातीला ऐकूया पराग पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गाणं.

भक्त माझा संपूर्ण कमळ पुष्पांचा शोध करावा कामगिरी सांगितली रामाना रामचंद्राची आज्ञा घेऊन हनुमान निघाले ते तू ना

यासोबतच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ए आय अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:30 झाली आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रतिलाल भावसार यांच्या आवाजातलं हे गाणं.

श्रोती हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रमोद खंडारे यांच्या आवाजात मृणाली चिंचलेकर यांचं गीत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद कमाल साबरी यांचं सारंगीवादन ऐकूया. राग बिहाग आणि गौड मल्हार, त्यांना तबल्यावर साथ दिली आहे फजल कुरेशी यांनी. ऐकूया उस्ताद कमाल साबरी यांचं सारंगीवादन, राग बिहाग आणि गौड मल्हार.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद कमाल साबरी यांचं सारंगी वादन आपण ऐकलं. राग बिहाक आणि गौड मल्हार होता. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर.
1: मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजेच 585 KHz आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. रात्रीचे 10:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम शास्त्रीय संगीत. आजच्या कार्यक्रमात आपण तारा विलायची यांचं ख्याल गायन ऐकणार आहोत. ऐकूया त्यांनी गायलेला राग बागेश्री.

Sagama,

श्रोतेहो, आत्ताच आपण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तारा विलायची यांनी गायलेला राग बागेश्री ऐकत होतात. यांना तबल्यावर संगत केलेली होती मनीष मदनकर यांनी, तर व्हायोलिन संगत केली होती शिरीष भालेराव यांनी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: Saurashtra and South Gujarat regions. In FIFA World Cup, Portugal will take on Spain in a round of 16 match at Arlington in US tonight. In another round of 16 match, co-host US will face Belgium in Seattle tomorrow morning. England, Norway, Morocco and France have already entered the quarterfinals. And that is the end of this news bulletin.
1: श्रोता आपण ऐकत होतात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.

3. No, the hell, it's the war.